नमस्कार धाराशिव, सुप्रभात श्रोतेहो। श्रोतेहो, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 12 श्रावण शके 1948, अर्थात 3 ऑगस्ट 2026। आजच्या सकाळच्या प्रसारणसभेत मी पृथ्वीराज देशमुख आपलं स्वागत करतो। आपण ट्यून केलं आहे FM वाहिनी 101.3 MHz वर आकाशवाणीचं धाराशिव केंद्र। सकाळचे 5:55 झाले आहेत। उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सणेवर वाजवलेला राग ललत आपण ऐकूया।

एफ एम वाहिनी 101.3 MHz हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 6:05 झाले आहेत. प्रसारित करत आहोत मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया माणिक वर्मा यांनी गायलेलं मधुकर जोशी यांचं भक्तिगीत. संगीतकार आहेत गोविंद पोले.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं दामोदर शिरवाळे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आनंद शिंदे. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया जनार्दन महाराज यांची भक्तिरचना सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये. संगीतकार आहेत कमलाकर भागवत.

अजित कडकडे यांनी गायलेलं संत एकनाथ यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते विलासबुवा पाटील. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया नंदलाल पाठक यांची भक्तिरचना हरिहरण यांच्या स्वरात. संगीतकार आहेत अरुण पोडवाल.

गुलशन कुमार आणि आर्यरण यांच्या सुरामधील गीत आपण ऐकलं. श्रोतो, भक्तिसंगीत हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया

0: श्रोते हो, आत्ताच आपण कलकत्ता युथ फाउंडेशन यांनी गायलेलं गीत ऐकलं. संगीतकार आणि गीतकार होते रामसिंग ठाकूर. या गीतासोबतचा भक्तिगीत मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 6:35 होत आहेत. श्रोते हो, आता ऐकूया आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.
1: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर. इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक, मेकॅनिकल, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग.
2: 10वी नंतर प्रथम वर्षाला, 12वी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश. मुलींसाठी तर मोफत शिक्षण.
1: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBCना 50% सवलत. हॉस्टेल, मेस ची सोय. मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य.
2: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर.
0: श्रोतो, या रूपरेषेनंतर लगेच म्हणजे 6:40 शेतकरी बांधवांसाठी सूचना पत्रावर आधारित कार्यक्रम कृषीवाणी. यामध्ये आज आपण ऐकाल गाई म्हशींचे आरोग्य याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाणीवरून सहक्षेपित करू. सहा कार्यक्रम चित्रपट संगीत. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 भावदारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपल्याला घेता येईल सकाळी 8:15. 8:40 जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त समन्वित रूपक स्तनपाना निरोगी बाळगण्या

ची गुरुकिल्ली आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 9 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दावस्ता जागतिक स्तनपान सत्तानिमित्त स्तनपान आणि बाळाचं आरोग्य तसंच घ्यावयाची काळजी याविषयी धाराशिव येथील बालरोग आणि नवजात शिशुतज्ज्ञ डॉक्टर श्रीनिवास हंबिरे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित केली जाईल. 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. मैफिल ए गझल हा कार्यक्रम 11:00. गीतबहार या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा वेळ आहे 11:30. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू.

दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दरम्यान 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आज सायंकाळी 5 आपण ऐकू शकाल. 5:30 युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू.

शुरू आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल सायंकाळी 6:05, 6:10 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये आज बेगम परवीन सुलताना यांनी गायलेला राग नंदकंस आपण ऐकू शकाल. 6:30 संध्या छाया हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. सायंकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून प्रसारित होईल, तो आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमच्या केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घरशिवार आपण ऐकू शकाल. रात्री 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये आज भीमाबाई बनसोडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली भीमगीतं प्रसारित केली जातील. रात्री 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10:00 संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोतो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. FM वाहिनी 101.3 MHz हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी सूचनापत्रावर आधारित कार्यक्रम कृषीवाणी.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100

0: टक्के खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
0: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्रोतृ कार्यक्रमामध्ये आज ऐकूया गाई म्हशींचे आरोग्य याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं.
3: नमस्कार श्रोतो आणि शेतकरी बंधूंनो, गाई म्हशींचं प्रजनन आणि आरोग्य याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, सध्याच्या काळात तापमानामध्ये वाढ होत आहे, त्याबरोबरीनच काही भागात वातावरणातील आर्द्रताही खूपच वाढते. तापमान वाढ आणि आर्द्रतेचा परिणाम जनावरांचे उत्पादन, प्रजनन आणि शारीरिक प्रक्रियेवर होतो. तीव्र तापमानामुळे शरीराला होणाऱ्या उष्णतेच्या त्रासापासून वाचवण्यासाठी उष्णता शोषणाद्वारे बाहेर टाकली जाते. लाळ येण्याचे प्रमाण वाढते. ज्या जनावरात कातडीवर घामाच्या ग्रंथी असतात, त्या जनावरात शरीरावर घामाचा थर येऊन शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्वाचा परिणाम म्हणजे जनावरे कमी खाद्य खातात, त्यांचे रवंथ करण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे उत्पादनातील घट दिसण्याबरोबरच प्रज उत्पादनातही अडथळे या काळात दिसून येतात. शेतकरी बंधूंनो, वाढत्या तापमानामध्ये गाई म्हशींवर कोणते परिणाम होतात? तर तापमान वाढीच्या काळात योग्य व्यवस्थापन केलं नाही तर गाई आणि म्हशींमध्ये 15 ते 40% पर्यंत दूध उत्पादनात घट दिसते. तीव्र उन्हाळ्यात गाभण राहण्याचं प्रमाण कमी असतं. गाईपेक्षा म्हशींना उन्हाळ्याचा त्रास जास्त जाणवतो. म्हशीचा काळा रंग आणि घामाच्या ग्रंथी कमी असल्यामुळं शरीरातील उष्णता बाहेर पडण्याचे प्रमाण हे गाईपेक्षा कमी असते. बाहेरील वातावरणातील आर्द्रता जशी वाढेल तसे शरीरातील उष्णता बाहेर टाकण्याची जनावरांच्या शरीराची क्षमताही घटते. त्यामुळे उष्णतेबरोबरच जर आर्द्रता जास्त असेल तर उन्हाळ्याचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो. गाई आणि म्हशींच्या दुधात घट येते, त्याचबरोबरीनं प्रजोत्पादनावरही या काळात विपरीत परिणाम होतो. उष्णतेमुळे गाई म्हशी माजार येण्याचं प्रमाण घटते. म्हशींमध्ये या कालावधीत मुख्य माजाचे प्रमाण खूपच जास्त असते. उन्हाळ्याच्या काळात 90%+ अधिक म्हशी माज दाखवित नाहीत. उन्हाळ्यात जमीन तापल्यामुळे खुरास इजा होते, त्यामुळे खुरांचे विविध आजार होऊन जनावरे माजाची लक्षणे कमी दाखवितात. या कालावधीत अंडे विमोचन दोष, भ्रूणरोपण दोष जास्त असल्याने रेतन केलेली जनावरेही गाभण न राहण्याचं प्रमाण जास्त असतं. शेतकरी बंधूंनो, गाई आणि म्हशी मुक्त गोठ्यात असल्यास त्यांना बसण्यासाठी सावली करावी. याचबरोबरीनं जनावरांच्या गोठ्यातील हवा खेळती राहणं आवश्यक आहे. गोठ्याच्या छपरांची उंची जास्त असल्यास हवा खेळती राहते. गोठ्याच्या बाजूस गोणी बांधून त्यावरती पाणी शिंपडल्यास गोठ्यातील वातावरण थंड राहते. जनावरांच्या अंगावर दुपारच्या वेळी पाणी मारल्यास शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. पातळ बारदाना जनावरांच्या अंगावरती टाकून त्यावर सतत पाणी शिंपडल्यास शरीराचे तापमान कमी होते. याचा प्रजोत्पादन आणि उत्पादनासाठी फायदा होतो. स्प्रिंकलर्स किंवा फॉगर्सचा वापर करून दुपारच्या कालावधीत गोठ्यातील तापमान नियंत्रित करावं. दुपारच्या कालावधीत गोठ्याचे तापमान थंड करून जनावरांचे तापमान नियंत्रित करता येते. गोठ्याच्या छपरावर वाळलेला चारा, उसाचे वाढे अंथरल्यास गोठ्यातील तापमान नियंत्रित होते. या सर्वाचा फायदा म्हणजे जनावरांचे चारा खाण्याचे आणि रवंथ करण्याचे प्रमाण वाढते. संप्रेरकांचे योग्य प्रमाणात नियमन झाल्यानं त्यांची प्रजनन क्षमता टिकून राहते. तेव्हा शेतकरी बंधूंनो, या पद्धतीनं जर आपण गाई म्हशींची काळजी घेतली तर प्रजनन चांगलं होतं, आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्याला दुग्ध उत्पादन देखील जनावरांपासून चांगलं मिळू शकतं.
2: श्रोतेहो, आताच आपण गाई म्हशींचे आरोग्य याविषयीची माहिती ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं संजय पाटोळे यांचं. श्रोतेहो, एक निवेदन. आज सकाळी 10 वाजता जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त स्तनपान आणि बाळाचं आरोग्य तसंच घ्यावयाची काळजी याविषयी धाराशिवतील बालरोग आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर श्रीनिवास संबिरे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. तेव्हा जरूर ऐका आज सकाळी 10 वाजता

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्य मग धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मितावाणीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण टायफॉइड किंवा मुदतीचा ताप या महत्वाच्या आजाराबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. टायफॉइड हा साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने दूषित पाणी, दूषित अन्न किंवा अस्वच्छतेमुळे पसरतो. त्यामुळे पावसाळ्यात या आजाराचे प्रमाण वाढलेले दिसून येते. आता आपण टायफॉइडची प्रमुख लक्षणे कोणती असतात हे बघूयात. टायफॉइडमध्ये सुरुवातीला सतत हळूहळू वाढणारा ताप साधारण 102 ते 104 डिग्रीपर्यंत वाढतो. डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, भूक न लागणे, पोटदुखी, मळमळ किंवा उलट्या, तसेच काही रुग्णांमध्ये जुलाब किंवा बद्धकोष्ठता ही लक्षणे दिसू शकतात. या तापात ताप चढ उतार होत राहतात. काही रुग्णांमध्ये छातीवर आणि पोटावर गुलाबी रंगाचे चट्टे दिसतात. ताप जर अनेक दिवस येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपाय करू नका. आता बघूया ह्याचा प्रतिबंध कसा करावा. नेहमी उकळलेले स्वच्छ पाणी प्या. जेवण्यापूर्वी आणि शौचानंतर साबणाने हात स्वच्छ धुवा. ताजे व गरम अन्न खा. उघड्यावर विकले जाणारे अन्नपदार्थ खाणे टाळा. फळे व भाज्या स्वच्छ धुवूनच वापरा. घर व परिसर स्वच्छ ठेवा. माशांपासून अन्नाचे संरक्षण करा. आवश्यक असल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने टायफॉइडची लस घ्या. टायफॉइडची लस 6 महिन्यानंतरच्या बालकांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना देता येते. ही लस सिंगल डोज मध्ये असते. या लसीचे बूस्टर 3 वर्षाने घ्यावे लागते. टायफॉइडची लक्षणे आढळल्यास स्वतःहून औषधे घेऊ नयेत. त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्यावा. आवश्यक तपासण्या करून योग्य ते अँटीबायोटिक्स डॉक्टरच्या सल्ल्यानुसार पूर्ण कालावधीसाठी घ्यावे. औषधे मध्येच बंद केल्यास टायफॉइड पुन्हा होऊ शकतो आणि जंतूंमध्ये औषधांना प्रतिकार शक्ती निर्माण होऊ शकते. आजाराच्या काळात पुरेशी विश्रांती घ्यावी. भरपूर द्रव्य पदार्थ, पाणी घ्यावे. हलका, पौष्टिक व सहज पचणारा आहार घ्यावा. टायफॉइड बरा होण्यासाठी सामान्यतः 7 ते 14 दिवस लागतात. टायफॉइड बरा झाल्यानंतर सुद्धा खूप दिवस वीकनेस जाणवतो. त्यामुळे पुढील काही दिवस सुद्धा विश्रांती घेणे, पौष्टिक आहार घेणे हे खूप गरजेचे आहे. टायफॉइड हा सहज टाळता येण्याजोगा आजार आहे. स्वच्छता, सुरक्षित पाणी, स्वच्छ ताजे अन्न, नियमित हात धुण्याची सवय आणि वेळेवर उपचार या गोष्टींचे पालन केल्यास आपण स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे या आजारापासून संरक्षण करू शकतो. चला तर मग आपण सर्वजण स्वच्छतेची सवय अंगीकारूया आणि टायफॉइड मुक्त निरोगी समाज घडवूया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण मलेरिया, डेंग्यू या पावसाळ्यात होणाऱ्या आजारांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
0: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.

आरोग्यम धनसंपदा ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 2:05. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. काही क्षणातच कार्यक्रम परिसर.

0: सॉरी सर।
1: श्रोत्याहो नमस्कार। प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। आतापर्यंत आपण जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळीची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी याबद्दल आपण जाणून घेतलं। आज आपण हिरेन यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की पाणवठ्याजवळ प्राण्यांची जी नेहमी रिलचेल असते, प्राण्यांची ती पाणी पिण्याची जी लगबग आहे, पाण्याचा तो जो काही संतपणा आहे, हे दृश्य कॅमेरामध्ये कैद करताना तुम्हाला किंवा तुमच्या कानांना काय जाणवतं?
2: आपण असंच नाही म्हणत की जल ही जीवन आहे। प्रत्येक प्राण्यासाठी पाणी हे खूप खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक प्राण्याला पाण्याजवळ यावंच लागतं। आता जस्ट हिवाळा गेला, इथून आपण हिवाळ्यात बघितलं तर हजारो लाखो पक्षी युरोपमधून आपल्या भारतात येतात, आपल्या इथल्या पाणवठ्यांवर। युरोपमध्ये काय होतं, थंडीमध्ये ते पाणवठे जे आहेत बर्फाची चादर त्यांच्यावर येऊन जाते आणि पाणी जे आहे यूजफुल राहत नाही त्यांच्यासाठी। आणि त्याच पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात ते पक्षी हजारो मैलाचा प्रवास करून इथे भारतात येतात आणि आपल्याला जसे इथे फ्लेमिंगोज दिसतात, अजून बाकी पक्षी दिसतात, अशा पद्धतीचे पक्षी भारतात येतात। सगळ्यात बेस्ट काय असतं की ज्यावेळेस आपल्याला कुठलाही पक्षी किंवा प्राणी बघायचं असेल तर पाणवठ्यांवर जा। तिथे पाणवठ्यांच्या किनाऱ्यावर जाऊन आपण ज्यावेळेस उभे राहतो तिथे तुम्हाला त्या चिखलामध्ये प्राण्यांच्या पंजांचे ठसे आपल्याला तिथे दिसतात। त्याच्यावरून आपल्याला कळतं, अरे इथे तर स्पॉटेड डियर येऊन गेलं, अरे इथे तर टायगर येऊन गेलाय, टायगरमध्ये पण अरे हा तर मेलचा पंजा दिसतोय। की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला लागतात तुम्ही त्यावेळेस हे सांगू शकतात। म्हणजे पाणी आणि पाण्याच्या आजूबाजूची स्थिती जी असते फक्त पिण्यासाठी नसतं पण एक स्टोरी सांगत असते। प्रत्येक पाणवठा हा एक स्टोरी सांगत असतो। कुठलाही तुम्हाला प्राणी किंवा पक्षी बघायचा असेल तर तुम्हाला पाण्याच्या जवळ जाणं गरजेचंच आहे।
1: छायाचित्रण करण्यासाठी पाणवठ्याजवळचा जो तुमचा काही अनुभव आहे तो आम्हाला थोडा सांगा।
2: पाण्याच्या जवळ छायाचित्रण करणं म्हणजे सगळ्यात असं म्हणू शकतो सोपंही आहे आणि अवघडही आहे, कारण की प्राणी किंवा पक्षी हे खूप अवेअर असतात आणि त्यावेळेस त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं विश्व बघण्यासाठी आपल्याला त्यांच्या लेवलला जाऊन फोटोग्राफी करावी लागते। जसं एखादा बदक आहे, बदकांचा थवा आहे, तो पाण्यावर आहे। मी जर फक्त चालत गेलो पाण्याजवळ, तुम्ही गेला असाल बऱ्याच वेळेस, तर ते पक्षी उडून जातील। पण तुम्हाला फोटोग्राफी जर त्यांची करायची असेल, त्यांच्या दृष्टिकोनातून विश्व बघायचं असेल, म्हणजे त्यांच्या आय लेवलला जावं लागेल, तुम्हाला जमिनीवर झोपावं लागेल चिखलामध्ये, मग तुम्हाला तो तुमचा कॅमेरा घेऊन क्रॉल करत हळूहळू हळूहळू पुढे जावं लागेल आणि त्याच्यानंतर त्यांना ऑब्झर्व करताना तुम्हाला फोटोग्राफी करावी लागेल आणि तुम्हाला मोमेंट्स अँटिसिपेट करावे लागतात। एक उदाहरण देतो मी, जसं एक पक्षी असतो त्याचं नाव आहे डार्टर किंवा त्याला स्नेक बर्ड पण म्हणतात। जो डार्ट असतो ना, आपण जे बोर्डवर डार्ट मारतो तशा पद्धतीने हा पक्षी पाण्याच्या आत जातो आणि जे पाण्याच्या आत मासे असतात तिथे स्वतःला डार्ट करतो, स्वतःची मान मागे करून आणि जोरात पुढे करून चोच त्या माशा थ्रू टाकतो अगदी भाल्यासारखी आणि पाण्यातून वरती घेऊन येतो आणि तो एक्झॅक्टली कुठे येणार आहे ते कोणालाच नाही माहिती। पण ते तुम्ही पाण्याची मुवमेंट, तरंग कसे जात आहेत हे तुम्हाला बघावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा इथे हा पक्षी बाहेर निघू शकतो। आणि जसं मी बोललो की भाल्यासारखी त्याची चोच माशाच्या शरीरात टाकतो तो, तर खाणार कसा? मग काय करतो तो, जसा बाहेर येतो तसा तो चोचीला झटका देऊन वरती फेकतो आणि त्याच वेळेस चोच उघडतो आणि तो मासा त्याच्या चोचीतून पोटात जातो। ज्यावेळेस तुम्ही हे ऑब्झर्व करतात सारखं, त्यावेळेस तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा अरे असं होणार आहे आणि पुढच्या

0: वेळेस तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला माहिती की कुठल्या सेटिंग सोबत मला याच्यासाठी रेडी राहायचं आहे आणि मला हे छायाचित्र कॅप्चर करता येईल.
1: श्रोतेहो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.
2: परिसर हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:10. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक
3: FM वाहिनी 101.3 MHz आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीत हा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चंगू मंगू या चित्रपटासाठी अपर्णा मायेकर, अनुपमा देशपांडे आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीतकार आहेत अरुण पोडवाल.

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वा
1: फसली
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: शुरदो चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं गीत गायक कलाकार आहेत सुरेश वाडकर आणि शोभा जोशी संगीत आहे राम लक्ष्मण यांचं चित्रपट खिचडी

0: तरी नहीं, अजून येत नाही तशी मजा. हां आठवलं, काठेवाडी होशील का रे राजा?
1: एम

खिचडी या चित्रपटामधील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीतासोबत आजचा चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 7:10 होत आहेत. प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान काही जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: 7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत. तत्पूर्वी
1: मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या हजारो नातेवाईकांच्या निवाऱ्याचा सुसज्ज व विश्वासू आधार बनलेले मुंबईचे सावली केअर सेंटर. माननीय चंद्रकांत

0: शपथ।
1: गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प या 100 आठवड्यांच्या राष्ट्रव्यापी जनसहभाग मोहिमेचा शुभारंभ. शैक्षणिक संस्थांनी तंत्रज्ञानाला आत्मसात करणं ही काळाची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. जमीन व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार, महसूल मंत्र्यांची घोषणा. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन. आणि ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा समारोप, 2030 यजमानपद भारताकडे. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करताना देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर आणि अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान तसंच अंमली पदार्थांविरोधातील 100 आठवड्यांच्या राष्ट्रव्यापी जनसहभाग मोहिमेचा शुभारंभ काल पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झाला, त्यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, कुटुंबाची भूमिका, शिक्षकांचं योगदान, युवकांची जबाबदारी आणि व्यसनमुक्त भारतासाठी लोकसहभागाचं महत्व पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं. तसंच अंमली पदार्थ तस्करीविरोधात सरकार कठोर कारवाई करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यान साधना या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
1: देश का युवा आत्मविश्वास से भरपूर हो और ड्रग्स जैसी घातक आदत से हमेशा हमेशा दूर ही रहे, यही इस अभियान का उद्देश्य है. हम सबको ये संकल्प लेना है, हमारे युवा नशे और ड्रग्स के खतरों को समझे, हर तरह से जागरूक रहे और उससे दूर रहे. और इस संकल्प में अब राष्ट्रीय नशा मुक्त युवा अभियान की बड़ी भूमिका है.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग घेत युवकांना व्यसनमुक्त राहण्याचं आवाहन केलं. आगामी 100 आठवडे हा उपक्रम सुरू राहणार असून दर रविवारी देशभरात ठिकठिकाणी नशामुक्ती संदर्भात कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी नशामुक्तीची शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या कोणत्याही प्रकारापासून दूर राहून निरोगी जीवनशैली, सकारात्मक विचार, चारित्र्य संपन्नता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी यांचा स्वीकार करावा असं आवाहन कुलगुरू डॉ इंद्र मणी यांनी यावेळी केलं. आपल्या शैक्षणिक संस्थांनी तंत्रज्ञानाला आत्मसात करणं ही काळाची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं रामदेव बाबा विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता आता जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला गवसणी घालत असून भविष्यात अनेक नोकऱ्यांच्या कामाचं स्वरूप बदलणार आहे. जग आता 6व्या औद्योगिक क्रांतीबद्दल बोलत असून रोबोटिक्स, डीप टेक, क्वांटम तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान यात प्रमुख भूमिका बजावतील असं मुख्यमंत्री म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी देखील केला जात असून आरोग्य सेवांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राला देखील एआय संबंधित तंत्रज्ञानाचा लाभ झाला आहे असं ते म्हणाले. आजच्या नोकऱ्यांच्या क्षेत्राला केवळ पदवीधरांची नव्हे तर अर्थपूर्ण योगदान देणाऱ्या गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी यंदाच्या हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. रत्नागिरी इथं काल छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात ते बोलत होते. आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी आणि नंतर फेरफार हे कायद्याचं तत्व असेल अशी माहिती त्यांनी दिली. समाजातल्या

0: शेवटच्या घटकासाठी सरकारनं काम करायला हवं. लोकांनी सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याऐवजी कार्यालय लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत, हीच शासनाची भूमिका असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. पूरग्रस्त राज्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत केंद्राच्या वाट्यातून 2,117 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. केंद्र सरकार पूरग्रस्त राज्यांना मदत, बचाव आणि पुनर्वसनासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करत असून परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जात असल्याचं गृह मंत्रालयानं सांगितलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: आषाढी वारीच्या काळात एसटी महामंडळानं सुमारे 5,500 बसेसमधून 9 लाखांहून अधिक भाविकांना सुरक्षित प्रवास घडवला, अशी माहिती परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. आषाढी यात्रेच्या काळात महामंडळानं एसटीच्या सुमारे 22,000 फेऱ्या चालवल्या आणि यातून महामंडळाला 41,18,00,000 रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या उत्पन्नात 5 कोटी रुपयांची वाढ झाली असं सांगून लाल परीची लोकसेवेची परंपरा भविष्यातही अधिक सक्षमपणे सुरू राहील अशी ग्वाही सरनाईक यांनी दिली. नांदेडमध्ये जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं महत्वपूर्ण आदेश दिले आहेत. सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन अदा करावं, तसंच न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत त्यांच्या जागी कोणतीही नियुक्ती करू नये असे निर्देश न्यायालयानं राज्य शासनाला दिले आहेत. या प्रकरणी नांदेड जिल्हा परिषदेतले जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन विभागातले डॉक्टर नंदलाल लोकडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल केली होती. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 141 प्राध्यापकांची भरती केली जाणार असून त्यासाठी 468 उमेदवारांची आज आणि उद्या लेखी परीक्षा होत आहे. कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी ही माहिती दिली. विद्यापीठ परिसरातल्या संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र आणि ज्ञानस्रोत केंद्र या 3 केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं गारखेडा परिसरातल्या अश्मिरा गाझी कॉस्मेटिक शॉपमध्ये अन्न आणि औषधी विभागानं छापा टाकून विनापरवाना आणि संशयास्पद सौंदर्य प्रसाधने जप्त केली. 3,55,000 रुपयांची विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने असून या प्रकरणी जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या उत्पादनांवर उत्पादकाचं नाव, परवाना क्रमांक, आयात परवाना क्रमांक तसंच इतर आवश्यक माहिती नमूद नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. राज्यात विविध भागात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक धरणं भरली आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 86.55% पोहोचला आहे. काही दिवसांपासून वरील धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणात सध्या 36,157 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून उजव्या कालव्यातून 1,200 तर डाव्या कालव्यातून 700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हासे यांनी गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. नांदेडनजीक विष्णुपुरी प्रकल्पात 92% पाणीसाठा झाला असून विसर्ग सुरू करण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातलं उजनी धरण 100% भरलं असून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या सुमारे 100 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. वीर धरणातून नीरा नदीत सुमारे 14,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. राज्यातल्या चारही विभागांमध्ये आज पावसाची शक्यता असून कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा काल शानदार सोहळ्यानं समारोप झाला. यावेळी 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद अधिकृतपणे भारताकडे सुपूर्द करण्यात आलं. ग्लासगोच्या प्रथम नागरिक जॅकलिन माकलारेन यांनी हस्तांतरणाचा झेंडा 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष पीटी उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. या स्पर्धेत भारत 13

0: सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह एकूण 39 पदकं जिंकून चौथ्या स्थानावर राहिला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प या 100 आठवड्यांच्या राष्ट्रव्यापी जनसहभाग मोहिमेचा शुभारंभ. शैक्षणिक संस्थांनी तंत्रज्ञानाला आत्मसात करणं ही काळाची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि जमीन व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार, महसूल मंत्र्यांची घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाले आहेत.

0: बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले। आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका। दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे, दिव्य स्वातंत्र्य भारताचे।
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ। तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
1: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
2: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
3: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का? साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड, त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते। मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय? आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।
4: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू।
5: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दरवर्षी उत्कृष्ट निकाल,
4: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त। VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव सोलापूर,
5: संपर्क 83 798 64 555।
3: इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक, मेकॅनिकल, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग।
5: 10वी नंतर प्रथम वर्षाला, 12वी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश, मुलींसाठी तर मोफत शिक्षण।
3: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBC ना 50% सवलत, हॉस्टेल, मेस ची सोय, मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य।
5: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर।
3: VVP पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी।
5: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या 4थ्या फेरीत VVP पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या। आजची योग्य निवड, उद्याचं उज्ज्वल यश।
4: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त। VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव सोलापूर,
5: संपर्क 83 850 555।
6: श्रोते हो, आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास, सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।
7: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 7:25 होत आहेत। महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मितावाणीवरून सहक्षेप होईल, तो आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मतदार यादीमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो किंवा इतर माहितीमध्ये सुद्धा काही अडचण असेल, त्रुटी असेल, त्यावेळेस दुरुस्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया कशी करायची, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीनं या संपूर्ण SIR मोहिमेचा आपण नागरिक म्हणून लाभ घेतला पाहिजे, याच विषयी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: ही सगळी SIR ची मोहीम आहे, म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षणची. यामध्ये मतदानाच्या वेळेस समजा परराज्यात किंवा दुसरीकडे कोणी शिक्षणासाठी गेला असेल किंवा नोकरी करत असेल, तर त्यावेळेस त्यांची सुद्धा धावपळ होते किंवा मग कळत नाही काय करावं, कशा पद्धतीने मतदानाला पोहोचावं, तर यासाठी सुद्धा काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने सुविधा दिली जाते.
1: शिक्षणासाठी आपण दुसऱ्या राज्यामध्ये राहत असेल, महाराष्ट्राच्या आत सुद्धा दुसऱ्या ठिकाणी राहत असेल, आपल्याला दोन ऑप्शन आहेत. तुमचं मूळ गाव कुठे आहे तिथे तुमचं नाव ठेवू शकतात, किंवा तुम्ही कुठे शिक्षण घेत आहात तिथे तुमचं नाव ठेवू शकतात. तुम्हीच ठरवायचे आहेत, कारण शिक्षणासाठी तुम्ही तात्पुरतं गेलेले आहेत म्हणून आपल्याला संधी आहेत. परंतु नोकरीसाठी तात्पुरतं गेलं असेल तर आता नाव आहे त्या ठिकाणी तुमचं नाव ठेवावे. परंतु नोकरीसाठी कायमस्वरूपी इतर राज्यामध्ये गेलं असेल तर नवीन ठिकाणी तुमचं नाव नोंद करून घेणे अपेक्षित आहे.
0: यामध्ये नवीन मतदार जो आहे, म्हणजे 18 वर्ष पूर्ण करतोय आणि मतदानाचा हक्क त्याला आता मिळतोय, त्या युवकांसाठी पूर्ण त्यांची सगळी जी माहिती वगैरे भरण्यासाठी त्यांनी काय करावं आणि त्यांच्यासाठी काय सुविधा आहे?
1: युवक आपल्या देशाचा मोठा महत्वाचा घटक आहेत. आपल्या मतदारांच्या संख्येमध्ये मोठा भाग आहे. प्रत्येक युवकांनी नोंदणी करून घेत नाही त्यांच्यामुळे त्यांच्या संख्या कमी दिसतात. आकडेवारी काढलं तर 18 ते 21 मध्ये किती मतदार असणे अपेक्षित आहे त्यापेक्षा कमीच असतात नोंदणीमध्ये. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, तुमच्या 18 झालं तर तात्काळ नोंदणी करावे. 24 नंतर आपण 18 झाला असेल तर आपल्याला संधी आता ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे, आपण नोंद करून घ्यावे. आणखीन 1 वर्षामध्ये तुम्ही होत असेल त्याने सुद्धा अडवान्स अर्ज भरू शकतात, तेव्हा तुमच्या 18 होतील आम्ही नाव यादीमध्ये घेणार आहेत. आपण या देशाच्या महत्वाच्या घटक आहात, प्रत्येक मतदारांचे अधिकार आहेत. आपले शासन कोण चालवणार हे निवडण्याचा अधिकार तुम्ही मतदार यादीमध्ये असेल तरच आहेत. म्हणून आपले नाव घ्यावे आणि प्रत्येकाने निवडणुका वेळामध्ये मतदान करून आपल्याला काय योग्य वाटेल असा तुम्ही मतदान देऊ शकता. हे लक्षात ठेवून आपले नाव नोंद करून घ्यावे.
0: ही सगळी SIR ची मोहीम आहे, म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणची. तर मग राज्य निवडणूक आयोगातर्फे कशा पद्धतीनं हे उपक्रम राबवले जातात?
1: त्यांचे एक भागच आहे. आपल्यासोबत मी बसलेला आहोत, दिलखुलास मध्ये मी बोलत आहोत आणि सर्व वर्तमानपत्र मध्ये माहिती देत आहे आणि काही इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. आपण सुद्धा आपल्याला काही माहिती असेल तर येऊ शकतात, वेबसाईटला भेट द्या. तिथे आम्ही काय काय लोकांच्या मनामध्ये प्रश्न येत आहेत ते मराठी आणि अंग्रेजी हे दोन्ही भाषांमध्ये ठेवलेलं आहे, तिथे जाऊन आपण पाहू शकतात. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत, आणखीन जास्त करणार आहोत. ग्रामीण भागामध्ये जेवढा जेवढा आमचं काम पूर्ण झालेलं आहे, शहरी भागामध्ये आणखीन काम शिल्लक आहेत, ते आणखीन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
0: सर, एवढी सुलभ प्रक्रिया आहे SIR ची, मात्र तरी सुद्धा SIR मोहिमेबाबत खूप अफवा आहेत किंवा लोकांमध्ये गैरसमज आहे.

0: आहेत. तर मग अशा वेळेस लोकांनी सुद्धा या अफवा टाळण्यासाठी यापासून कसं दूर राहिलं पाहिजे आणि ह्या अफवा सुद्धा ज्या पसरत आहेत त्या सुद्धा कोणकोणत्या आहेत?
1: दोन तीन अफवा आहे. एक आहे की लोकांना वाटते की मतदारांच्या नाव वगळण्यासाठी मोहीम राबवत आहेत. आता अस्तित्वात असलेले पात्र मतदारांच्या नाव वगळण्यासाठी मोहीम नसून मी त्याला चार आपल्याला सांगितलं होतं की ते राहत नाही तिथे किंवा स्थलांतर झालेले आहेत, मृत्यू झालेले आहेत किंवा दुबार नाव आहेत. यांचं नाव वगळण्यासाठी मोहीम असून पात्र नागरिकांना वगळण्याची मोहीम नाहीये. दुसरा नागरिकत्व आम्ही तपासतो, ते नागरिक नसेल तर त्यांचे नाव वगळण्यात येतील, बाकी सर्व नागरिकांच्या नाव तिथे राहणारच आहे. तिसरा एक अफवा आहे असा लोकांना वाटते की माझं जुळवणी झालं नसेल, मॅपिंग झालं नसेल, माझं नाव वगळण्यात येतील. तसा नाही. जुळवणी झालं तर कागदपत्राची गरज नाही. आपल्याकडे जुळवणी होत नसेल काही कारणामुळे, होत नसेल, सापडत नाही काही कारणामुळे, त्याबाबत काळजी घेण्याची गरज नाही. आयोगाने सूचित केलेले कागदपत्र आपण आपल्याकडे तयार ठेवावे, आपल्या नाव यादीमध्ये चालू राहणार आहे. तर म्हणून कुठल्या अफवामध्ये आपण विश्वास ठेवायचा नाही, तर आपण यांच्यामध्ये सहभाग घ्यावे, मदत करावे. आमचा उद्देश आहे कुठलेही पात्र नागरिक या यादीमधून वगळू नाही, कुठल्याही चुकीच्या व्यक्तीच्या नाव यादीमध्ये असू नाही. हे आमचे घोषवाक्य आहेत. म्हणून कुठले पात्र नागरिकांच्या नाव यादीमधून आम्ही वगळणार नाही.
0: आणि कुठल्याही अडचणी किंवा तक्रारी असतील तरी सुद्धा नागरिकांसाठी सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
1: होय,
0: हेल्पलाईन नंबर आहे, वेबसाईट आहेत, तक्रार निवारण कक्ष सुद्धा इथे कार्यरत आहेत. तर त्यामुळे त्या सुद्धा कुठलीही अडचण असली तरी सुद्धा बीएलओ त्यांच्याकडनं तर ती होणारच आहे दुरुस्त, पण मात्र त्यापुढे पण जाऊन नागरिकांचा सहभाग या सगळ्या मोहिमेमध्ये फार आवश्यक आहे आणि तो कशा पद्धतीने त्यांनी राबवला पाहिजे.
1: नागरिकांच्या दोन तीन महत्वाचे कर्तव्य आहेत. पहिला विषय आहे की आपण बीएलओ येताना त्यांना माहिती देण्यासाठी आपल्या जुळवणीच्या माहिती शक्य असेल तर आपण शोधून ठेवावे आपल्याकडे, जेणेकरून बीएलओ आले आले माहिती घेणार, तुमच्या सही येऊन जाणार. त्या वितरित आपल्या स्वतःच्या माहिती तयारी ठेवा. कुठलंही कागदपत्र आत्ता देण्याची गरज नाही. तो पहिला विषय आहे. शहरी भागामध्ये मोठा विषय आहे की सोसायटीमध्ये आत येण्यासाठी काही वेळामध्ये लोकांना त्रास होतात, तथा त्रास होऊ नये त्यासाठी आपण सोसायटीला सांगून बीएलओ व्यवस्थित आत येऊ शकतात, त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट होतील, असा काळजी घ्या. आणि आपण नोकरीवर असेल, रेग्युलर वीकडेमध्ये आपल्या फॉर्म भरणे शक्य नसेल, आपण कृपया शनिवार रविवार त्यासाठी थांबून हे पूर्ण प्रक्रिया पार पाडावे, जेणेकरून आपल्या नाव मतदार यादीमध्ये राहतील.
0: या एसआयआर मोहिमेबाबत म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबत आपण राज्य निवडणूक आयोगातर्फे एवढं छान काम करताय, या मतदारांना आपण काय संदेश द्याल?
1: 20 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे मागच्या पुनरीक्षणच्या नंतर. 2002 मध्ये या राज्यामध्ये आपण पुनरीक्षण राबवल्यापासून 24 वर्षाच्या नंतर राबवत आहेत. काही मतदारांच्या मनामध्ये शंका होते की यादीमध्ये नाव अपात्र लोकांच्या नाव आहेत, डुप्लिकेट नाव आहे, दोन तीन वेळ नाव आहे किंवा मृत्यू झालेले लोकांचं नाव आहे, असा तक्रार होते. हे तक्रारचं निराकरण करण्यासाठीचे पुनरीक्षण मोहीम राबवत आहेत. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण स्वतःच आपल्याकडून काय अपेक्षित आहे माहिती पुरवावे, घटनापत्र सही करून द्यावे, आपले काम झाल्यानंतर इतरांना सुद्धा मदत करावे. आपल्या बाजूमध्ये असलेले लोकांना माहिती नसतात, त्यांना जुळवणीच्या माहिती शोधून काढणे कठीण असू शकतात. कसा विमानामध्ये सांगतात पुट्टीवर ऑक्सिजन मास्क फर्स्ट आणि त्यांच्या नंतर इतरांच्या मदत करावे, तसा आपण सर्व आपल्या जुळवणी एन्युमरेशन फॉर्मचं काम पूर्ण करा आणि त्यांच्या नंतर इतरांना सुद्धा मदत करा, जेणेकरून प्रत्येक पात्र नागरिकांचं नाव मतदार यादीमध्ये राहतील, असं आपण स्वतःच्या काळजी घ्या आणि इतरांना मदत करा.
0: तर श्रोते हो, अशा पद्धतीनं भारतीय निवडणूक आयोगातर्फे एसआयआर म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते आणि यामध्ये कशा पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जाते, कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, मतदारांसाठी कशी आवश्यक आहे ही सगळी गोष्ट, आणि यामध्ये सुद्धा एक प्रकारे आपण मतदार म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून आपला हक्क बजावताना, अधिकार बजावताना याला सहकार्य करणं सुद्धा कशा पद्धतीनं महत्त्वाचं आहे या सगळ्याच विषयी

0: अतिशय इत्यंभूत आणि विस्तृत माहिती आज आपण जाणून घेतली आणि ही माहिती आपल्याला दिली आहे अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान आणि महत्वपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.
1: आभार.
0: तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
1: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काय आपली पाट सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो. त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहिती आहे.
0: तेव्हा अवश्य ऐका, शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत, सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
2: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
3: श्रोते हो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि STD कोड 022.
2: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात
3: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वर वनिता मंडळ.
4: FM वाहिनी 101.3 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केले आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी
5: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
4: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत. संगीतकार आहेत जयंत मराठे.

0: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
1: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश.
2: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
1: संपर्क 83 850 555.
3: श्रोत्या कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये मधुकर जोशी यांचं गीत. संगीतकार आहेत वसंत प्रभू.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: इंदिरा इंस्टीट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनियरिंग पॉलिटेक्निक मेकॅनिकल कम्प्युटर सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग.
1: दहावी नंतर प्रथम वर्षाला, बारावी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश. मुलींसाठी तर मोफत शिक्षण.
0: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि ओबीसींना 50% सवलत. होस्टेल मेसची सोय. मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य.
1: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर.
2: श्रोतो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत लता मंगेशकर यांच्या सुरात. संगीतकार आहेत वसंत प्रभू.

0: ओलांडला तिने उंबरठा घेतली उंच भरारी मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी धाराशिव केंद्रावर स्वयंसिद्धा हम आए
1: हैं श्रोतो भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेलं पी सावळा रमेंचं गीत संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीतासोबत आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: Listeners for tuning in, and we hope you have a wonderful day ahead.
2: Namaskar. Namaskar.

फिजा या चित्रपटासाठी सोनू निगम आणि अलका याग्निक यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अर्णू मलिक. लखलख चंदेरी या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया फोर्स या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांचं गीत. हरीस जयराज यांच्या संगीत नियोजनामध्ये गायक कलाकार आहेत कार्तिक आणि बॉम्बे जयश्री.

फोर्स या चित्रपटामधील गीत आपण ऐकताय. श्रद्धू या गीतासोबत आजचा लकलक चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर 8:40 जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त समवेत रूपक स्तनपान निरोगी बाळगण्याची गुरुकिल्ली मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल तो आम्ही सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: वाजले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयांच्या प्रमुखांची बैठक लखनौमध्ये. पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून 2117 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

0: शाहांची दिमाखदार समारंभाने सांगता 100व्या राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद भारताकडे. आता सविस्तर बातम्या. देशाची विकसित भारत बनवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असताना तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर आणि आत्मविश्वासपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी युवा पिढीला आवाहन करताना ते म्हणाले,
1: नशा केवल शरीर को नुकसान नहीं पहुंचाता, नशा एक माँ की मुस्कान छीन लेता है, नशा एक पिता के सपनों को चूर चूर कर देता है. और जब परिवार में समाज में ऐसा होता है और कहीं ना कहीं राष्ट्र की शक्ति भी कमजोर पड़ जाती है. और इसलिए हमें हर एक युवा को नशे के चुंगल में फंसने से बचाना है.
0: या उपक्रमामुळे अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्ध 100 आठवड्यांच्या देशव्यापी लोकसहभाग मोहिमेची सुरुवात झाली आहे. देशभरात दर रविवारी या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जातील असंही पंतप्रधानांनी सांगितलं. देशभरातल्या 28,000 ठिकाणांहून 1 कोटीहून अधिक तरुणांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसंच विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठं आणि स्वयंसेवी संस्थांनीही मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेतला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या कटक, भुवनेश्वर, ब्रह्मपूर आणि गंजाम जिल्ह्यातील तप्तपाणी इथं आयोजित विविध शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. आज कटक इथं जगद्गुरू कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उद्या त्या दक्षिण ओडिशाच्या दौऱ्या करतील. ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक आज आणि उद्या लखनौ इथं होत आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाचा कार्यकाळ सर्वसमावेशकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी धोरणांची आखणी या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. राष्ट्रीय सांख्यिकी प्रणालीमध्ये नाविन्य आणणं तसंच धोरणांबाबतच्या माहितीचा प्रसार करणं हा या बैठकीचा उद्देश आहे. यंदाच्या मोसमी पावसात पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2,117,85,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्राला त्यापैकी 500 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मान्सून सुरू झाल्यापासून केंद्र सरकार राज्य सरकारांच्या समन्वयानं पूरस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून असल्याची माहिती पत्र सूचना कार्यालयानं दिली आहे. महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, आसाम आणि गुजरात या राज्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे. शैक्षणिक संस्थांनी उद्योगांसाठी आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथल्या रामदेव बाबा विद्यापीठात AI सेंटर फॉर कॉम्पिटन्सीचं उद्घाटन करताना बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स आणि क्वांटम कम्प्युटिंग यांसारखं उदयोन्मुख तंत्रज्ञान भविष्यात गरजेचं आहे. यामुळे शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या अध्यापन पद्धतींमध्ये आधुनिकीकरण करणं आवश्यक आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भविष्यातील मनुष्यबळाच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अद्ययावत बदल करण्याची गरज मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केली. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी 1 विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली. बिहारमधील बांकीपूर, गुजरातमधील मंजलपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया या मतदारसंघांसाठी गेल्या महिन्याच्या 30 तारखेला मतदान झालं होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आखाती देशांमधील अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेनं इराणवर हल्ले न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इराणमधील अण्वस्त्रांची निर्मिती रोखणं यासंदर्भात करार अपेक्षित असल्याचंही ते म्हणाले. सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यासह आखाती देशांमधील प्रमुख नेत्यांशी संवाद साधल्यानंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतात काल एका शांतता रॅली दरम्यान पोलीस ठाण्यावर

झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात 5 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 14 जण ठार झाले आणि काही लोक जखमी झाले आहेत. स्वात जिल्ह्यातील काबल शहरात पोलीस ठाण्यासमोर हे आंदोलन सुरू असताना हा स्फोट झाला. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटानं किंवा व्यक्तीनं अद्याप स्वीकारलेली नाही अशी माहिती स्वातच्या मदत कक्षाच्या प्रवक्त्यानं प्रसारमाध्यमांना दिली. खैबर पख्तूनवाचे मुख्यमंत्री मोहम्मद सुहेल अफ्रिदी यांनी या स्फोटाचा तीव्र निषेध केला आहे आणि पोलीस निरीक्षकांना या घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे. श्रावणातील आजच्या पहिल्या सोमवारनिमित्त मध्य प्रदेशमधील उज्जैन इथं आज भगवान महाकालेश्वराच्या पहिल्या श्रावण पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. भगवान महाकाल चंद्रमौलेश्वर रुपात पारंपरिक पालखी मिरवणुकीतून बाहेर पडतील आणि भाविकांना दर्शनाचा लाभ मिळेल. दुपारी 4 वाजता मिरवणूक सुरू होण्यापूर्वी महाकालेश्वर मंदिरात विशेष पूजा केली जाईल. मंदिर प्रशासनानं भाविकांसाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था 7% राहण्याचा अंदाज SBIच्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. ही वाढ RBIनं वर्तवलेल्या आधीच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. पतधोरण आढावा सादर होण्यापूर्वी SBIनं हा अहवाल जाहीर केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील चांगली कामगिरी आणि निर्यातीतील सुधारणा यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. जागतिक स्तरावरील अनिश्चिततेमुळे रिझर्व्ह बँकेने आपल्या पूर्वीच्या अंदाजात आर्थिक वृद्धीदरात घट दर्शवली होती असंही या अहवालात म्हटलं आहे. देशभर MBBS आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी उद्यापासून सुरू होईल आणि या वर्षासाठीचं शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू होईल. वैद्यकीय समुपदेशन समितीनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांसाठी समुपदेशनाची पहिली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत पार पडेल. प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असेल. समुपदेशनाची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी 10 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या दरम्यान असेल. ग्रीसमधील अँटिका प्रदेशातील प्लाथा भागात आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या मोहिमेदरम्यान 2 अग्निशमन हेलिकॉप्टर्सची धडक झाली. अॅथेन्सच्या वायव्येस लागलेल्या आगीमुळे 100 अधिक घरं जळून खाक झाली आहेत. भारताची तन्वी शर्मा तैपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची विजेती ठरली आहे. तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्यांचा 21-16, 21-16 असा पराभव केला. या स्पर्धेतील सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला आहे. याआधी 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकलं होतं. 11 दिवसांच्या चुरशीच्या स्पर्धेनंतर स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची काल एका दिमाखदार समारंभात सांगता झाली. या समारंभात पुढील स्पर्धेच्या यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताकडे सोपवण्यात आला. 2030 अहमदाबादमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या शताब्दी आवृत्तीचं यजमानपद भारताकडे आहे. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा PT उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. या स्पर्धेत 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह भारतानं गुणतालिकेत 4थं स्थान पटकावलं आहे. ओडिशामध्ये महानदीची पाणी पातळी ओसरत असल्यानं पूरस्थितीत सुधारणा होत आहे. तरीही काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अद्यापही आव्हानात्मकच आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच उद्यापर्यंत दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अंदमान आणि निकोबार, ओडिशा, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि झारखंडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक लखनौमध्ये. पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून 2,117 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची दिमाखदार समारंभाने सांगता 100व्या राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद भारताकडे. त्याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:41 आणि 21 सेकंद झाली आहेत. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया. स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली.
1: श्रोतेहो, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होतोय. या निमित्ताने समन्वित कार्यक्रम ऐकूया. विषय आहे स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. सहभाग डॉक्टर गौरी डंक आणि लीना पांडे. नमस्कार श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात मी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आई हा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर उभी राहते ती मायेची सावली, प्रेमाचा अथांग सागर आणि निस्वार्थ त्यागाची मूर्ती. जगातल्या प्रत्येक नात्याची सुरुवात जन्मानंतर होते, पण आई आणि बाळाचं नातं जन्माआधीच आकाराला आलेलं असतं. आईच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासोबतच वाढणारा तो छोटासा जीव तिच्या श्वासाशी, तिच्या भावनांशी आणि तिच्या अस्तित्वाशी जोडला गेलेला असतो. बाळ या जगात येतं तेव्हा त्याला भाषा कळत नसते, शब्द कळत नसतात, ओळखी नसतात, पण त्याला ओळख असते ती फक्त आईच्या स्पर्शाची, तिच्या हृदयाच्या ठोक्यांची आणि तिच्या कुशीत मिळणाऱ्या सुरक्षिततेची. त्या सुरक्षिततेचं पहिलं रूप म्हणजे आईचं दूध. आईच्या दुधाचा प्रत्येक थेंब हा केवळ पोषण नसतो, तो निसर्गाने दिलेला अमूल्य आशीर्वाद असतो. त्यात असते मायेची ऊब, प्रेमाची ताकद, रोगांशी लढण्याची क्षमता आणि निरोगी आयुष्याची भक्कम पायाभरणी. म्हणूनच आईच्या दुधाला अमृतही म्हटलं जातं. आज विज्ञानानं वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. अनेक औषधं, अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत, पण आजही जगातील कोणतेही संशोधन, कोणतीही प्रयोगशाळा किंवा कोणतेही कृत्रिम अन्न आईच्या दुधाची सर करू शकत नाही. कारण आईच्या दुधात फक्त पोषण नसतं, तर त्यात असते आईच्या हृदयातून आलेली माया, विश्वास आणि जीवाभावाचं नातं. श्रोतेहो, स्तनपान हा केवळ आईचा वैयक्तिक निर्णय नसून तो बाळाच्या निरोगी भविष्याचा, कुटुंबाच्या आनंदाचा आणि समाजाच्या आरोग्याचा महत्त्वाचा पाया आहे. त्यामुळेच दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. आणि यासाठीच आजच्या या विशेष कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत स्तनपान का आवश्यक आहे, अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी, या विषयावर सखोल आणि शास्त्रीय मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आर के दमानी मेडिकल कॉलेज आणि हेडगेवार हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथील स्त्री रोग आणि प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर गौरी डंक. चला तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया, जाणून घेऊया आजच्या आपल्या या विषयी स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. डॉक्टर गौरी, तुमचं आकाशवाणीतर्फे स्वागत करते. नमस्कार.
2: नमस्कार, धन्यवाद.
1: मॅडम, जागतिक स्तनपान सप्ताह का साजरा केला जातो आणि यामागचा उद्देश काय आहे, काय सांगाल तुम्ही?
2: आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह हा साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश हा आहे की आपल्याला सगळ्यांना स्तनपानाचं महत्व माहिती आहे, पण या निमित्ताने ते सगळ्या लोकांपर्यंत पोचतं, ते वाढवलं जातं. या क्षेत्रात काम करणारे जे सगळ्या स्तरांमधली लोकं आहेत, शासनाचे कर्मचारी आहेत, पेशंट्स आहेत, या सगळ्यांचा समन्वय या निमित्ताने साधला जातो आणि आपल्याला ज्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायच्या असतात त्या एका प्लॅटफॉर्मवरनं एका क्षेत्रात ऍड्रेस होतात.
1: डॉक्टर,

0: नंतर बाळाला पहिल्या एका तासात स्तनपान सुरू करणं हे का महत्वाचं मानलं जातं?
1: अगदी योग्य प्रश्न विचारला तुम्ही. जन्मानंतर पहिल्या एका तासात स्तनपान सुरू करण्याचे अनेक फायदे आहेत. सुरुवातीला जे दूध येतं ना त्याला कोलोस्ट्रॉम असं आम्ही वैद्यकीय भाषेत म्हणतो, त्याला चिकट दूध, पिवळा स्त्राव असंही अनेक लोक म्हणतात. हे जे कोलोस्ट्रॉम असतं हे बाळाला मिळणं अतिशय आवश्यक असतं, जे पहिल्या एका तासात सुरू होऊन जातं. हे कोलोस्ट्रॉम जर बाळाला दिलं गेलं तर स्तनपानाच्या द्वारे जेव्हा मिळतं तेव्हा त्याला जंतुसंसर्गाचा धोका कमी होऊन जातो. आई आणि बाळामधली जी इमोशनल अटॅचमेंट असते, जी भावनिक बंध असतात, ते एक सुरू होण्यास सुरुवात होते. आईमध्ये दूध निर्मिती जी असते, दूध तयार होण्याची जी पुढची प्रक्रिया असते ती सहज होते, सुलभ होते, दूध लवकर सुरू होतं येणं. आणि आपण जे म्हणतो की पहिल्या 8 दिवसांमध्ये जो नवजात मृत्यू दर जे ज्याचा आढावा घेतला जातो, जर या पहिल्या तासामध्ये जर आपण स्तनपान सुरू केलं तर हा नवजात मृत्यूचा धोका सुद्धा कमी होतो.
0: मग डॉक्टर, आईच्या पहिल्या दुधाला अमृत असं म्हटलं जातं ते का?
1: अगदी बरोबर. कोलेस्ट्रॉममध्ये अँटीबॉडीज भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याला जो जंतुसंसर्ग होऊ शकतो तो हे कोलेस्ट्रॉम दिल्यामुळे होत नाही, हा याचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. हे पचायला अगदी सहज असतं, सोपं असतं आणि आतड्यांचं, नवजात बाळाच्या आतड्यांचं सुद्धा हे संरक्षण करतं.
0: वा वा, मग खरोखरच याला अमृतच म्हटलं पाहिजे. डॉक्टर, बाळ जन्मल्यापासून त्याच्या 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचंच दूध दिलं जावं याचा आग्रही धरला जातो आणि सल्लाही दिला जातो, तर ते कशामुळे?
1: अगदी बरोबर आहे. आम्ही याला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग असं म्हणतो. मुळात बाळाला इतर कुठलंही पाणी किंवा कुठल्या वरच्या अन्नाची या 6 महिन्यात गरजच नसते. त्याला जे आवश्यक सगळं पोषण असतं ते आईच्या दुधातनं पूर्णपणे मिळतं. त्यामुळे 6 महिने त्या मातेनी एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करणं अतिशय गरजेचं आहे. अतिसार, न्यूमोनिया हे जे नवजात बाळांमध्ये आढळून येणारे कॉमन इन्फेक्शन्स आहेत किंवा इतर काही संसर्ग आहेत, हे या दुधामुळे कमी होतात. बाळाची वाढ चांगली होते, त्याच्या मेंदूचा विकास चांगला होतो. या सगळ्या कारणांमुळे 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग दिलं गेलं पाहिजे.
0: अगदी अगदी. मग डॉक्टर, या स्तनपानामुळे बाळाला कोणते आरोग्यदायी फायदे होतात?
1: स्तनपानाचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की बाळाचं योग्य वजन वाढतं. आजकाल आपल्याला माहिती आहे की आज लहान मुलांमध्ये सुद्धा स्थूलतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याची योग्य वाढ होणं, त्याच्या वजनामध्ये योग्य प्रकारे वाढ होणं हा स्तनपानाचा सगळ्यात मोठा फायदा आहे. जसं आपण मगाशी बोललो की त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, संसर्ग कमी होतात, हे फायदे तर निश्चितच अगदी प्रूव्हन आहेत. बाळाची बुद्धिमत्ता वाढणे, बुद्धिमत्तेचा विकास नीट होणे यासाठी सुद्धा हे स्तनपान चांगली मदत करतं. पुढे जाऊन होणारा मधुमेहाचा धोका सुद्धा याने कमी होतो.
0: मॅडम, जसं आता तुम्ही सांगितलं की बाळाला स्तनपानामुळे फायदा होतो, त्याचं आरोग्य चांगलं असू शकतं, तर मग स्तनपान दिल्यामुळे आईच्याही आरोग्याला याचा फायदा होऊ शकतो का?
1: नक्कीच नक्कीच. आपण जसं मगाशी बोललो की डिलिव्हरी झाल्यानंतर तासाभराच्या आत ते स्तनपान सुरू व्हायला पाहिजे. याचा सगळ्यात महत्वाचा फायदा हा आहे की प्रसूतीनंतर जो होणारा रक्तस्त्राव होतो ना तो यामुळे खूप कमी होतो. गर्भाशयाचा आकार जो आपल्या पुढच्या डिलिव्हरी झाल्यानंतर 1.5 महिन्यात हळूहळू कमी होत असतो, ज्याला आम्ही इन्व्होल्युशन म्हणतो, तेही गर्भाशयाचा आकार पूर्ववत होण्यास मदत होते. महत्वाचा फायदा म्हणजे स्तनाचा कर्करोग आणि अंडाशयाचा कर्करोग ह्या ज्या दोन गोष्टी असतात ह्याचे धोके पुढे जाऊन कमी होतात. आईचं वजन कमी होण्यास मदत होते, हे त्याचे मुख्यत्वाने असलेले फायदे आहेत.
0: अच्छा मॅडम, मग ज्या पहिलेट करण असते, जेव्हा पहिल्यांदाच ती बाळंतीण झालेली असते, तर तिला दूध कमी येत असतं आणि ती तिची एक चिंता असते की आपल्याला दूध कमी आहे, तर मग यावर तुम्ही काय उपाय सांगाल?
1: ज्या मातांना दूध कमी येतं त्यांची एक नैसर्गिक टेंडन्सी असते की आपण वरचं पावडरचं दूध द्यावं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे फॉर्म्युला दूध आपण स्वतःहून सुरू करू नये. दूध जरी कमी येत असेल तरी आपण जर त्या बाळाला पहिल्यांदा आईचं दूध दिलं, जितकं बाळ ते दूध ओढेल तितकं ते वाढायला मदत होते. त्याच्यामुळे फॉर्म्युला मिल्क स्वतःहून सुरू करू नये हा यातला सगळ्यात पहिलं पाळलं जाणारं आम्ही सांगतो ते पथ्य आहे. वारंवार स्तनपान द्यावं, ते दिवसाही द्यावं आणि रात्रीही द्यावं. आम्ही त्याला डिमांड फीडिंग असं म्हणतो. बाळ कधी 1.5 तासाने दूध मागेल, कधी 2-3 तासाने मागेल, ती त्याची डिमांड असते. त्यावेळेला ते दूध दिलं गेलं पाहिजे, त्याने दूध वाढण्यास मदत होते. योग्य पोझिशन असते ब्रेस्ट फीडिंग करताना, स्तनपान करताना एक पोझिशन असते, त्याला लॅचिंग असं म्हणतो. ती आपली व्यवस्थित आहे की नाही ही तपास

0: असून बघावं. कधी कधी ती पोझिशन योग्य नसल्यानंतरही दूध येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं किंवा त्या पहिल्या अटकरणीला थोडासा त्रास होऊ शकतो, हे चेक करावं. पोझिशन आणि लॅचिंग या दोन गोष्टी. आईनी सुद्धा या दरम्यान काही पथ्य पाळणं गरजेचं आहे. तिने पुरेसा आहार घ्यावा, आवश्यक ती विश्रांती घ्यावी. आम्ही नेहमी सांगतो की बाळ झोपल्यानंतर आईने सुद्धा त्या काळात आराम करणं गरजेचं आहे आणि मुख्य म्हणजे तो मोबाईल दूर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: आवश्यक असल्यास काही या क्षेत्रातले स्तनपान तज्ज्ञ असतात ज्यांना आम्ही लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणतो, किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही औषधं असतात, काही इंजेक्शन्स असतात, ती सुद्धा दिली जाऊ शकतात हे दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी.
1: अगदी अगदी. मॅडम, आता नोकरदार स्त्रियांचं प्रमाण वाढत चाललंय आणि वाढलेलं आहेच. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया काम करतात असं आहे. आणि मग बाळंतपणानंतर अशा स्तनपान करणाऱ्या मातांनी स्तनपान करणं कसं सुरू ठेवावं, आणि मग आणि बाळ घरी आहे तर अशा वेळेस त्यांनी दुधाची साठवणूक म्हणजे घरी जेव्हा बाळ रडेल, जेव्हा त्याला आवश्यकता असेल तेव्हा त्या बाळाला दूध मिळावं, तर मग अशी तिने काय व्यवस्था करून ठेवावी?
0: अगदी चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. आपण पहिल्यांदा तर प्रसूती रजेच्या काळात आपलं स्तनपान व्यवस्थित चालू ठेवावं. जेव्हा जेव्हा कामाचे तास हे 7-8 तास असतील, शासकीय काय किंवा खाजगी क्षेत्रात असल्या तरी काय, हे तास सोडून जेव्हा ती घरी असेल तेव्हा तिने थेट स्तनपान द्यावं, ज्याला आम्ही डायरेक्ट ब्रेस्ट फीडिंग म्हणतो. समजा ती फार वेळ घराच्या बाहेर राहणार असेल तर ते दूध आपल्याला काढून ठेवता येतं. फक्त त्याची निर्जंतुक ते कंटेनर्स राहण्याची काळजी घेतली गेली पाहिजे. योग्य तापमानात ते सुरक्षित ठेवलं गेलं पाहिजे. जे आपलं एक्सप्रेस्ड ब्रेस्ट मिल्क ज्याला आपण म्हणतो, काढून ठेवलेलं जे आईचं दूध असतं ते साधारण फ्रीजमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये योग्य त्या तापमानामध्ये योग्य ते दिवस ते राहू शकतं. जर कामाच्या ठिकाणी दूध काढून ठेवण्याची व्यवस्था असेल तर तेही काढून ठेवावं. शक्य असल्यास ते घरी बाळाला पाठवण्याची सोय सहज करता येण्या शक्य असेल तर ते करण्याचा विचार करावा.
1: आणि आता जसं तुम्ही सांगितलं की फ्रीजमध्ये आपण ते दूध ठेवू शकतो, तर मग ते जेव्हा बाळाला गरज असेल आणि फ्रीजमधून काढून लगेच बाळाला आपण देऊ शकतो की त्याला गरम वगैरे करण्याची?
0: जर तुम्ही ते फ्रीजरमध्ये ठेवलेलं असेल तर ते थॉ करावं लागतं. जे काढून ठेवलेलं दूध असतं ज्याला आपण एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क म्हणतो ते रूम टेम्परेचरला राहू शकतं. 4 तासापर्यंत साधारण राहतं. ते गरम करून बाळाला पाजण्याची आवश्यकता नाही.
1: अगदी. मॅडम, मग स्तनपानाबाबत समाजात कोणते गैरसमज प्रचलित आहे आणि त्यामागचं सत्य काय आहे?
0: स्तनपानाबद्दलचा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे पहिलं येणारं दूध फेकून द्यावं. हा जो आहे ना, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. ह्याच्यासाठी आम्ही खूप झगडतो. प्रत्येक डॉक्टर सुद्धा डिलिव्हरी झाल्या जे नातेवाईकांना सांगत असतो की बिलकुल बाळाला मध किंवा इतर चाटण अजिबात देऊ नका. हा फार मोठा गैरसमज आहे. उलट ते जे पहिलं येणारं दूध आहे ज्याला आपण कोलेस्ट्रॉम म्हणतो ते अत्यंत पौष्टिक आहे
1: आणि ते बाळाला दिलंच जावं,
0: दिलंच गेलं पाहिजे. दुसरं असं असतं की उन्हाळ्यात समजा एखाद्या आईची डिलिव्हरी झाली तर नातेवाईकांना ही काळजी वाटणं साहजिक आहे की आपण इतकं पाणी पितोय तर त्या बाळालाही वरचं पाणी दिलं गेलं पाहिजे. बिलकुल गरज नाही. आपण जसं मगाशी बोललो तसं पहिले 6 महिने बाळाला एक्सक्लुझिव्ह आईचंच दूध दिलं गेलं पाहिजे कारण त्याला इतर कुठल्या अन्नाची गरजच नाही आहे. तिसरा एक कॉमनली आम्ही जो पाहतो गैरसमज पेशंट्समध्ये जो असतो की स्तनांच्या आकारावर ते ठरवतात. समजा स्तनांचा आकार लहान आहे तर या आईला बाबा दूध कमीच येईल असा एक गैरसमज असतो. पण मी हे सांगेन की स्तनाच्या आकारांचा आणि येणाऱ्या दुधाच्या प्रमाणाचा आपसात काहीही संबंध नसतो.
1: अगदी. मग डॉक्टर, स्तनपान करणाऱ्या आईने आहार आणि जीवनशैलीबाबत कोणती काळजी घ्यावी?
0: आपण जसं मगाशी म्हणालो की बाळ जेव्हा विश्रांती घेत आहे तेव्हा आईने सुद्धा बाकी इतर सगळी कामं बाजूला ठेवून विश्रांती घेणं गरजेचं आहे. तिने व्यवस्थित संतुलित आहार घ्यावा, पुरेसं पाणी प्यावं, बाकी डॉक्टरांचा सल्ला न घेता इतर कुठली औषधं घेतली जाऊ नयेत. जसं आपण प्रेग्नन्सीमध्ये गरोदरपणात काही औषधं अवॉइड करतो, टाळतो, कारण त्याचे काही दुष्परिणाम बाळावर होऊ शकतात, तसंच ब्रेस्ट फीडिंग करताना स्तनपान करताना सुद्धा काही औषधे न घेण्याचा सल्ला देतो. अशी डॉक्टरांचा सल्ला न घेता बेसिकली औषधं घेतली जाऊ नयेत. आणि मी म्हटलं तसं मोबाईल बाजूला ठेवून आपली पुरेशी झोप होणं ही त्या आईने घेतली जाणारी काळजी आहे.
1: अगदी अगदी. मग मॅडम, कुटुंबातील सदस्यांची पण यामध्ये खूप मोठी भूमिका असते, म्हणजे विशेषतः बाळाच्या वडिलांनी पण आईला स्तनपान करण्यासाठी कसा आधार द्यावा आणि त्यांनी काय काळजी घ्यावी याबाबत?
0: बरोबर आहे. इथं सर्व कुटुंबियांचं जेव्हा आईला सहकार्य मिळतं तेव्हाच या 6 महिने आई जी असते बाळाला तिचं काम सांभाळून, तिचं जॉब सांभाळून हे सगळं करू शकते. घरकाम आणि बाळाच्या इतर कामांमध्ये ते वडील जे आहेत ते आईला मदत करू शकतात. आईला या काळामध्ये जे शरीरामध्ये हॉर्मोनल बदल

0: होतात, त्यामुळे स्त्रियांना एका भावनिक आधाराची सुद्धा गरज असते. तो सुद्धा सर्व कुटुंबियांनी मिळून द्यावा. तिच्यामध्ये काही इमोशनल डिस्टर्बन्सेस होणार आहेत हे सगळ्यांनी जर आधीपासून ॲक्सेप्ट केलेलं असेल तर त्या आईला आणि त्या कुटुंबियांना त्याचा ते ॲक्सेप्ट करायला सोपं पडतं. आईला विश्रांती मिळेल, तिला पौष्टिक आहार मिळेल याची सर्वांनी काळजी घ्यावी.
1: डॉक्टर, तिच्या बाळंतपणानंतर अशी कुठली लक्षणं तिच्यामध्ये दिसून येतात की ती तिने दुर्लक्ष करू नये आणि तातडीने तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे?
0: ब्रेस्ट फीडिंग करताना आईला जर स्तनांमध्ये खूप दुखत असेल किंवा तिथे लालसरपणा झालेला असेल, एखादी गाठ लागत असेल किंवा त्या गाठीच्या तिथून पूसदृश पाणी येत असेल, चिकट किंवा पिवळं पाणी येत असेल, तर आईने काळजी घेण्याची गरज आहे, आईने डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे. कधी कधी हे ब्रेस्ट अप्सेस आम्ही जे म्हणतो की याची लक्षणं असू शकतात, लालसरपणा असणं, पू येणं किंवा आईला ताप येणं, या गोष्टी काळजीपूर्वक बघितल्या गेल्या पाहिजेत.
1: अगदी अगदी. डॉक्टर, आता जुळ्या मुलांचा पण एक प्रश्न आहे की आणि जुळ्या मुलांचं आता प्रमाण पण बहुतेक पहिल्यापासून तर वाढलेलं दिसतंय
0: आजकाल आईबीएफ तंत्रज्ञानामुळे.
1: आणि मग अशी जुळी मुलं किंवा अकाली जन्मलेल्या बाळांच्या बाबतीत स्तनपानासाठी आईने कोणत्या विशेष बाबींकडे लक्ष द्यावं?
0: सर्वप्रथम आपण जुळ्या मुलांबद्दल बोलूया. तुम्ही जसं म्हणालात तसं त्याचं प्रमाण अगदी वाढलेलं आहे, पण जुळी जरी मुलं असली तरी आईचं दूध त्यांच्यासाठी सगळ्यात चांगलंच आहे. वारंवार स्तनपान द्यावं, दूध काढूनही ठेवू शकतो आपण. दोन बाळं असताना त्या दुधाची रिक्वायरमेंट गरज सुद्धा जास्त असते. कधी कधी आईला त्या वेळेला ते दूध येणार नाही दोन बाळांना एकदम पुरण्या इतकं, थोड्या वेळाने येईल, तर तिने ते काढून ठेवावं. जसं आपण मगाशी बोललो, योग्य त्या तापमानात सुरक्षित निर्जंतुक सगळ्या काळजी घेऊन ते ठेवावं, ते नंतर दोन्हीपैकी एखादं बाळ जागं होईल तेव्हा देता येईल त्याला. आता अकाली जन्मलेल्या बाळांबद्दल मुख्यतः प्रीटम म्हणजे वेळेआधी जी जन्मलेली बाळं असतात, प्रीटम डिलिव्हरीज असतात, त्यांच्यासाठी कांगारू मदर केअर आम्ही सांगतो. कांगारूचं बाळ जसं आईच्या पोटाच्या पिशवीत असतं तसं ती छोटी बाळं जर आईच्या छातीला लावून ठेवली तर त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंगही चांगलं तयार होतं. आम्ही त्याला कांगारू मदर केअर म्हणतो. तो आम्ही अगदी सल्ला देतो की बाळाला आईच्या जवळ छातीजवळ बांधून ठेवतात कपड्याला.
1: अरे वा,
0: तर ते कांगारू मदर केअरनी अकाली जन्मलेल्या बाळांना फायदा होतो.
1: डॉक्टर, आपण आपल्या या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि जाता जाता तुम्ही नवमातांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणता महत्वाचा संदेश द्याल?
0: मी असं सांगेन की आईचं दूध हे बाळासाठी असलेली पहिली लस आहे, त्यामुळे ते आपण जसं बोललो तसं ते अगदी पहिल्या तासाभरात दिलं गेलं पाहिजे. ते बाळासाठी सगळ्यात चांगलं अन्न आहे आणि सर्वोत्तम संरक्षण आहे. जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करा. पहिले 6 महिने फक्त आणि फक्त आईचं दूध द्या. 2 वर्ष किंवा त्याहूनही अधिक काळ पूरक आहारासह चालू ठेवा, पण स्तनपान 2 वर्षापर्यंत चालू ठेवा. आणि प्रत्येक आईला कुटुंब, तिच्या कुटुंबाचा आणि समाजाचा आधार मिळणं हीच तुम्ही म्हणालात तसं निरोगी पिढीची गुरुकिल्ली आहे.
1: अगदी. डॉक्टर गौरी मॅडम, स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली याविषयी इतकी सुंदर आणि भरभरून माहिती दिली, आपल्या मैत्रिणींना निश्चितच याचा उपयोग होणार आहे. तर यासाठी मी आकाशवाणीतर्फे तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आजच्या आपल्या या मुलाखतीतून तुम्हाला नक्कीच कळून चुकलं असेल की स्तनपान ही केवळ आईची जबाबदारी नाही तर संपूर्ण कुटुंबाची, समाजाची आणि आरोग्य व्यवस्थेची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक नवमातेला विश्वास, आधार, प्रोत्साहन आणि योग्य माहिती मिळाली तर प्रत्येक बालकाला जीवनाची सर्वोत्तम सुरुवात मिळू शकते. जागतिक स्तनपान सप्ताहाचा संदेशही हाच आहे की प्रत्येक बाळाला आईच्या दुधाचा हक्क आणि प्रत्येक आईला स्तनपानासाठी आधार हा मिळालाच पाहिजे. श्रोते हो, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होतोय. या निमित्तानेच समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात. विषय होता स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. सहभाग डॉक्टर गौरी डंक आणि लीना पांडे. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आज के फनकार कार्यक्रम आज केंद्रित था जाने माने शायर और गीतकार शकील बदायूनी को। शोध आलेख स्वर यूनुस खान, संपादन आकांक्षा सिंह, प्रस्तुति रमेश गोखले।
1: आज के फनकार।
2: FM वाहिनी 101.3 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र। श्रोतेहो, सकाळचे 10 वाजत आहेत। प्रसारित करीत आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम। तत्पूर्वी
3: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू।
4: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
3: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त। VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर।
4: संपर्क 83-798-64-555।
5: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी। श्री दूध साडीज, साठी गल्ली, सोलापूर।
6: इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक, मेकॅनिकल, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग।
4: 10वी नंतर प्रथम वर्षाला, 12वी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश, मुलींसाठी तर मोफत शिक्षण।
6: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBCना 50% सवलत, हॉस्टेल, मेस ची सोय, मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य।
4: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर।
6: VVP पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी।
4: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या 4थ्या फेरीत VVP पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या। आजची योग्य निवड, उद्याचं उज्ज्वल यश।
6: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त। VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर।
4: संपर्क 83-850-555।
6: दूध साडीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का? साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड, त्यामुळे मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते। मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय? आजच या श्री दूध साडीज, साठी गल्ली, सोलापूर।
5: इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक, मेकॅनिकल, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग।
4: 10वी नंतर प्रथम वर्षाला, 12वी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश, मुलींसाठी तर मोफत शिक्षण।
6: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBCना 50% सवलत, हॉस्टेल, मेस ची सोय, मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य।
4: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे।

0: वैराग सोलापूर बार्शी हायवे वर।
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी।
0: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या। आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश।
2: NBA मानांकन प्राप्त, MSBTE उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर।
0: संपर्क 83 850 555।
3: श्रोतो, कार्यक्रमामध्ये आज ऐकूया स्तनपान आणि बाळाचं आरोग्य तसंच घ्यावयाची काळजी याविषयी धाराशिव येथील बालरोग आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर श्रीनिवास हंबिरे यांची दौलत निपणीकर यांनी घेतलेली मुलाखत।
4: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो, सध्या 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो आहे। कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुखद क्षण म्हणजे मातृत्व, आणि हे मातृत्व प्राप्त झाल्यानंतर स्तनपान हा त्यानंतरची पुढची पायरी। असं म्हणतात की स्तनपान सुरू झाल्यानंतर ते बाळ आणि आई या दोघांच्या नात्याला आकार येण्यास सुरुवात होते, भाव अधिक घट्ट होतात। मग या स्तनपानाबद्दल आत्ता जगामध्ये काय सुरू आहे, लोकांच्या काय धारणा आहेत, यामध्ये जेव्हा वैद्यकीय अडचणी येतात तेव्हा काय करायला पाहिजे, बाळाला वरचं अन्न द्यायचं म्हणजे काय करायचं, किती काळ स्तनपान केलं पाहिजे, अशा अनेक प्रश्नांची उकल या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त तुम्हा सर्वांना करून देण्यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे धाराशिव येथील नवजात शिशु आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रीनिवास हंबिरे यांना। डॉक्टर श्रीनिवास हंबिरे सर, आपलं आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये स्वागत आणि नमस्कार।
5: नमस्कार सर।
4: सर, आत्ता प्रस्तावनेत सांगितलं की सध्या जागतिक स्तनपान सप्ताह सुरू आहे, आता हा जो सप्ताह आहे त्याच्या मागचा उद्देश आपल्याला सांगता येईल का श्रोत्यांना?
5: हो, स्तनपान हे बाळासाठी सर्वोत्तम सुरक्षित व संपूर्ण अन्न आहे। त्याच्यामध्ये आपलं पहिलं उद्दिष्ट आहे की बाळ डिलिव्हर झाल्यापासून पहिल्या 1.5 ते 1 घंट्यामध्ये स्तनपान चालू झालं पाहिजे, जेणेकरून आईचे आणि बाळाचे एक फिजिकल व इमोशनल बॉन्डिंग चालू होतं। त्यामध्ये त्याच्यात फायदे म्हणजे बाळाला आहेत, आईला आहेत, त्या कुटुंबाला आहेत, समाजाला आहेत आणि देशाला पण आहेत। ह्यामध्ये फक्त आणि फक्त स्तनपान करणे हे पहिले 6 महिन्यापर्यंत बाळाचं चालू ठेवलं पाहिजे। त्यानंतर तुम्ही स्तनपान बाळाच्या वयाच्या 2 वर्षापर्यंत चालू ठेवू शकता किंवा त्याच्या पुढेही, पण कमीत कमी 2 वर्ष तरी। जे काय तुम्हाला वरचं समजा काही चालू करायचं बाळा, तर ते 6 महिने पूर्ण झाल्यानंतर। मग ह्या पहिल्या 6 महिन्यामध्ये फक्त आईचं दूध आणि समजा डॉक्टरांनी काही गोष्टीसाठी औषधे दिलेली असतील, टॉनिक दिली असतील बाळाला, तर तेवढेच देणे। बाकी आपल्या ज्या काही कल्चरमध्ये गुटी, ग्रायपॉटर, आणखीन काही गोष्टी दिल्या जातात ह्या बिलकुल दिल्या गेल्या नाही पाहिजेत, कारण त्या बाळासाठी हानिकारक आहेत। ह्यामध्ये 6 फायदे म्हणजे यात मातेला फायदा होतात, कुटुंबाला फायदा होतात, समाजाला फायदा होतात। आणि ह्या स्तनपान जो सप्ताह आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे फायदे ह्या लोकांना म्हणजे मातांना, कुटुंबाला, समाजाला आणि बाकी इतर डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, बाकी जे काही आमचा रुग्णालयाचा स्टाफ आहे, आरोग्य कर्मचारी स्टाफ आहे, ह्यांच्यामध्ये पण स्तनपानाबद्दल अवेअरनेस त्याचे वाढवणे आणि त्यांच्याकडून पण सपोर्ट घेणे हे पण महत्त्वाचं आहे। ह्याच्यामध्ये आता स्तनपानाबद्दल म्हणजे घरी तर आहेच, तसेच जर ती स्त्री जर कुठे जर वर ड्युटी करत असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तिला बाळाला स्तनपान करण्याकरता यावं म्हणून तिथं हिरकणी कक्ष स्थापन करणे, तो वापरात आणणे, किंवा तिचं घर जवळ असेल तर तिला स्तनपानासाठी तेवढ्या वेळापुरती सुट्टी देणे त्याच्या कामामधून।
4: सर, बाळ जन्माला आल्यानंतर त्या हॉस्पिटलमधील तुमचा स्टाफ असेल किंवा तुम्ही स्वतः डॉक्टर मंडळी असाल, आवर्जून पहिल्या 1/2 तासात बाळाला आईचं दूध द्यायला सांगता, हे इतकं महत्त्वाचं का आहे की वारंवार तशी सूचना केली जाते?
5: कारण आता बाळ आईपासून वेगळं झालेलं आहे, नाळ तुटलेली आहे आणि बाळाची आता स्वतःची एक गरज आहे ऊर्जेसाठी। तर आईचं दूध म्हणजे जे चीक ज्याला कोलेस्ट्रॉल म्हणतो ते जरी क्वांटिटीने कमी असलं तर ते ऊर्जायुक्त, ग्लुकोजयुक्त, त्याच्यामध्ये पुन्हा नंतर अँटीबॉडीज असतात जे आईकडून बाळाला जातात दुधामधून, जे की बाळाला जुन

0: जंतूपासून संरक्षण देतात. तसंच त्यामध्ये पुन्हा प्रोबायोटिक्स पण असतात, जे की बाळाच्या आतल्या आतड्याच्या लाइनिंगमध्ये त्याची वाढ होऊन ते बाळाच्या म्हणजे वाढीसाठी आणि पचनासाठी पूरक असतात. तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आईच्या दुधामधून मोफत मिळतात बाळासाठी, आणि एकदम सध्या म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर ते बाळासाठी तिथे अवेलेबल आहेत, आणि त्याचा आपण फायदा करून घेणे. आणि हे जेव्हा चालू होतं त्यावेळेस आईचं आणि बाळाचं एक इमोशनल आणि फिजिकल बॉन्डिंग होतं. त्यांचे स्किन टू स्किन टच झाल्यानंतर आईच्या मेंदूमध्ये काही बदल होतात, हार्मोनल चेंजेस होतात, जेणेकरून बाळासाठी जास्तीत जास्त दूध आईच्या छातीमध्ये तयार होतं. तसेच आईचं जे काही डिलिव्हरीनंतरचे ब्लीडिंग आहे पिशवीमधून होणारे ते कमी होते. तिला जो काही त्रास व्हायलेला आहे डिलिव्हरीनंतरचं पेन आहे ते ब्रेस्ट फीडिंग पण असं पेन किलरसारखं ते पण ॲक्शन करतं. आणि ह्या अनुषंगाने एकदा स्तनपान प्रॉपर बरोबर चालू झाले की मग एक टप्पा डिलिव्हरीनंतरचा खूप मोठा टप्पा हा आपण म्हणजे अचीव करतो, आणि त्याच्यानंतरचे मग बाकीच्या गोष्टी. त्यामुळे एकदा ब्रेस्ट फीडिंग इस्टॅब्लिश झाली, बाळ बरोबर छातीमुळे पकडतोय बरोबर दूध पितोय, शी आणि लघवी बरोबर करतो, हे एक प्रोसिजर झाल्या की मग आपल्याला म्हणजे सगळ्यात आनंद आहे.
1: सर, काही काही केसेसमध्ये आईला दूध येतच नसेल किंवा आई दूध पाजू शकणार नसेल किंवा आईच स्वतः एका मोठ्या वेगळ्या आजारात कन्वर्ट झाली असेल, तिलाच आय सी यूमध्ये ॲडमिट करायची वेळ आली असेल, अनेक कारणं की ज्यामुळं बाळ आणि आईची ताटातूट होणार आहे किंवा आई बाळाला दूध पाजू शकणार नाही, अशा वेळी त्या बाळाचं पोट भरण्यासाठी त्याची भूक शमविण्यासाठी जुन्या काळामध्ये ग्रामीण भागात गावरान गाईचं दूध सुचवलं जायचं, आणि आता नवीन आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये त्यासाठी काही वेगळे उपाय असतील, तर या दोन्हीबद्दल सांगा ना.
0: असे काही कंडिशनमध्ये आहे ज्या ठिकाणी आई बाळाला पाजू शकत नाही दूध, तर त्यावेळेस ठीक आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये गावरान गाईचं दूध जे आहे ज्याच्यामध्ये पाणी न घालता पाणी मिक्स न करता आहे तसंच उकळून थंड करून ते बाळाला देता येतं.
1: उकळून थंड करून
0: त्याच्या पुढे जाऊन आता मार्केटमध्ये एक नंबरच्या पावडर आलेले आहेत जे की वेगवेगळ्या कंपनीचे आहेत, जे की जन्मापासून ते 6 महिन्यापर्यंत चालतात, तर ते पावडर पण तुम्ही वापरू शकता. त्याच्या आधी मोठे डबे तर आता छोटे 200 ग्रामचे पण डबे आलेले आहेत. त्याचं प्रमाण दिलेलं असतं 30 ml पाणी आणि 1 चमचा पावडर. आता हे पाणी घेताना तुम्ही उकळून थंड करून घेऊन स्टीलच्या बाटलीमध्ये ठेवणे ते वापरणे, आणि त्याच्या प्रमाणात जर तुम्ही ते मिक्स करून बाळाला जर पाजलं त्याच्या गरजेनुसार, ते पण वाटी चमचानं बाटलीनं नाही, तर मग बाळाला नक्कीच म्हणजे आईचं दूध पाजता येतं, पण सर्वोत्तम आईचं दूधच आहे. त्याच्यानंतर हे पावडर ते पण वाटी चमच्याने पाजणे आणि स्वच्छता ठेवणे, बॉटलनं नाही पाजणे, आणि बाळाच्या गरजेप्रमाणे दिलं तर त्याचा फायदा होतो. आणि याच्यामध्ये एम असं राहील आपलं की लवकरात लवकर आपल्याला बाळाला पुन्हा आणखीन म्हणजे आईच्या अंगावर दूध पाजणे हे आपलं उद्दिष्ट पाहिजे, जेवढ्या लवकर आपल्याला ते होईल. कारण पहिले बाळ 2 ते 3 दिवस बाळाचा जो विगर म्हणजे जे काय त्याची दूध पिण्याची शिकण्याची जी क्षमता असते ती सर्वात जास्त असते. जसे जसे दिवस पुढे जातील तसे तसे ते बाळ आईच्या छातीवरती दूध ओढायची कला हे शिकत नाही किंवा ते लवकर शिकत नाही किंवा त्याला ते नको वाटतं, कारण त्याला इझिली आरामात वाटी चमच्यानं दूध मिळत असेल तर पण आईच्या छातीवर ते ओढत नाही, मग पुन्हा पुढचे प्रॉब्लेम होत राहतात. आईचं दूध जे काय येणार आहे ते कमी होत जातं. म्हणून आपलं एम पाहिजे की एकदा आई रेडी आज झाली बाळाला दूध पाजे असेल लगेच पटकन बाळाला आईच्या छातीवर लावणे. इवन त्यावेळेस स्वतः जेव्हा बाळ रडत असतं तेव्हा आधी आईच्या छातीवर लावा, ते पोट भरलं ठीक आहे, नसलं तर मग पावडर द्या, पण पावडरला तुम्ही नंतर लांबच ठेवा, त्याला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा नाही आहे.
1: डॉक्टर श्रीनिवास हंबेरे सर, अनेकदा पाहण्यात येतं की बाळ काही 3-3.5 महिन्यांचं झालं की जुनी जाणती मंडळी चाटण द्यायला सांगतात, ते मधाचं असेल किंवा आणखी कशा कशाचं असेल, त्याचवेळी तुम्ही डॉक्टर मंडळी मात्र थोडे वाट पाहायला सांगता, वरचं अन्न सुरू करू देत नाहीत. हे चाटण असेल किंवा वरचं अन्न देणं जे असेल ते ॲक्च्युअल कधी सुरू करायला पाहिजे?
0: हे वरचं जे अन्न आहे ते बाळाचे 6 महिने पूर्ण झाल्यानंतर, त्याच्या आधी नाही आहे. त्याच्या आधी तुम्ही जर काही त्याला दिलं तर त्याचे प्रॉब्लेम्स म्हणजे सर्दी खोकला संडास उलटी होण्याचे चान्सेस वाढतात, बाळाचं पोट दुखण्याचे चान्सेस वाढतात. त्यात आपल्या जे ग्राम म्हणजे कल्चरमध्ये गुटी देणे, ग्रायपॉटर देणे, गुटी करत असताना तुम्ही सर्व त्याच्यामध्ये पाणी, हात, सान वगैरे जे आहे ते घाण असते आणि ते बाळाच्या पोटामध्ये जाते.

0: आणि ते बाळाला इजा करू शकते. म्हणून 6 महिने पूर्ण होईपर्यंत फक्त आणि फक्त आईचं दूधच द्यायचं.
1: बाळ रडू लागलं की आजही लोक म्हणतात ते पास थोडं त्याला, ते पास त्याची भूक आहे नाही कोणी विचार करत नाही, ते दिवसातनं किती वेळा पाजलं पाहिजे साधारण?
0: ह्यामध्ये लहान बाळ त्याची प्रत्येक गोष्ट हे रडूनच सांगणार आहे.
1: हां,
0: त्यानं शिशू केली आहे, त्याला थंडी वाजते आहे, त्याला येऊन तुम्ही जसं बोला

0: वर्ष त्यांना एक दर 2 ते 3 घंटा, म्हणजे तसं पाहायला गेलं 24 घंट्यामध्ये एक 8 ते 10 वेळेस त्याला अंगावरचं दूध पाजता येतं. पण बाळ जर कमी वजनाचं असेल, समजा 1.5 किलोचंच आहे, NICU राहिलेलं आहे, तर अशा बाळांच्या गरजा वेगळ्या आहेत. त्यांच्या पोटाची जी कॅपॅसिटी आहे ती छोटी असते, त्यामुळे बाळाला दर 2 घंट्याला पाजावं लागतं. कधीकधी त्याला ओढण्यासाठी आईच्या छातीवर ताकद पण नसते, मग अशा वेळेस आईचं दूध काढून एका स्टीलच्या वाटीमध्ये आणि ते मग पुन्हा त्या चमच्यानं पाजावं लागते, जोपर्यंत की त्याला स्वतःला ताकद येत नाही आईच्या छातीवर ओढण्यासाठी. दूध पाजल्यानंतर प्रत्येक वेळेस बाळाला असं आपल्या खांद्यावरती धरून ढेकर देणं खूप जरुरी आहे. ते जर ढेकर नाही दिली तर बाळाच्या पोटात दुखू शकतं, बाळाला उलटी होऊ शकते, ती उलटी बाळाच्या घशातून छातीमध्ये पण जाऊ शकते. त्यामुळे ढेकर प्रत्येक वेळेस देणं, दिवसा किंवा रात्री, हे देणे खूप जरुरी आहे.
1: हे विचारणारच होतो मी की स्तनपान हे बाळासाठी अमृत आहे, परंतु हे अमृत विष होऊ शकतं जर त्याला ते उलटी झाली आणि ती फुप्फुसात गेली असं डॉक्टर सांगतात. नेमकी काय प्रक्रिया बिघडते तिथं की ती बाळाच्या जीवावर बेतते?
0: समजा कमी वजनाचं बाळ असलं तर त्यांचे जे इथले घशामधले मेकॅनिझम्स आहेत, दूध पिणे, ओढणे, त्यानंतर श्वास घेणे सोडणे, तर ह्याचं मेकॅनिझम पूर्ण मॅच्युअर नसतं. किंवा अशा बाळांना जर आपण दूध पाजल्या जर तसं झोपवलं ढेकर देतं तर पोटातलं दूध ते वर फेकलं जाऊ शकतं छातीतल्या अन्ननलिकेमध्ये, आणि अन्ननलिकेमधून पुन्हा ते श्वसन नलिकेमध्ये जाण्याची एक भीती असते. त्यामुळे अशा बाळांचं नर्सिंग करताना तुम्ही दूध पाजल्यानंतर ढेकर देणे खूप जरुरी आहे. समजा त्याच्यानंतरही बाळाला जर उत्साह येत असतील तर समजायचे की आणखीन बाळाच्या पोटात हवा आहे, आणखीन त्याला उभे धरून तुम्हाला ढेकर द्यावं लागेल. आपल्या कानामध्ये त्याचे ढेकर दिलेले आठवण ऐकू येतं, आणि ते सर्व झाल्यानंतर मग बाळाला थोडंसं डोक्याची बाजू वरच्या साईडला ठेवून, पायाची बाजू खालची ठेवून तसं झोपवलं तर उलटीचे चान्सेस कमी होतात.
1: डॉक्टर श्रीनिवास हंबेरे सर, मघाशी बोलताना तुम्ही म्हणालात की आईचं दूध एका वाटीमध्ये काढून छोट्या चमच्याने ते बाळाला पाजता येऊ शकतं जर कंडिशन थोडीशी वेगळी असेल तर. हे दूध जेव्हा आईच्या स्तनातून त्या वाटीमध्ये येणार आहे तेव्हा ते हायजीन राहणार नाही?
0: नक्कीच डायरेक्ट बाळाने आईच्या छातीवर पिण्यापेक्षा हायजीन इथे हॅम्पर होणारच आहे. पण काही कंडिशन असे असतात ज्या ठिकाणी बाळाची ताकद नसते, किंवा आई वर्किंगला कुठेतरी आता जाणार आहे, आणि त्यावेळेस मग हे आपल्याला ऑप्शन आहे, त्यावेळेस तुम्ही आईन छाती क्लीन करणे, तिचे हात स्वच्छ साबणाने धुणे, आणि जे जे काय मेकॅनिझम्स नर्स सांगतात त्याप्रमाणे तुम्ही एका जास्त मोठ्या कंटेनरमध्ये डबा ज्याला टोपणाने झाकता येतं अशा ठिकाणी तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये ते दूध काढू शकता. ते दूध तुम्ही वातावरणाच्या ह्याच्या रूम टेम्परेचरवर ठेवलं तर 6 ते 8 घंटे ठेवता येतं झाकून, फ्रीजमध्ये ठेवलं तर 24 घंटे ठेवता येतं. त्या 6-8 घंट्यानंतर किंवा त्या 24 घंट्यानंतर बाळाला दूध पाजायचं असेल तर घेणे आणि फक्त त्याच्यावरची चरबी वरती येते त्याला मिक्स करणे आणि पाजणे. समजा खूपच थंड झालेला असेल फ्रीजमधलं दूध तर वातावरणात थोडं बाहेर ठेवणे, रूम टेम्परेचर आलं की तुम्ही पाजू शकता. याचा फायदा असा होतो की जे वर्किंग मदर्स आहेत त्यांना जास्तीत जास्त वेळा आपल्या बाळाचं दूध पाजता येतं. किंवा ते वर्किंग ठिकाणी जर त्यांना हिरकणी कक्ष आहे तिथं जर रूम्स त्यांना जर अवेलेबल आहेत तर तिथं ते दूध काढून ठेवू शकतात, तिथलं फ्रीजमध्ये ठेवू शकतात, आणि कामावरून आल्यानंतर ते दूध घेऊन येताना घेऊन येऊन लगेच बाळाला पाजू शकतात. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला बाळाच्या पोटामध्ये आईचं दूध आपल्याला देता येतं. तर हे आपल्याला ह्या दूध काढण्याचा जे काही प्रकार आहे आईचं काढून ठेवण्याचा, तिथे आपल्याला हे फायद्याचं होतं.
1: आई जी आहे बाळाची, तिचा आहार आजही घरातील काही ज्येष्ठ मंडळी सांगतात की हे खायचं नाही, ते खायचं नाही, अमुक खाऊ नको, तमुक खाऊ नको, हे खाशील तर ते बाळाला त्रास होईल, हे असं होतं?
0: तसं ॲक्च्युली निसर्गानं केलेलं नाही आहे, हे सगळे आपले गैरसमज आहेत आणि आपल्या कल्चरमधले ते काही. ह्या ठिकाणी आईला जे काय खायचं ते व्हेजिटेरियन असेल, नॉन व्हेजिटेरियन असेल, तिनं जे काय पाहिजे ते खाल्लं पाहिजे. समजा एखादी काही वस्तू अन्न खाल्ल्यानंतर आईला जर त्रास होत असेल तर मग त्या ठिकाणी आईनं ते थांबवावं. ह्या ठिकाणी आईला 3 गोष्टी सांभाळायच्या आहेत. एक तिचं रुटीन मेंटेनन्स जो आहे त्यासाठी खायचं आहे, त्यासाठी कॅलरीची गरज आहे. एक जो तिचा लॉस झालेला आहे प्रेग्नन्सीमध्ये ते भरून काढायचं आहे, आणि बाळाच्या दुधासाठी साधारण 450 ते 500 कॅलरीज एक्स्ट्रा लागतात बाळाचा दूध बनवण्यासाठी आणि त्याला दूध पाजण्यासाठी. तर त्या अनुषंगाने आईला जे पाहिजे, तिला जे आवडतं, जितक्या वेळा आवडतं ते तिनं खाल्लं पाहिजे, आणि तसं तिनं ठामपणे सांगितलं पाहिजे. आपल्या घरी मी काही पेशंट्स किंवा काही फॅमिली मेंबर्स बघितले की आम्ही फक्त आईला दूध आणि भाकरीच खाऊ घालतो, एकदम अभिमानानं सांगत असतात. म्हणजे त्या ठिकाणी ॲक्च्युली तुम्ही आईला कुपोषित

0: ठेवत आहात, तुम्ही तिला पूर्ण अन्न देतच नाही आहेत. आणि मागे एक गायनॅकोलॉजिस्ट आहेत हिंदूच्या हॉस्पिटलच्या, त्यांची एक मुलाखत मी ऐकली होती आकाशवाणीवरती. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आधीचा जो आपला स्त्रीप्रधान समाज होता त्यामध्ये जेव्हा एखादी पूजा केल्यानंतर जे नैवेद्याचं ताट आहे त्याच्यामध्ये तुम्ही सर्व वस्तू ठेवता, सर्व अन्न ठेवता, भरपूर क्वांटिटीमध्ये ठेवता, तर ते ताट आहे ते घरातल्या कर्त्या स्त्रीला दिलं पाहिजे, म्हणजे तिला एनर्जी तिला मिळाली पाहिजे कारण ती पूर्ण घराची कर्ती आहे. तसंच इथंसुद्धा आता करती स्त्री तुमच्या वंश वाढवणारी तुमची सून आहे किंवा तुमची मुलगी आहे, तर तिला जर तुम्ही चांगलं खाऊ घातलं, तिला जर ड्रायफ्रूट चांगले दिले तर बाळाला ड्रायफ्रूटची गुट्टी द्यायची गरज नाही आहे. तिला खाऊ घाला, तुमच्या वंशाला, तुमच्या पण नातवाला नातीला चांगलं दूध मिळेल.
1: 6 महिन्यानंतर स्तनपान सुरूच राहणार आहे आणि मघाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे वरचा आहार जो आहे तो आता हळूहळू चालू होणार आहे, तर हा वरचा आहार काय असायला हवा?
0: वरचा आहार म्हणजे आपला घरचा जो आहार आहे तो सर्वोत्तम आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट आहे ते मूग डाळ राईस, त्याला तुम्ही भाजून त्याची जर पावडर करून घेतली तर तो सर्वात बेस्ट आहे. आणि त्याच्यामध्ये प्रोटीन्स मिळतात, फॅट मिळतात, म्हणजे त्यात तूप घातलं तर, आणि कार्बोहायड्रेट्स पण आहेत, हे सर्वोत्तम आहेत. पुन्हा वयामानाप्रमाणे आता जसं सीझनमध्ये जे फळं येतात ते तुम्ही देऊ शकता. नाचणी आहे, त्यामधून कॅल्शियम आयन खूप मिळतं. मार्केटमधून नाचणी आणून त्याचं पीठ करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं गोड किंवा थोडंसं तिखट हे दोन्ही करता येतं. नाचणीचं पावडर तुम्ही स्वतः बनवा. त्यानंतर काही जण शिरा करतात ते आहे. आणखीन रेडीमेड बाहेरचे काही पावडर येतात जे की 6 ते 8 महिन्यापर्यंत, 8 ते 10, 10 ते 15 नंतर 12 महिने असं. पण त्या रेडीमेड पावडरचं मी रेकमेंडेशन म्हणजे जेव्हा तुम्ही प्रवासात आहात जिथे की फक्त पाण्यामध्ये मिक्स केलं की ते पटकन तयार होतं त्या ठिकाणी तुम्ही वापरा. पण जेव्हा तुम्ही घरी आहात तेव्हा तुम्ही घरचंच अन्न वापरलं पाहिजे. आता क्वांटिटी किती द्यायची आहे, तर पहिल्यांदा आपल्या अपेक्षेप्रमाणे बाळाने खाल्लंच पाहिजे हे सगळ्यात चुकीचं आहे. बाळाला किती पाहिजे, 1 चमचा पाहिजे, 2 चमचा पाहिजे, एक कळस ते तो ठरवेल. त्याने एकदा तोंड बाजूला केलं की समजा ज्याच्याचं पोट भरलं आणि आत्तासाठी त्याला बस आहे, मग तुम्ही आणखीन पुन्हा 2-3 घंट्यांनी पुन्हा तो विचार करून परत ट्राय करू शकता. कधी कधी असं होतं की बाळाला एखादा आयटम आत्ता आवडत नाही पण तो 1-2 महिन्यांनी आवडायला चालू होतं, ते खायला चालू करतं. किंवा आता जो आवडणारं एखादा अन्न आहे वरचं चालू केलं ते काही दिवसांनी त्याला आवडत नाही, तर हे बदल होत जातात त्यांच्या टेस्टमध्ये आणि ते हळूहळू ते पण म्हणजे शिकत जात आहे की काय काय अन्न आहे आपल्याला, काय खायचं आहे, आणि ते बाळ ठरवणार किती खायचं आहे काय नाही. आपण नाही ठरवलं पाहिजे, आपण आपल्याला वाटतं की आपण एवढं केलं म्हणजे एवढं खाल्लंच पाहिजे बाळाला, तसं नाही आहे ते.
1: डॉक्टर श्रीनिवास हंबिरे सर, तुमच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जवळपास या शहरात तुम्हाला रुग्णसेवा सुरू करून 20 वर्षांहून अधिक काळ उलटून गेला, इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही अशी एखादी केस पाहिली आहे का की आईच्या दुधाची बाळाला ॲलर्जी झाली आहे किंवा आईच्या दुधामुळे बाळ आजारी पडलं आहे, असं होतं का?
0: तसं कंडिशन्स खूप कमी आहेत आणि रेअर आहेत त्या. जसं की एक ब्रेस्ट मिल्क जॉन्डिस किंवा ब्रेस्ट फिडिंग जॉन्डिस म्हणून एक कावळीचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आईच्या दुधात एनर्जी कमी असते जेणेकरून कावळी बाहेर फेकली जाते, किंवा आईच्या दुधामध्ये असे काही घटक आहेत जे की आतड्यातून कावळी पुन्हा आणखीन ते पोटात म्हणजे ब्लडमध्ये येण्यासाठी मदत करते, पण त्याचं प्रमाण खूपच कमी आहे. आणि राहता राहिलं आता HIV पॉझिटिव्ह मदर जर असेल तर त्या ठिकाणी काउन्सिलिंग करून त्या पॅरेंट्सला ऑप्शन दिलं जातं की तुम्हाला आईचं दूध पाजायचं आहे का एकदम वरचंच द्यायचं आहे. आईचं दूध पाजल्यानंतर तिथं काही चान्सेस असतात बाळाला, बाळ समजा HIV पॉझिटिव्ह नसेल तर HIV पॉझिटिव्ह होण्याचे, त्या ठिकाणी त्यांनी ऑप्शन जर आलं तिथे तर वरचं दूध कंटिन्यू, आईचं दूध बिलकुलच पाजायचं नाही. ह्या ठिकाणी पण एक कंडिशन जिथे आईचं दूध नाही द्यायचं आहे, पण ते त्यांना काउन्सिलिंग करून त्यांनी जे ठरवतील आई वडील जे ठरव त्याप्रमाणे ते केलं जातं.
1: सर, मगाशी उत्तरं देत असताना तुम्ही म्हणालात की स्त्रीला भरपूर खाऊ द्या जे तिला पचू शकतं, जे तिला आवडतं आणि जे तिच्या शरीराला चांगलं आहे ते तिला खायला द्या, त्यानं तिची तब्येत सुधारेल आणि साहजिकच दुधाची निर्मिती चांगल्या पद्धतीनं होईल. बाळाला वरचा आहारसुद्धा तुम्ही सांगितलात, याच्यामध्ये बऱ्याचदा असं पाहण्यात येतं की एखादा आजार होतो बाळाच्या आईला आणि त्या आजारात मग ती बाळाला पाजू शकते का, कारण तिथं त्या स्त्रीला त्या मातेला औषधं सुरू आहेत.
0: अशा ठिकाणी आहे की जसं आईला कॅन्सर आहे, कॅन्सरची औषधं चालू आहेत, अशा ठिकाणी नको आहे. आईला TB आहे छातीचा जो की खोकलण्या किंवा शिंकण्याने त्याचे ड्रॉपलेट्स तयार होतात.

0: पण ते बाळामध्ये जाऊ शकतं. पण असे आता पण औषधं असे आलेले आहेत की आई लाव टीबीचं औषध चालू केल्यानंतर 48 घंटे किंवा एखाद दुसरा आठवडा औषध चालू केल्यानंतर बाळाला पाजू शकतो. आणि बाळाला 6 महिन्यापर्यंत एक औषध दिलं जातं आईकडून बाळाला टीबी होऊ नये म्हणून. तर त्या ठिकाणी पण म्हणजे स्तनपान आधी थांबत होते पण आता तसं नाही, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून पाजू शकता. किंवा कधी कधी काय होतं की पोस्ट डिलिव्हरी सायकोसिस एक आहे ज्यामध्ये की आई काही मानसिकरित्या संतुलन बिघडते तिचं आणि हे मूल माझं नाहीच आहे, मी दूध पाजणारच नाही आहे, असे काही कंडिशन होतात किंवा ते कधी कधी व्हायलंट होऊ शकतात. तर अशा वेळेस पण मग स्तनपान थांबवावं लागतं थोडे दिवस जोपर्यंत की आईची ट्रीटमेंट होऊन पुन्हा आई नॉर्मल होत नाही, कारण डिलिव्हरीचा स्ट्रेस हा खूप मोठा आहे. त्यामधून पण काही पेशंट असे दिसून आलेले आहेत पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे.
1: सर साधारणतः बाळाला किती काळापर्यंत स्तनपान खडवलं पाहिजे?
0: साधारणतः आपला आता भारत देश डेव्हलपिंग कंट्री पाहता 2 वर्ष बाळाचे पूर्ण होईपर्यंत, पण त्याच्या पुढे पण तुम्ही कंटिन्यू करू शकता. ब्रेस्टफीडिंगचे फायदे म्हणजे बाळासाठी कसे आहे, त्याला तर संपूर्ण त्याचं पोषण होतंच, पण त्याची एक बॉन्डिंग आईसोबत झाली, एक भाषा दोघांची तयार होते. बाळ काय बोलतं आईला कळतं, आईनं काय बोलले ते बाळाला समजतं. आणि त्याच्यामध्ये बाळाची बौद्धिक म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट पण खूप चांगली होते. ह्यामध्ये असं दिसून आलं आहे की सुरुवातीपासून तुम्ही जर वरचं जर पाजलं, आईचं दूध दिलंच नाही, तर बाळाला ते जे काही सॅटिस्फॅक्शन आहे आईच्या छातीवर दूध पिण्याचं ते मिळत नाही, आणि त्या अनुषंगाने त्यांचे ब्रेन ग्रोथ आणि नक्कीच ऐकू काही थोड्या प्रमाणात कमी होतो, जो की आपल्याला म्हणजे समजत पण नाही. पण आईच्या छातीवर जे दूध पिलेलं बाळ आहे त्याची बौद्धिक क्षमता चांगली आहे, मानसिक क्षमता चांगली आहे, सॅटिस्फॅक्शन आहे, त्याची वाढ चांगली आहे आणि त्याला इन्फेक्शन पण कमी होतात.
1: एक प्रकार सर्वत्र पाहायला मिळतो सर, तो कितपत योग्य अयोग्य की त्याबद्दल काहीच फरक पडणार नाही हे तुम्ही सांगा. बाळ रात्री आईच्या कुशीत झोपतं आणि मध्यरात्री कधीतरी त्याला भूक लागते किंवा काही कुठल्या तरी कारणानं ते रडतं आणि आई त्याला पाजते, दोघेही झोप येत आहेत आणि तो किती वेळ पितोय किंवा पितोय नाही पितोय हे काही पाहिलं जात नाही, आई झोपी जाते.
0: त्याचा कसं आहे, ब्रेस्टफीडिंगच्या पोझिशन्स आहेत खूप, बसून आहेत आणि झोपून पण आहेत. मग आईने एका साईडला आल्यानंतर, एका अंगावर आल्यानंतर आणि बाळाला पण ते एका अंगावर करायचं आपल्या बाजूला, आणि बाळाचं नाक आईच्या निप्पलच्या लेवलला पाहिजे त्यावेळेस, तर बाळ चांगल्या प्रकारे दूध पिऊ शकतं आणि तसं तुम्ही दूध पाजू शकता. पण ह्यामध्ये आणखीन मागा सांगितल्याप्रमाणे कमी वजनाचं बाळ जर असेल तर त्याला ढेकर देणे आणि त्याला फीडिंग नंतर कोणीतरी वॉच ठेवणं जरुरी आहे. आम्ही प्रॅक्टिसमध्ये म्हणजे आम्ही शिकत असताना पाहिलेलं आहे की बाळ आईच्या बाजूला झोपलंय, दूध पिलंय, पण आईला माहीतच नाही की केव्हा ते उलटे करून छातीत गेले आहे, आई पण झोपलेली आहे आणि बाळ सकाळी पाहतो तर डेड आहे, असे काही कंडिशन होतात. पण ह्या ठिकाणी जे बाळ NICU मधून बाहेर येतात, ज्याला NICU ग्रॅज्युएट म्हणतो, किंवा काही का आजार आहे बाळाला, तर अशा बाळांचा सगळे म्हणजे बाळ डिस्चार्ज झाल्यानंतर आई ते रिलेटिव्ह थोडे रिलॅक्स होतात आणि त्या ठिकाणी मग बाळाची काळजी कमी घेतली जाते, म्हणजे जे एक्सपिरियन्स आहे तो बाहेर, आणि त्या ठिकाणी धोका होऊ शकतो. जोपर्यंत बाळाचं वजन 2.5-3 किलो होत नाही, तर अशा NICU ग्रॅज्युएट बाळांना खूप लक्ष द्यावं लागतं. त्यामध्ये आणखीन थंडीचे दिवस असल्यानंतर ते थंड पडतं, त्यानंतर ते दूध पिताना त्याला एनर्जी जास्त लागते, त्यामुळे ते किती दूध प्यायले ते बघणे, त्याला ढेकर देणे, कंटिन्युअस म्हणजे मॉनिटरिंग खूप गरजेचे आहे घरीसुद्धा.
1: डॉक्टर श्रीनिवास हंबेरे सर, आता अनेक वर्ष झालं तुम्ही वैद्यकीय सेवा देत आहात, इतक्या वर्षामध्ये तुम्हाला स्तनपानाबद्दलच्या मानसिकतेमध्ये काय बदल दिसतो पूर्वीच्या आणि आजच्या मानसिकतेमध्ये, विशेषतः भारतीय आणि पाश्चिमात्य?
0: पाश्चिमात्य म्हणण्यापेक्षा आपल्या इथं जे हायली एज्युकेटेड मदर्स आहेत त्यांच्यामध्ये दूध न येणे हा प्रॉब्लेम जास्त आहे. ग्रामीण जी माता आहे तिला दूध येत नाही हा प्रॉब्लेमच माहीत नाही, तिच्यासमोर दुसरेच प्रॉब्लेम आहेत. तिचे आर्थिक प्रॉब्लेम असतील, तिचे सामाजिक प्रॉब्लेम असतील, तिचे कौटुंबिक प्रॉब्लेम, पण दूध येत नाही हा ग्रामीण माताला मी कधी प्रॉब्लेम पाहिला नाही. हा जो प्रॉब्लेम आहे हा हायली एज्युकेटेड मदर जे आहे, जे समजा कुठले फील्डमधले असू द्या, त्यांना हा जास्त प्रॉब्लेम आहे, कारण ते जास्त विचार करतात मानसिक, आणि त्याच्यामध्ये अल्टिमेटली ते जे एक नैसर्गिक दैवी देणगी आहे डिलिव्हरी झाल्यानंतर दूध देण्याची आणि दूध पाजायची कला शिकण्याची, हे ते मुकतात. दुसरी गोष्ट असं पाहिलं आहे की आईचं वय खूपच कमी असेल किंवा खूप जास्त असेल समजा, एल्डरली मदर असेल तर त्यांच्यात कॉन्फिडन्स नाही आहे बाळाला सांभाळायचा, बाळाला हँडल करायचा.

0: ते एक कारण आहे की त्या ठिकाणी पण ब्रेस्ट फीडिंग प्रॉपर इस्टॅब्लिश होत नाही. ह्या ठिकाणी मग जी घरची बाकीची मंडळी आहेत किंवा हॉस्पिटलमध्ये असेल तर तिथं जो नर्सिंग स्टाफ आहे तिथले डॉक्टर्स आहेत, मग ह्या इथे यांचा रोल खूप मोठा येतो की आईला काउन्सिलिंग करणे. आणखीन एक प्रॅक्टिसमध्ये पाहिलं गेलं आहे की आईचे निपल्स फ्लॅट असतात, चपटे असतात, आणि ते सांगितलं जात नाही डॉक्टरांना डिलिव्हरीच्या आधी, तपासलं जात नाही आणि त्याच्यावरती रेमेडी निघत नाही. आणि अल्टिमेटली असं म्हणलं जातं की बाळ दूध पिना गेलं आहे छातीवर. पण बाळ दूध पिना गेलं ह्याचे कारणं जे आहेत ते बाळाचे काय कारण आहेत, आईचे काय कारण आहे. तर त्याच्यामध्ये आईचं जर कारण असेल हे जर फ्लॅट निपलचं, तर ते बाळ एकदम थंडीने आहे, त्याला काही झालं नाही, पण त्याला फ्लॅट निपलमुळं छातीवरून ओढता येत नाही दूध. तर त्या ठिकाणी मग सिरिंजिंग एक प्रकार शिकवला जातो, ती तिथलं तुमचं स्टाफ आहे ते आईला शिकवतात आणि त्यानंतर बाळ आईच्या छातीवर ओढायला चालू होतं. पण प्रॅक्टिसमध्ये हा प्रॉब्लेम खूप आहे जो की मिस केला जातो. तो डिलिव्हरीच्या आधी जर त्याच्याबद्दल काउन्सिलिंग झालं तर डिलिव्हरीनंतर लगेच ब्रेस्ट फीडिंग चालू होईल आणि त्यात विलंब होणार नाही.
1: खूप खूप धन्यवाद डॉक्टर श्रीनिवास हंबेरे सर. आज आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या लाखो श्रोत्यांना या स्तनपानाच्या महत्वाबद्दल, बाळाच्या आरोग्याबद्दल, आईच्या आरोग्याबद्दल आणि सध्या सामाजिक जी परिस्थिती आहे त्याबद्दल देखील माहिती दिलीत. या दिलेल्या माहितीसाठी आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं, आकाशवाणीच्या वतीनं आम्ही आपलं ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोतो, जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त स्तनपान आणि बाळाचं आरोग्य तसंच घ्यावयाची काळजी याविषयी धाराशिव येथील बालरोग आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर श्रीनिवास हंबिरे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. श्रोतो, आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: उंच घे भरारी कर मोकळे मनाला, भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला। युवा मनाची उभारी ऐकूया तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमया न्यारी। युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।
1: एफ एम वाहिनी 101.3 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं धाराशिव केंद्र। सकाळचे 10:30 आणि 15 सेकंद झाले आहेत। श्रोतो प्रसारित करीत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दोन बायका फजिती ऐका या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश केवडकर यांचं गीत। संगीतकार आहेत राम कदम।

एकटाजू सदाशिव या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं दादा कुंडकेंचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राम कदम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरामधील पी सावळाराम यांची गीतरचना. संगीतकार आहेत विश्वनाथ मोरे, चित्रपट भालू.

0: आणि ते दिली पॉम पॉम मोटार आणायची कुठली रे घ्या बाई घ्या आणि नाव तुम्ही घ्या
1: नाही बाई
0: हो घ्या हो
1: मसोबत नाव घ्यायला लाज मला वाटते अरे मसोबत नाव घ्यायला लाज मला वाटते साखर वाटून पोट मी काटते

गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये ऐकूया शापित या चित्रपटासाठी सुधीर मोगे यांचं गीत. गायक कलाकार आहेत आशा भोसले आणि सुरेश वाडकर. संगीतकार सुधीर फडके.

श्रोतो, गीतांजली या मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत फुकट चंबू बाबूराव या चित्रपटासाठी अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलं श्रीकांत नरोळे यांचं गीत. या गीतासाठी संगीत दिलं होतं बाळ पळसुळे यांनी. या गीतासोबत आजचा गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.

0: एफ एम वाहिनी 101.3 MHz वर हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मैफिल ए गझल हा कार्यक्रम.
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
2: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या 4थ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश.
3: NBA मानांकन प्राप्त, MSBTE उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
2: संपर्क 83 800 50 555.
4: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रफीक हुसेन यांच्या संगीत नियोजनामध्ये अमजद अस्लम यांची गजल. गायक कलाकार आहेत गुलाम अली.

0: इंदिरा इंस्टीट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनियरिंग पॉलिटेक्निक मेकॅनिकल कम्प्युटर सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग.
1: दहावी नंतर प्रथम वर्षाला, बारावी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश. मुलींसाठी तर मोफत शिक्षण.
0: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि ओबीसींना 50% सवलत. होस्टेल मेसची सोय. मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य.
1: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर.
0: VVP पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
1: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीत VVP पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश.
0: MBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
1: संपर्क 83 850 555.
2: श्रोतेहो, कार्यक्रम आता ऐकूया सिर्फ तुम या चित्रपटासाठी नदीम श्रवण यांच्या संगीत नियोजनामध्ये अमीन साबरी आणि फरीद साबरी यांनी गायलेली समीर यांची गझल.

श्रद्धा मैफिल ए गजल या कार्यक्रमात आता ऐकूया निदा फजील यांची गजल. गायक कलाकार आणि गीतकार आहेत, माफ करा, गायक कलाकार आणि संगीतकार आहेत जगजीत सिंग.

मोहम्मद अजीज यांनी गायलेली फैज रिफात यांची गझल आपण ऐकली. संगीतकार होते सरदार मलिक. श्रोतो, या गझलसोबतचा मैफिल ए गझल हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 11:30 झालेत. प्रसारित करीत आहोत गीतभार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

नमस्कार श्रोते हो, श्रोते हो गीत बहार या कार्यक्रमात मी सुवर्णमाला आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. श्रोते हो, मनाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे आपल्या ठाई असलेली स्मरणशक्ती. प्रत्येकाच्या मनात या स्मरणशक्तीसाठी एक कोपरा राखलेला असतो. हव्या हव्याशा वाटणाऱ्या आठवणी मनातील या कोपऱ्यात दडविलेल्या असतात. हळूवार फुंकर मारताच या आठवणी ताज्या होऊन आपल्या मनाभोवती आणि विचारांभोवती रुंजी घालून आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.

0: जब याद आए, बहुत याद आए।
1: या विश्वात फक्त आपण आणि आपल्या जतन केलेल्या आठवणी असतात। सामान्यतः आपण सकारात्मक आणि उत्साहवर्धक तसंच मनाला टवटवी देणाऱ्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेल्या असतात अथवा नकळतपणे त्या जपल्या जातात, जेणेकरून एकांतात असताना आपण त्यांचा आस्वाद अधिक चांगल्या रीतीने घेऊ शकतो। या सदा सतेज आठवणी अशा असतात की त्याचे कधीच निर्माल्य होत नाही, त्या नेहमीच मनावरील मळप दूर करणारे असतात।

व पु काळे यांच्या कल्पनेप्रमाणे आठवणी या वारुळातील मुंग्यांप्रमाणे असतात. वारुळाकडे पाहून कधीच अंदाज वर्तवता येत नाही की वारुळामध्ये किती मुंग्या आहेत, पण एक जरी मुंगी बाहेर आली की तिच्या मागे असंख्य मुंग्या एकामागोमाग एक अशा रांगेनं बाहेर पडतात. मनातील जपून ठेवलेल्या नकळतपणे जपल्या गेलेल्या आठवणींचंही तसंच असतं. आठवणींचे बांध फुटले की एकापाठोपाठ एक अशा कितीतरी आठवणी बाहेर पडू लागतात. त्यामुळं आठवणींचा एक सुंदर गोफ तयार होतो. या आठवणींच्या शृंखलेतील काही कड्या या मनाच्या खोल कप्प्यात जपून ठेवाव्याशा वाटतात, तर काही कड्या आपोआप गळून पडतात. मनाच्या खोल कप्प्यात जपून ठेवाव्याशा वाटणाऱ्या आठवणींचा सुगंध आपला जीवनभराचा आनंदच असतो. तसंच जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल करून नवी उमेद देणाऱ्या असतात. श्रोतेहो, सकारात्मक आठवणींचे वर्णन असे करता येईल की नुकत्याच उमललेल्या सुगंधी फुलांचा सुवास जसा आसमंतात दरवळतो, तशा या आठवणी मनाचा ताबा घेतात आणि आपल्याला एका वेगळ्याच आल्हाददायक

वातावरणात घेऊन जातात. त्या वातावरणात आपण आणि आपल्या आठवणी अशा दोनच गोष्टी असतात. त्यातील काही आठवणी स्वतःशी तर काही आठवणी प्रियजनांशी निगडीत असतात. स्वतःविषयीच्या आठवणीमध्ये स्त्रियांच्या बाबतीत एक आठवण कायम असते, ती म्हणजे तिचं गर्भारपण. या अवस्थेत पोटातील बाळाची होणारी आणि जाणवणारी हालचाल हा आनंद फक्त एक आईच घेऊ शकते. मनात असूनही पोटातील या जाणीवांचे वर्णन ती पतीलाही सांगू शकत नाही. ही आठवण नकळतपणे तिच्या मनात चिरंतर ठसलेली असते.

श्रोते हो, काही वेळेस असं होतं की सहज चालता चालता एखादे खास आवडते गाणे आपल्या कानावर पडते आणि ते आपणच नकळत गुणगुणू लागतो. त्यावेळेस ते फक्त गुणगुणणे नसते तर त्या गाण्याच्या निगडीत असलेल्या आठवणींचा अमिट ठेवा हळुवारपणे उलगडला जातो आणि त्याचा दरवळणारा सुगंध आपण गुणगुणण्याच्या रूपानं पुन्हा प्रत्यय घेत असतो. कधी आपण या गाण्याचा आस्वाद आपल्या प्रिय व्यक्तीसोबत घेतलेला असतो, तर कधी जीवनातील आनंदी क्षणांच्या वेळेस हे सूर कानी पडलेले असतात.

श्रोतेहो, काही आठवणी या शालेय महाविद्यालयीन काळातील असतात तर काही वैवाहिक जीवनातील. तसंच नोकरी लागल्यावर स्वतःच्या पहिल्या पगारातून घेतलेली वस्तू कायमची स्मरणात तर राहतेच, पण ती वस्तूही जपून ठेवली जाते. अशा अनेक आठवणींनी आपलं मन नेहमीच भरलेलं असतं. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, प्रत्येकानं या रम्य आठवणींच्या आधारे जीवनात रंग भरले तर जगण्याचा आनंद आगळा वेगळा होईल. गेलेले क्षण, गेलेला दिवस परत येत नाही, पण त्या आनंदी आठवणींनी मन उत्साही नक्कीच करता येतं. साठवून ठेवलेल्या आठवणी याच एकांतातील सोबती असा विचार केला तर मनाला आणि त्या योगे शरीराला उत्साहाचं देणं लाभेल.

एफ एम वाहिनी 101.3 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 1 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

0: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शून्यातून उभारी. तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मंडळी. बऱ्याचदा तुमच्या आमच्या सर्वांच्याच बाबतीत असं कधी ना कधी हे घडतं की पुस्तक वाचताना कसलंच भान राहत नाही. ते पुस्तक कधी विचार करायला लावतं, कधी धीर देतं, कधी हसवतं, तर कधी कधी मन सुन्न करून टाकतं. आज आपण वेगळ्या संघर्षांना तोंड देणाऱ्या शेफ तुषार प्रीती देशमुख यांच्या आतापर्यंतच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्या शून्य बघितलेला माणूस या पुस्तकाच्या निमित्तानं सेलिब्रिटी शेफ तुषार प्रीती देशमुख आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तुषार, आमच्या कार्यक्रमामध्ये तुझं मनापासून स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: तुषारची थोडक्यात ओळख करून देते. माया ऑटो रेंटल्स ही कंपनी त्याचा मित्र योगेश म्हात्रे याच्यासोबत यशस्वीपणे चालवत आहे. प्रीती फूड फ्लेवर्स हे देखील दणक्यात सुरू आहे. तरुण पिढीतील नवउद्योजक म्हणून उद्योगश्री पुरस्कार, अर्थसंकेत पुरस्कार आणि महाराष्ट्राचा ब्रँड पुरस्कार या आणि यासारख्या अनेक पुरस्कारांनी तुषार प्रीती देशमुख यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच खाद्य संस्कृतीवर आधारित नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ असलेलं प्रीत खाद्य परंपरेची हे पुस्तक अनेकांच्या पसंतीस उतरलेलं आहे. खर तर तुषार, तुझ्याशी अनेक विषयांवरती गप्पा झालेल्या आहेत, अनेक रेसिपीजच्या माध्यमातून तू आकाशवाणीमध्ये आलेला आहेस आणि आज

0: तू आलेला आहेस त्याचं औचित्य पूर्णपणे वेगळं आहे. आज तुझ्या प्रवासाबद्दल आपण बोलणार आहोत. तो प्रवास तू उलगडलेला आहे तो एका पुस्तकाच्या माध्यमातून. तर मुळात हे पुस्तक लिहावं असं तुला का वाटलं?
1: 47व्या वर्षात आपल्यावरती आत्मचरित्र प्रकाशित होणं हेच सर्वात अद्भुत असं गोष्ट होती. पण मला ती माझ्या वयाच्या 35व्या वर्षी करायची होती. याचं कारण असं आहे की माझ्या आयुष्यामध्ये जन्मापासून आजपर्यंत आलेले प्रत्येक अनुभव हे कटू अनुभव होते. त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून जर बघायला गेला तर आनंद जास्त नाही पण दुःखच जास्त. आणि मग त्या दुःखातनं आपण आनंद कसा मिळवू शकतो, ह्यासाठी मला जो प्रवास खूप विचारपूर्वक करायला लागला तो मला असं वाटलं की आपण कुठेतरी लोकांसमोर मांडला पाहिजे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतातच. आणि मला असं वाटलं होतं की माझं जर आयुष्य अशा अशा प्रकारे मी उलगडलं तर अनेकांना त्याच्यामधनं प्रेरणा मिळू शकते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा लहान असतो ना तेव्हा मधुलिका आपण शाळेमध्ये आपल्याला माहितीये इन्स्पिरेशनल टॉक्स असतात जे अनेक लोक ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी कामगिरी केली आहे ते आपल्याला इन्स्पिरेशनल टॉक्स द्यायला येतात. पण आपण त्यांच्याशी नक्कीच इन्स्पायर्ड होतो पण वयाचा थोडासा डिफरन्स असतो,
0: कनेक्ट होत नाही आपण.
1: एक्झॅक्टली तो कनेक्टिव्हिटीचा पार्ट मला नेहमी कुठेतरी मिसिंग वाटायचा की आमच्या वयातले किंवा थोडेसे मोठे किंवा असे कोणी नसतातच का यशस्वी, किंवा त्यांना नाही का प्रॉब्लेम्स येत, मग ते कसे काय ओव्हरकम करतात, मग अशांना का नाही बोलवलं जात, हा प्रश्न मला पडायचा. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटायचं की माझी स्टोरी जर इतकी स्ट्रॉंग आहे तर मग मीच जर ह्या बाबतीमध्ये मुलांशी कनेक्ट व्हायला लागलो, मुलांशी संवाद साधला तर मुलं नक्कीच माझ्याशी कनेक्ट होतील. आत्ताच्या काळामध्ये जरा काय झालं ना की वी आर सो डिप्रेस्ड, मग आम्हाला असं होतंय, मग तसं होतंय, मग आत्महत्या करण्यापर्यंतचे प्रकार, मग हे जे काही आहे ते मला असं वाटलं की जर माझ्या आयुष्यात एकदा नाही दोनदा नाही 9 वेळा आत्महत्या करण्याचे प्रसंग आले त्याच्यात ना मी ओव्हरकम कसं केलं, पण ते प्रसंग किती कठीण होते म्हणून मला ते डोक्यामध्ये विचार आले किंवा कशा गोष्टी होत्या, हे सगळं उलगडण्यासाठी हे मला पुस्तक करायचं होतं. पण गंमत अशी होती की वयाच्या 35व्या वर्षी तर ते झालं नाही पण त्यावेळेला एक लेखक होते त्यांना मात्र पुस्तक माझं करायचं होतं पण त्यालाही 9 वर्षाचा एक कालावधी लागला. आता ते लेखक नाही पण दुसऱ्या लेखिकेनी हे पुस्तक पूर्ण केलं
0: आणि त्या म्हणजे जयश्री देसाई. आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे ही एका संघर्षाची एका जिद्दीची कहाणी आहे. म्हणजे अगदी पुस्तकाच्या पहिल्या पानापासून पहिल्या अगदी वाक्यापासून ते आपल्याला जाणवतं. तर तुम्ही कसं उलगडत गेलात आणि जयश्री त्यांनी तुला त्यावेळेला कसं सांगितलं की नाही ह्या पुस्तकाकडे बघताना तू कसं बघायला हवंस?
1: हो, मजा अशी झाली की खरं तर 9 वर्षापूर्वी जसं मी आता म्हटलं तसं जे लेखक होते त्यांनी मला इंकिंग इनोव्हेशनचे आनंद लिमय जे खूप नावाजलेले प्रिंटिंग प्रेसमध्ये आहेत त्यांच्याकडे मला अप्रोच करायला नेलं होतं. कारण आनंद लिमयांनी जेव्हा मला वयाच्या 35-46 वर्षात बघितलं तेव्हा त्यांना प्रश्न पडला होता की एवढ्या लहान वयाच्या मुलाबद्दल काय लिहायचं, काय याची स्टोरी असेल, हा कोणालाही पडलेला प्रश्न होता जो त्यांनाही पडला होता. आणि मग त्यांनी मला सांगितलं मला तुझ्या आयुष्याबद्दल थोडस सांगशील का. जेव्हा मी माझी स्टोरी थोडीशी त्यांच्याकडे नरेट केली तेव्हा मात्र त्यांनी निश्चय केला होता की तुषारच्या आयुष्यावर जेव्हा कधी पुस्तक बनेल ते माझ्याकडनंच बनेल, ही मी शाश्वती घेतो हे त्यांनी जाहीर केलं होतं. काळ निघून गेला, कोरोनाच्या नंतर असं वाटलं की आता हे पुस्तक होणारच नाही कारण माझ्या आयुष्यावर चित्रपट पण येणार होता, त्याचंही पूर्णपणे काम थांबलं होतं. मग असं वाटलं की आता आपल्या आयुष्यात पुन्हा काही घडण्यासारखं नाहीच आहे, आता हे नाही आपल्यासाठी. पण म्हणतात ना की ते घडायचं ते घडतं, तसंच झालं की माझ्या काकींच्या निधनानंतर मी काकींवरती पुस्तक लिहिणार होतो ज्यासाठी मी आनंद लिमयांना अप्रोच केलं होतं. आणि आनंद लिमयांनी एवढं मात्र सांगितलं की माझ्या बकेट लिस्ट मधलं तुझं पुस्तक हे आहे आणि मला ते करायचं आहे, त्यामुळे मला तू येऊन भेट. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी लेखिका जयश्री देसाई आहेत, त्यांना हे काम दिलेलं आहे, तुझं पुस्तकाचं लिखाण त्या करणार आहेत. आणि मिनल मोहाडीकरांच्या माध्यमातून मी जयश्रीताईंना नॉर्मली ओळखत होतो पण जयश्रीताईंना माझी पूर्ण कथा माहिती नव्हती, त्यांना फक्त मी सेलिब्रिटी टीव्हीवरचा शेफ म्हणून माहिती होतो. त्यांनाही हा प्रश्न पडला होता जयश्री देसाईंना की ह्या मुलावरती काय पुस्तक होणार. पण मग जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो असं ठरलं होतं, आनंद लिमयांनी सांगितलं होतं की तुम्ही कॉन्व्हर्सेशन फोनवरती करू नका तर तुम्ही भेटून एकमेकांनी कॉन्व्हर्सेशन करा आणि मग त्याच्यातनं तुम्हाला काय निष्पन्न होतंय, लिखाण काय होतंय, हे त्यांनी पहिल्यापासून हट्ट धरला होता आणि त्याप्रमाणे आम्ही रोज भेटायचं ठरवलं. पहिल्या दिवशी मात्र जयश्री देसाईंनी मला खूप छान

0: वाक्य सांगितलं की तुषार तुझ्या आयुष्यातली ही एक थेरपी आहे, जी थेरपी अशी आहे की तुझ्या आयुष्यात बरेच वाईट प्रसंग येऊन गेले, आता ते पूर्ण विसरायचे. सो आता ह्या पुस्तकाच्या माध्यमातून जे तुला उलगडायचे ते संपूर्णपणे उलगड आणि मग हे वाईप ऑफ करून टाक. म्हणजे सकारात्मकतेने आज तू जगतोच आहेस, पण अजून वेगळ्या सकारात्मकतेने तू जगशील.
1: नक्कीच नक्कीच. आणि हे सगळं तू मांडत असताना तुला अनेक जुन्या आठवणींना उजाळा द्यावा लागला.
0: हो.
1: जसं आई आहे किंवा मग इतरही अनेक मंडळी आहेत तुझ्या आयुष्यात जी महत्वाची आहेत, तर हे सगळं तू सांगत असताना त्यांनाही अश्रू अनावर झाले जयश्रीताईंना. तर त्याही बद्दल आम्हाला सांगणार.
0: म्हणजे मला अजूनही आठवतंय की जयश्रीताईला पहिल्याच दिवशी जेव्हा मी स्टोरी नरेट करायला लागलो तेव्हा माझ्या बालपणापासूनची स्टोरी मी नरेट करायला लागलो, म्हणजे जन्मापासूनची. आई वडील पुण्याला जेव्हा आले तेव्हा माझ्या वडिलांचा व्यवसाय होता, त्यात आलेल्या अडचणी, मग त्याच्यात किती आमची समृद्धी होती खरं म्हणजे. त्या समृद्ध घरामध्ये जेव्हा जन्म झाला, प्री मॅच्युअर्ड बेबी मी होतो, मुलगा जगेल की नाही इथपर्यंत प्रश्न होता, म्हणजे सुरुवातच माझ्या स्टोरीची इकडनं झाली होती. पण आईने गणपती बाप्पाला नवस केला आणि आईच्या नवसामुळे खरं तर मी माझं आयुष्य जगू शकलो हे मला खात्री होती की मी तिच्यामुळे माझे डोळे उघडले आयुष्यामध्ये. पण वडिलांना व्यवसायामध्ये खूप मोठा लॉस झाला आणि तो लॉस सहन करता करता अनेक आईला असे पण टोमणे त्यावेळेला ऐकायला लागले होते की मुलगी जन्माला येते आणि तुमच्या घरात दारिद्र्य येतं हे पूर्वीच्या काळात बोललं जायचं. तर आईला असं बोलायचे लोक, अगं तुझ्या तर घरात मुलगा जन्माला आला आणि तरी तुमच्या घरात दारिद्र्य आलं, तर हे कोणतं मोठं संकट. आणि त्यावेळेला आई इतकं सुंदर सकारात्मक उत्तर लोकांना द्यायची की मुलगीच जन्माला आल्यावरती घरात दारिद्र्य येतं असं नाही, मुलगा आल्यावरती पण दारिद्र्य येतं हे माझ्या मुलाने सिद्ध करून दाखवलंय. पण ज्या मुला मुलींना तुम्ही हे बोलता तीच मुलं मुली उद्या पुढे त्यांच्या आयुष्यात काहीतरी बनवून दाखवतात आणि तेच त्यांचं नाव लौकिक करतात हे पण निश्चित आहे. त्यामुळे माझाही मुलगा त्याचं नाव लौकिक करेल ह्याच्यावर माझा विश्वास आहे.
1: आणि तू करून दाखवलंस, आईची ती इच्छा तू अगदी पूर्ण करून दाखवलीस. आणि जेव्हा तू आईबद्दल सांगतोस किंवा पुस्तकामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा आईने सुद्धा किती कष्ट काढले किंवा किती हाल अपेष्टांना तिला सामोरं जावं लागलं हे सगळं त्याच्यामध्ये तू खूप छान पद्धतीनं खरं तर मांडलंयस. वाचतानाही अंगावरती काटा येतो. तर हे सगळे प्रसंग मांडत असताना तुला स्विच ऑन आणि स्विच ऑफ सतत व्हावं लागायचं. तर तू तेव्हा स्वतःला कसं सांभाळलंस कारण त्या जुन्या आठवणी सांगताना?
0: हो, म्हणजे माझ्या बालपणात जे माझ्या आईवरती त्रास झाले, म्हणजे वडील पूर्णपणे नशेच्या आहारी गेले होते त्यामुळे मग ते आईवरती हात उघारायचे, आईला अनेकदा मारायचे, ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणी बघितल्या होत्या. आणि आई तर माझा नवरा, माझ्या नवऱ्याने आजपर्यंत माझ्यावरती केलेलं प्रेम, याही पुढे तो माझ्यावरती जे प्रेम करणार आहे आणि माझ्या मुलासाठी त्यांनी जे विश्व उभं केलंय, आता तो संकटामध्ये आहे म्हणून हे सगळं घडतंय, ह्या सगळ्या गोष्टीला ती सामोरं जायची आणि मलाही समजवण्याचा प्रयत्न करायची. मी आईला नेहमी म्हणायचो की डॅडी तुला मारतायत, ते एवढे तुला छळतायत, मग आपण का त्यांच्या बरोबर राहतोय? हे प्रश्न मी लहान वयात तिला जेव्हा विचारायचो तेव्हा तिचं उत्तर होतं की ह्याला संसार म्हणतात आणि संसार टिकवण्यासाठी एक बाजू जर कमकुवत असेल तर मी तिथे खंबीर राहून माझं कर्तव्य आहे की माझा नवरा आणि माझा मुलगा यांचा समतोल ठेवून मला माझ्या कुटुंबासाठी उभं राहायचंय. आणि ती सगळं सहन करत तिने आमचा संसार उभा केला, ह्यात खरी तिची जिद्द होती. पण ह्याच्यातनं मला एक शिकायला मिळालं, तिचे अश्रू मी बघत होतो कारण ती कधीच लोकांसमोर अश्रू ढाळत नव्हती, तर जेव्हा जेव्हा ती एकटी असायची तेव्हा ती रडायची आणि मग जेव्हा मी पटकन खेळताना यायचो तेव्हा ती लपवायची, प्रयत्न करायची, पण मग मी तिला मिठी मारल्यावरती इतकी रडून घ्यायची आणि मग ती म्हणायची की बघ बाळा तुम्हाला मिठी मारलीस ना, आता माझी सगळी दुःख संपली, आता पुन्हा नवीन जोशाने आपण कामाला लागूया. सो तिच्याकडनं ते मी शिकलो की आपण कधी हारायचं नाही, रडायचं, नुसतं रडायचं नाही तर ओक्साबोक्षी घ्यायचं आणि मग पुन्हा आयुष्याला नवी सुरुवात करायची.
1: किती छान आईने तुला हे सांगितलेलं आहे. असाच तुमचा प्रवास झाला, तो पुण्यावरनं तुम्ही मुंबईला आलात आणि त्यानंतर मग तुझं पूर्ण आयुष्यच बदललं खरं तर त्याबद्दल आम्हाला सांग.
0: हो, म्हणजे पुण्यातनं आम्हाला नवी मुंबईला म्हणजे बेलापूरला यावं लागलं, ह्याचं कारण की वडिलांचं अनेक कर्जांचे डोंगर होते आणि ते घर विकावं लागलं. मग मुंबईमध्ये एक छोटस घर घेतलं बेलापूरला आणि तिकडे मग आमच्या आयुष्याची सुरुवात झाली की माझ्या पहिलीपासून ते चौथी पर्यंतचं शिक्षण हे नवी मुंबईतल्या फादर अग्नल शाळेमध्ये झालं, तर त्याच्यामध्ये पण फी कशी भरायची, पैसे नव्हते, मग त्यावेळेला खाण्यासाठीच पैसे नाही. मग अशा वेळेला आईनी पुन्हा पुढाकार घेतला की आई

पडेल ते काम करायची. मग अक्षरशः तिने घरकामं पण केली. ती कुठेही असं संकोच तिने केला नाही की माझं स्टेटस काय किंवा मी किती श्रीमंतीमधनं आले होते हा कुठेही तिच्या दृष्टिकोनातनं नव्हता. तर तिचा दृष्टिकोन एकच होता की माझं कुटुंब मला सुखरूपपणे पुन्हा उभं करायचंय. त्यातनं तिने मुलांच्या ट्युशन्स घेतल्या, फॉलबिडिंग करायला लागली. फॉलबिडिंग करता करता तिची बोटं झिजलेली मी पाहिलेली आहेत.

0: आमच्या ताब्यात येतील की नाही. पण माझे वडीलही इतके प्रेमळ होते कारण त्यांनी परिस्थिती होती तेव्हा अनेक लोकांना मदत केलेली होती. त्या दृष्टिकोनातनं जो त्यांचा भाव होता की खरोखर त्यांनी पुन्हा एकदा आईच्या विश्वासाला म्हणजे तडा जाऊन दिली नाही तर ते पुन्हा त्या मार्गा चांगल्या मार्गावरती आले. आणि नवी मुंबईतलं पण आम्हाला घर शेवटी विकावं लागलं परिस्थितीप्रमाणे. आणि मग पाचवीमध्ये मी असताना मात्र आम्ही दादरला आजी आजोबांच्या घरी आलो आणि तिकडे आमच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली.
1: हा, आणि तिथला अजून एक वेगळं वळण मिळालं त्या सगळ्या तुमच्या जीवनाला आपण म्हणूया की हो. तुम्ही तिघही जण म्हणजे असे लांब गेलात एकमेकांपासून हो. आई तर खूपच लांब निघून गेली हो. तुषार तुझ्या आयुष्यातून, पण मग तू तिथेही थांबला नाहीस. म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी तू म्हणालास तसं की आईची डायरी तू उघडून बघितलीस हो. की आई नेमकं काय करायची हो. आणि त्या दिवशी तू ठरवलंस आई गेल्यानंतर बॉम्ब्लास्टमध्ये की आई जसं करायची तसं मी आता उभा राहणार. त्याच्यानंतर मग तुझा कसा सुरू झाला तो प्रवास?
0: दादरला जेव्हा आजी आजोबांकडे आलो तेव्हा आई डबे करायची, त्याच्यानंतर त्या मावशीच्या मिस्टरांचं कॅन्टीन होतं महालक्ष्मीला, तिकडे मॅनेजर म्हणून नोकरीला लागली. संध्याकाळी घरी आल्यावरती परत डबे करायची, अशी अफाट मेहनत करायची. पहाटे 3 वाजता उठून ती 500 पोळ्या करायची. त्यामुळे हे सगळा प्रवास मी तिचा पाहिला होता. त्याच वेळेला सर्वात महत्वाची गोष्ट, वडिलांना पण नोकरी मिळाली होती, त्यामुळे आई वडिलांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड हे स्ट्रॉंग होत होतं. कर्जातनं मुक्त हळूहळू ते होत होते. आणि 1993 बरोबर मला आठवतंय की 1 एप्रिल 1993 मावशीचं जे कॅन्टीन आई मॅनेजर म्हणून होती ते कॅन्टीनच तिच्या नावावर होणार होतं. त्यामुळे तो एक तिच्या आयुष्यातला आनंद वेगळा होता. आणि मे किंवा जून मध्ये माझे वडील दुबईला जाणार होते नोकरीच्या निमित्ताने, त्यामुळे तो पण एक मोठा काळ होता की तिकडे बाहेरगावी गेल्यानंतर पैसे कमवून पुन्हा मी सगळी कर्ज संपवून मुंबईला येणार आणि मग आपण आपलं आयुष्य जगायचं. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांना माहीत असलेला 12 मार्चला घडलेला दुर्दैवी बॉम्बस्फोट, त्याच्यामध्ये आईचं निधन झालं. आणि आईचं निधन झाल्यानंतर प्रत्येक लहान मुलाला, जेव्हा मी म्हणतो की लहानातला लहान मुलगा असो किंवा वृद्ध वयातला वृद्ध माणूस असो, म्हणजे आई वडिलांचं दुःख हे वेगळं असतं गेल्याचं. तसंच माझं झालं की मला जेव्हा कळलं की आई आता ह्या जगात राहिली नाही, आणि त्यावेळेला मात्र असं झालं की मला आईला शेवटची मिठी मारायची होती, मला आईचा चेहरा शेवटचा माझ्या नजरेत कैद करून ठेवायचा होता. या सगळ्या गोष्टी कोणालाही वाटणार, त्या मलाही वाटल्या. पण दुर्दैवाने त्या बॉम्ब्लास्टमध्ये ज्या बसमध्ये आईचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यामध्ये त्या सगळ्या लोकांच्या बॉडीज जळलेल्या होत्या. आईचा आता एक पाय नव्हता, एक हात नव्हता, शरीर कसं बसं असं म्हणतात की आता ते माहिती नाही की खरंच तिची बॉडी होती की नाही. इथपर्यंत आमची घरामध्ये मग शेवटी चर्चा व्हायला लागली की त्या साडीच्या तुकड्यावरनं आम्हाला ती बॉडी मिळाली किंवा काय. पण हे सगळं होत असताना मी ज्या पद्धतीने वडिलांना तुटलेलं पाहिलं, कारण जो माणूस एक काळ आईवरती हात उघारत होता, एक काळ असं होतं की आईवरती त्यांनी बरेच आरोप करून झाले होते, आणि आई जसं मला लहानपणात सांगायची की तुझ्या वडिलांचं माझ्यावरती असलेलं प्रेम, हे मी त्यावेळेला पाहिलं की माणूस जेव्हा तुटतो. आज माझी बायको माझ्या बरोबर नाही असताना तो पूर्ण अधिकार तिच्यावरती गाजवून मोकळा होतो, त्यावेळेला त्याला कळत नाही की तो काय चुका करत असतो. पण आज आपली बायको आपल्या बरोबर नाही, आज मी कोणावर ओरडणार, कोणावर हात उघारणार म्हटल्यावरती हक्काचीच व्यक्ती आपली गेली आहे. हे तुटलेलं जेव्हा मी वडिलांना पाहिलं तेव्हा मात्र मला सावरणं गरजेचं होतं. माझे आजी आजोबा होते, दुसऱ्या दिवशी आता माझं आयुष्य मी कसं जगणार, कारण मी मम्माज बॉय होतो की पदर धरून मी आईचं सगळं केलेलं आहे, त्यामुळे आता काय होणार. पण तू म्हणतेस तसं की मला तसंच झालं की दुसऱ्या दिवशी उठल्या आईचा एक पैशाचा डब्बा होता ज्याच्यात आई महिन्याचा खर्च लिहून ठेवायची की आजोबांचं पेन्शन किती येतं, वडिलांचं इन्कम किती येतं आणि मी किती पैसे कमवतीये, त्याच्यातनं कर्ज घर चालवणं आणि मग त्यातनं आपण काही शिल्लक ठेवू शकतो का, तर या सगळ्या गोष्टींचा तिचा कागद मला मिळाला आणि त्या कागदावरनं मी ठरवलं की ह्या पुढे आता संसाराची जबाबदारी माझ्यावर, आणि ती पेलवली. आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या कलाटण्याच आल्या, कारण जेव्हा जेव्हा मी सकारात्मक ठरवलं तेव्हा दुर्दैवाने नियतीने मला वेगळंच काहीतरी घडवलं.
1: आणि झालं असं की ह्या नंतर संघर्ष थांबला नाही, तो प्रत्येक टप्प्याटप्प्याला वाढत गेला तुझ्या प्रत्येक वयाच्या टप्प्याला. पण आई असताना तुला अशाच एका त्रासाला तोंड द्यावं लागलं होतं, ते म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंटला. तेव्हा आई खंबीरपणे उभी होती आणि आई गेल्यानंतर सुद्धा तू त्या व्यक्तीला तितकंच सडेतोड उत्तर दिलं होतं.
0: बरोबर.
1: तर तेव्हा तू डगमगला नाहीस.
0: हो.
1: तर तेव्हा एवढं हे सगळं मुलांना माहिती नव्हतं, किंवा ही हॅरॅसमेंट म्हणलं की जनरली

0: आपल्या डोळ्यासमोर मुलीच येतात.
1: परफेक्ट.
0: पण एक मुलगा म्हणून त्याला हे सगळं सामोरं जावं लागलं, तेव्हा आईने तुला कसं समजवलं होतं?
1: मी मुलगा असतानाही माझ्यावरती ज्या पद्धतीने सेक्शुअल हॅरेसमेंट झाली होती ती जवळच्या व्यक्तीकडनं झाली होती. आणि मुळात काय होतं की एकतर ती जवळची व्यक्ती अशी असते की ती पूर्णपणे काबीज करून टाकते, की आपण सांगितलं कोणाला तरी ते पटणार नाही की ही व्यक्ती आपल्यावरती असे काही प्रकार करतीये. तो विश्वासच कोणी ठेवू शकत नाही, इतकं डोकं लावून ती व्यक्ती हे सगळं करत असते. मी त्या त्रासाला कंटाळलो होतो कुठेतरी. पहिली गोष्ट तर अशी होती, एवढ्या लहान वयात काय चाललंय हेच कळत नव्हतं. मग नंतर असं झालं की हे जे चाललंय ते चुकीचं आहे, काहीतरी चुकीचं माझ्या आयुष्यात घडतंय. हे जेव्हा जाणवायला लागलं तेव्हा मात्र मी माझ्या आईशी हे बोललो की ह्या पद्धतीने मला त्रास होतोय, अशी व्यक्ती माझ्याबरोबर असं करतीये. तेव्हा आईनी पण पहिले विश्वास ठेवला नाही, कोणीही ठेवणार नाही. पण आईनी असं नाही केलं की त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा आईला कळलं की ती व्यक्ती हळूहळू तुषारशी कशी वागतीये, त्याचं बिहेव्हिअर काय आहेत, आईने त्या व्यक्तीला समोर येऊन सांगितलं की ह्या पुढे जर त्याच्या नादाला लागलास, किंवा फक्त तुषारच्याच नाही तर कोणाच्याही नादाला लागलास, किंवा मला कळलं की अशा काही गोष्टी तुझ्याकडनं घडतायत, तर मात्र आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ. आणि मग हे कळल्यावरती ती व्यक्ती घाबरली. कारण कसं असतं की आपलीच व्यक्ती म्हटल्यावरती आपण सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न करतो, पटकन आपण ऍक्शन घेत नाही. पण दुर्दैवानी असं झालं की हे सांगेपर्यंत आईचं निधन झालं होतं. मी इमोशनली जो काही तुटलो होतो त्या व्यक्तीनी परत माझ्या इमोशनलचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला मी खंबीरपणे उभा राहून म्हटलं की ह्या पुढे जर मला हात लावलास तर मात्र मी काय करीन लक्षात ठेव. मग त्या गोष्टीला थोडा घाबरला. पण माझं म्हणणं एवढंच प्रत्येकाला आजही आहे की आपली लहान मुलं पालकांना सांगण्याचा प्रयत्न करतात, पालक कधीतरी ते ऐकतात एका फटक्यात, पण कधीतरी आपण निग्लेक्ट करतो की नाही मुलं काहीतरी असंच सांगतायत किंवा काय. तर मला असं वाटतं की हे संवाद जे आहेत ते घडले पाहिजेत पालकांमध्ये आणि मुलांमध्ये. आणि मुलं प्रत्येक वेळेलाच काही चुकीचं सांगत नसतात, त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे.
0: खरं तर आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग आले ज्यामुळे तू डिप्रेस झालास. तू अगदी सुरुवातीला म्हणाल तसं की आत्महत्या करावी असं तुला वाटलं, आणि मग ह्या सगळ्यातून तुला डॉक्टरांनी सल्ला दिला की नाही तुझं काउन्सिलिंग होणं खूप गरजेचं आहे, कारण सतत तू कुठल्या ना कुठल्या तरी संघर्षातून त्रासातून अगदी ताऊन सुलाखून निघत होतास. आणि असं झालं की आता बस झालं प्रत्येक वेळेला आहे. त्यावेळेला लोकांचा एक वेगळाच दृष्टिकोन होता त्याकडे पाहण्याचा, म्हणजे आपुलकीने चौकशी करणं राहिलं बाजूलाच, पण एक टोमणे
1: किंवा खरं आहे म्हणजे आई गेल्यानंतर वडिलांनी एक वर्षानंतरच लगेच दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केलं ते फक्त याच हेतूसाठी असं म्हटलं गेलं होतं की तुषारला आईची माया मिळावी, तुषारला सांभाळायला कोणीतरी एक घरात पाहिजे. माझं आणि वडिलांचं आई नसतानाच एक वर्षाचं जे बॉन्डिंग होतं ते आम्ही खूप घट्ट करून ठेवलं होतं. कारण आई गेल्यानंतर वडील पुन्हा दारूच्या नशेत गेले होते. पण त्यात मी त्यांना ज्या पद्धतीने ते घरी आल्यावरती ते पडायचे, त्यांना अगदी म्हणजे म्हणतात ना की घास भरवण्यापासनं झोपेपर्यंतची प्रक्रिया मी केली होती. मग ह्याच्यामध्ये आमचं बॉन्डिंग जेवढं स्ट्रॉंग होतं त्यात मला माझ्या वडिलांनी ह्या दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत का घेतलं नाही हा थोडासा मला एक प्रश्न होता. आणि आईचं कोणतंही मला कार्य करता आलं नव्हतं, त्यामुळे मला आईचं वर्ष श्राद्ध करायचं होतं. मग त्याच्यात मुंज झाली. मग वर्ष श्राद्ध केलं ना केलं तर मला कळलं त्याच वेळेला माझ्या कुटुंबियांनी मला सांगितलं की आता तुझ्या वडिलांचं आपण दुसरं लग्न करतोय. सो तो सर्वात आयुष्यातला पुन्हा मोठा आघात होता. आणि आई ही फक्त जन्मदात्री आईच असू शकते. 3 वर्षाच्या स्पॅनमध्ये आमच्या दोघांमध्ये खूप काही पटलं नाही. पण एक मात्र आहे की वडिलांची जी दुसरी बायको आहे ती पण खूप छान सुगरण, तिने पण घर सांभाळण्यासाठी खूप छान मेहनत घेतली. मी खूप प्रयत्न केले बहीण म्हणून तिला स्वीकारण्याचे, तिनेही प्रयत्न केले असतील, पण मला असं वाटतं ते आमच्यातलं बॉन्डिंग नाही होऊ शकलं. आणि तिच्या आईला ते होऊ द्यायचं नव्हतं बेसिकली. आणि मी तसं तुला सांगितलं की मी अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न केले. तर आत्महत्येच्या प्रयत्नानंतर मात्र एक अशी गोष्ट झाली की कुठेतरी मला डिप्रेशन लेवल वाढत होती. मग त्यावेळेला विद्या आचार्य म्हणून डॉक्टर होते आमच्या परिचयातल्या, त्यांना मी सांगायला लागलो विद्या आंटी मला खूप त्रास होतोय, मला माहिती नाही माझं डोकं खूप भणभणतं, किंवा अशा बऱ्याच गोष्टी होत होत्या. त्यावेळेला डॉक्टर विद्या आचार्यांनी मला केएमच्या डॉक्टर पारकरांकडे सजेस्ट केलं की डॉक्टर पारकर म्हणून आहेत, तू त्यांच्याकडे जा आणि त्या डॉक्टर पारकरांकडे तू ट्रीटमेंट घे. तर मी त्यांना विचारलं काय ट्रीटमेंटची मला गरज आहे, तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितलं यू नीड अ सायकॅट्रिक ट्रीटमेंट. त्यावेळेला मी 11वीत होतो, 96 वगैरे असेल. त्या काळामध्ये सायकॅट्रिक ट्रीटमेंट म्हणजे कोण घेतं तर फक्त वेड लागेल.

0: आलेली माणसं घेतात. हा एक त्यावेळेचा बाज होता. आणि तसंच माझ्या बाबतीत झालं, मी पॉझिटिव्हली ती ट्रीटमेंट घ्यायला गेलो, पण जेव्हा काही लोकांना कळलं, माझ्या अगदी जवळच्या लोकांना, की तुषार सायकॅट्रिक ट्रीटमेंट घेतोय, तेव्हा लोकांनी मला वेडं म्हणून हिणवलं होतं. लोक लिटरली मला की ह्याला आता वेड लागलं, आता ह्याच्या आयुष्यात काही राहिलंच नाही, आता हा वेडा म्हणून फिरणार वगैरे, अशा गोष्टी जेव्हा चर्चेला आल्या तेव्हा माझं मानसिक संतुलन थोडं बिघडलं होतं. पण त्यावेळेला योगेश माझा मित्र, पुन्हा मी सांगतो की तो जर उभा नसता, त्यांनी जर मला साथ दिली नसती, काकींनी मला तो मेंटल आधार दिला नसता, कारण त्या पूर्णपणे माझ्या पाठी राहिल्या उभ्या. आणि त्यांनी सांगितलं होतं, तुला जे जे लागेल ते आम्ही येऊ. आणि त्यावेळेला माझी चुलत बहीण भक्ती, ती माझ्या पाठीशी होती. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये वडिलांनाही काउन्सिलिंगला बोलवलं गेलं, पण वडिलांकडनं इतकं निगेटिव्ह काही काही डॉक्टरांनी ऐकलं की शुभांगी पारकर त्यावेळेला डॉक्टर ज्या होत्या, त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांना स्पष्ट, ह्याच्या पुढे तुम्ही काउन्सिलिंगला तर येऊच नका, पण मला असं वाटतं तुषारच्या आयुष्यातनं पण तुम्ही लवकरात लवकर जर बाहेर पडलात तर त्याचं आयुष्य छान घडेल. इथपर्यंत त्यांनाही कळलं होतं, कारण एक काउन्सिलर मला असं वाटतं छान ओळखू शकते. ते सेशन्स मी केले म्हणून मला असं वाटतं मी आज इथे आहे. त्यामुळे मला अनेकांना, आताच्या पिढीतल्या मुलांना पण हे सांगायचंय किंवा त्यांच्या पालकांना सांगायचंय की सायकॅट्रिक ट्रीटमेंट, कारण आता मुलं लहान वयात पण डिप्रेस झाली आणि छोट्या छोट्या गोष्टींवरनं, कारण पूर्वी आपल्याला काही मिळतच नव्हतं, आता सगळं मिळून पण काहीच मिळत नाहीये, ही जी भावना मुलांमध्ये आली आहे ती सर्वात घाणेरडी आहे आणि मग ती त्यांना डिप्रेस करते. सो लहान वयातही किंवा कोणत्याही वयामध्ये जर आपल्याला वाटलं की मुलं डिप्रेशन लेवलला आहेत, तर कृपया करून त्यांना वेळेवरती डॉक्टरांकडे न्या. ट्रीटमेंट पूर्ण करा, कारण मी ट्रीटमेंट पूर्ण केली म्हणून मी बाहेर पडलो. मी जर ट्रीटमेंट अर्धवट ठेवली असती, त्यांचा कोर्स अर्धवट ठेवला असता, तर मी ह्याच्यातनं बाहेर पडू शकलो नसतो.
1: आणि हे आयुष्य अगदी साधं सोपं असं नव्हतं तुझ्यासाठी कुठल्याच क्षणी, आणि तूही कुठे हल्ला नाहीस नंतर नंतर, कितीही डिप्रेशनचे प्रसंग आले तरी सुद्धा. आता हे पुस्तक अनेक जण वाचतात आणि तू सुरुवातीला म्हणालास तसं की हे युथला कनेक्ट व्हावं असं हे पुस्तक तू डोळ्यासमोर ठेवून लिहिलंस, तर पुस्तक वाचल्यानंतर तुला काही मंडळी आता कनेक्ट झाली का?
0: भरपूर झाली, भरपूर. म्हणजे मला आनंद असा होतो, ज्या वेळेला मी माझ्यामध्ये वडिलांचं नाव काढून आईचं नाव यायला पाहिजे यासाठी जो लढा केला तो खूप मोठा लढा होता आणि ते मला होऊन देत नव्हते, कारण आपल्याकडे फक्त भारतामध्ये 5 व्यक्ती होत्या ज्यांच्या नावामध्ये आईचं नाव, वडिलांचं नाही फक्त आईचं नाव होतं. त्यात मी एक पुढाकार घेतला होता की मला वडिलांचं नकोय नाव, ते मला खूप त्रासदायक होतं आणि आईचं नाव हवे होतं. त्यासाठी मला माझ्या काकींनी खूप मदत केली, त्यामुळे त्यांचे उपकार होते की त्यांनी मला ही मदत केली म्हणून मी हे करू शकलो. आणि जेव्हा आईचं नाव लागलं तेव्हा अनेक सिंगल पॅरेंट जी मुलं होती ज्यांना आईचं नाव लिहायचं होतं, ज्यांना त्रास होत होता, इंटरनल त्रास काय असतात ना, ते ज्याच्यावरती येतं त्याला कळतं. त्यामुळे त्या मुलांनी जेव्हा त्यांच्या आईचं नाव लावलं तेव्हा त्या आईंनी त्या मुलांच्या प्रतिक्रिया मला कळवल्या होत्या. तसंच पुस्तकाच्या बाबतीत झालं की जेव्हा शून्य बघितलेला माणूस हे अनेक लोकांपर्यंत पोचलं तेव्हा अनेकांनी ती पुस्तक वाचल्यानंतरच्या प्रतिक्रिया अशा होत्या की एक मुलगा जो त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती आणि ती आत्महत्या केलेली म्हणजे ते फासावरती लटकलेले त्या लहान मुलांनी बघितलेले होते आणि त्याला प्रश्न असा होता की माझी आई इतकी फाईट करत होती आयुष्यामध्ये आणि मग माझ्या वडिलांनी गिवअप का केलं. पण जेव्हा त्याची आई त्याला या पुस्तकातले एक एक चॅप्टर रोज थोडे थोडे वाचून दाखवायची, जेव्हा शेवटचा चॅप्टर काकींचा पूर्णपणे संपला त्यावेळेला त्या मुलांनी त्याच्या आईला सांगितलं की मला ह्या दादाला फोन लावून दे. आणि त्यावेळेला तो मुलगा पहिल्यांदा माझ्याशी बराच वेळ गप्पा मारल्या, त्यांनी तो रडला, तो एवढंही म्हणाला की ह्या पुढे मी माझ्या आयुष्यामध्ये पण माझ्या आईचं नाव खूप मोठ्या उंचीला नेईन हे मी आज विश्वासाने ठरवलंय. हा जो विश्वास होता तो माझ्यासाठी महत्वाचा होता.
1: नक्कीच नक्कीच. आणि असंच अजून एक अनुभव तुझ्याकडे आहे,
0: म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा हे पुस्तक पोचलं तेव्हा दादर वाचनालयामध्ये ते पुस्तक एका मुलाने घेतलं होतं, तो 10वीला होता आणि तो माझ्या मेडिकल स्टोर मध्ये आला आणि आला आणि त्याने मला सांगितलं दादा तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. तर म्हटलं बोल ना. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला माहितीये का माझ्याकडे काय आहे, म्हटलं काय, त्यांनी पुस्तक काढून दाखवलं आणि मला इतका आनंद वाटला, कारण जिकडे मी राहतो त्याच विभागात तोच मुलगा राहतो आणि तो ते पुस्तक घेऊन मला दाखवतोय की मी वाचनालयामधनं हे पुस्तक घेतलंय, आता मी ते पुस्तक वाचायला घेतलंय आणि अर्ध त्याचं पुस्तक वाचून झालं होतं आणि ज्या पद्धतीने तो मला सांगत होता की आज मी 10वीमध्ये आहे तरी मला ते पुस्तक किती

0: रिलेट झालंय, कितीतरी तुमच्या आयुष्यातले असे प्रसंग आहेत की जे माझ्याही बाबतीत मला रिलेट करावेसे वाटतात. त्यामुळे दादा हे तुमचं पुस्तक माझ्यासाठी ना औषध आहे, त्यामुळे आज मी तुमच्या मेडिकल स्टोअर मध्ये औषध घ्यायला नाही आलोय, तर ऑलरेडी मी तुमचं पुस्तक वाचून मी ते औषध घेतलेलं आहे. हे त्यांनी जे वाक्य वापरलं ते माझ्यासाठी खूप महत्वाचं.
1: नक्कीच. आणि तुझ्याशी आता आपण गप्पा मारत आहोत आणि सतत हे नाव कानावर पडतंय की काकींमुळे हे झालं, काकींमुळे ते झालं. काकी तुझ्या आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत, जशी तुझी आई आहे. आईला तू म्हणतोस की ती देवकी आहे आणि काकी म्हणजे यशोदा आहे. तू ज्या क्षणी घरातनं बाहेर पडलास आणि काकींच्या घरी गेलास किंवा योगेशच्या घरी गेलास, तेव्हा काकींनी तुला काहीच म्हटलं नाही, डायरेक्ट घरात ये तितक्याच प्रेमाने म्हणाले आणि हा आता माझा मोठा मुलगा. तर तिथपासून तुमचा तो एकत्र राहणं, उठणं, बसणं, एकमेकांबरोबर शेअरिंग करणं, एक वेगळा प्रवास सुरू झाला. तर काकींची तुझ्या आयुष्यातली साथ खूप मोलाची होती हे वाचताना तर जाणवतच, पण काकी कशा तुझ्या खंबीर पाठीमागे उभ्या राहिल्या ते आम्हाला जरा सांग ना.
0: म्हणजे मजा कशी असते की आई गेल्यानंतर सावत्राईचा म्हणतात ना, मी छळ नाही म्हणू शकत बेसिकली. आमच्या मधले जे काही वादावादी होती किंवा काय, पण एका पॉइंटला घर सोडणं ह्या डिसिजन पर्यंत यावं लागलं होतं, त्यामुळे तो मानसिक त्रास झाला होता. तो मानसिक त्रास सहन करता करता माझा मित्र, कीर्ती कॉलेजमध्ये असताना माझा मित्र योगेश म्हात्रे, ज्याच्याशी माझी ओळख झाली, आणि त्याच्या घरी जेव्हा मी जायला लागलो तेव्हा त्याची आई, म्हणजे मला पहिली भेट अजून आठवते की मी जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा त्यांनी खिम्याचे पॅटिस केले होते की आज योगेशचा मित्र येणार आहे, कारण त्याचा पहिला मित्र घरी येणार होता.
1: अच्छा.
0: कोणीच मित्र घरी आले नव्हते, तो पहिल्यांदा कोणाला तरी मित्राला घरी घेऊन येणार होता. सो तो एक आनंद वेगळा होता. पण मी नॉनव्हेज खात नाही म्हटल्यावरती मी त्यांना वासावरनच सांगितलं की काकी हे तर नॉनव्हेज आहे आणि मी खात नाही, तर त्या म्हणाल्या ठीक आहे मी तुला व्हेज पॅटीस आणून देते. त्या आतमध्ये गेल्या, एक दोन मिनिटांनी परत एक प्लेट मध्ये पॅटीस आणला आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यात खिमा नाहीये, ह्याच्यात वाटाणे आहेत. नाही नाही हे नॉनव्हेज आहे, मला कळतं लगेच. मग तेव्हा त्यांना कळलं की नाही ह्याला आपण फसवून चालू शकत नाही. त्यांनी प्रयत्न केला, पण मी नॉन व्हेजिटेरियन माझ्या घरात सगळेच खात होते हे त्यांना माहिती होतं. सो प्रयत्न करूया असं त्यांना वाटलं होतं, पण त्यांनी पहिल्यांदा माझ्यासाठी आईनंतर आईच्या पश्चात माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी केलं असेल, तर काकींनी त्यावेळेला ताबडतोब त्यांच्याकडे कोबीच्या वड्या होत्या त्या तळून त्यांनी मला दिल्या प्रेमाने, आणि तिकडे मला ती प्रेमाची ऊब मिळाली की माझ्यासाठी आज कोणीतरी प्रेमाने ती वडी तयार करून दिली. त्यानंतर आमचे रिलेशन खूप स्ट्रॉंग होत गेले. काकींनी त्यांचं स्वयंपाकघर माझ्या ताब्यात दिलं जेव्हा मी त्यांच्याकडे राहायला गेलो, कारण माझा आणि वडिलांचा जेव्हा वाद झाला मी ठरवलं की आता यापुढे मी तुमच्या घरात येणार नाही, आणि त्यावेळेला वडिलांनी माझ्या समोर स्वतः बालदी भरून आंघोळ करून घेतली होती की माझ्यासाठी मुलगा मेला. या परिस्थितीमधनं जेव्हा मी त्यांच्या घरात गेलो, कोणताही विचार नाही की मी आता पुढे काय करणार, तेव्हा त्यांनी फक्त माझ्या नजरेवर न ओळखलं होतं की हा मुलगा सगळं त्याचं घर सोडून आलाय, तेव्हा त्यांनी तो विश्वास दिला की यापुढे हे घर म्हणजे तुझं. म्हणजे योगेश खरं मोठा मुलगा, मला माहिती नाही, पण त्याच्यापेक्षा मला नक्कीच जास्त प्रेम दिलं, म्हणजे एवढं मी नक्कीच सांगेन. कारण जरा काही त्यांना बरं नसलं की मुलाला किंवा नवऱ्याला नाही, पण त्या मला हक्काने सांगायच्या, इतकं बॉन्डिंग आमच्यामध्ये झालं होतं. आणि योगेश किंवा त्याचा भाऊ कुंदन किंवा काका, म्हणजे ते हे सगळेजण तिघही मला नेहमी म्हणायचे, चिडवायचे, आम्ही नाही कोणी पण तुम्ही दोघं जे काय आई आणि लेक आहात ते तुमचं बॉन्डिंग सॉलिड आहे. आणि तसंच झालं की आमच्या व्यवसायाच्या सुरुवातीपासनं ती आमच्या व्यवसायाच्या अगदी शून्य आलेल्या प्रवासात पण जे त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला की नाही माझी मुलं पुन्हा उभारतील हा व्यवसाय, तो विश्वास त्यांनी खूप ठेवला. त्यांनी सगळं त्यांचं सर्वस्व आम्हाला दिलं होतं, अर्पण केलं होतं, कारण कोणतंही स्त्रीधन पटकन कोणी देत नाही, तर त्यांनी मुलाला नाही तर माझ्या ताब्यात दिलं. आणि शेवटी ते गेलं त्याचं दुःख आम्हाला होतं, पण काकी नेहमी म्हणायच्या ते दुःख नाही, कारण तुम्ही पुन्हा ते मला मिळवून देणार ह्याची मला खात्री आहे. हे त्यांचा विश्वास आमच्यावर होता. आणि तसंच झालं की जेव्हा आमचे चांगले दिवस आले त्यावेळेला मात्र त्यांची तब्येत डाऊन होत गेली, कारण 2011 त्यांना मेडिकली त्यांचा वॉल थोडासा वीक आहे कळलं होतं. तर एक दोन वर्षापूर्वी त्यांना खूपच त्रास व्हायला लागला, अनेक मल्टिपल इश्यूज होत गेले, पण त्या मेडिकल कंडिशन मध्ये आमच्या व्यवसायांच्या मध्ये ते योगेशला सांगायच्या, व्यवसायाकडे लक्ष तू दे, माझ्याकडे लक्ष तुषार दे.
1: एवढा विश्वास
0: त्यांचाही होता. आणि योगेशचा आईवर इतकं अफाट प्रेम की मुलगा वाटेल ते करतो ना आईसाठी, तसं त्याचं प्रेम होतं. पण त्यातही त्यांनी मला सांगितलं की तुषार आत्ता व्यवसायाकडे मी लक्ष देईन, पण आईला तुझी गरज आहे, त्यामुळे आईची पूर्ण जबाबदारी तूच माझ्यापेक्षा चांगली घेशील

0: याच्या मला खात्री आहे,
1: त्यालाही तेवढी खात्री
0: होती, तेवढी खात्री होती. त्यामुळे काकींना एका वर्षामध्ये आम्हाला 15 ते 16 वेळेला ऍडमिट करायला लागलं. त्या त्या वेळेला मी त्यांच्या बरोबर जे दिवस काढलेत, जे प्रसंग काढलेत, ते इतके सुवर्ण क्षण होते. कारण कधीही मला वाटत नाही की आम्ही एकमेकांचा हात सोडलाय. रात्री पण त्या हात एक हातात हात धरून आम्ही जे झोपायचो ना, ती मायेची ऊब जी होती की माझ्या बरोबर माझा मुलगा आहे. मग हॉस्पिटल असो किंवा किती मोठ्या ट्रीटमेंट असो, त्या सगळ्याला हसत मुखाने सामोरं जायच्या आणि डॉक्टरांना एकच सांगायच्या, तुम्हाला वाटेल ते करायच्या त्या ट्रीटमेंट करा, कारण माझी मुलं माझ्याबरोबर कायम आहेत, हा विश्वास त्यांना होता. आणि दुर्दैवाची किंवा काय मला माहिती नाही, पण काकी जेव्हा गेल्या त्यावेळेला लगेच हे जेव्हा पुस्तक मी म्हंटल की त्यांच्यावर करायचं आणि हा शून्य बघितलेला माणूस आलं.
1: तू दरवेळेला हे शून्य काही तुझी पाठ सोडत नव्हतं कुठेही, म्हणजे अगदी व्यवसायात सुद्धा तुझं फ्लेवर्स आलं, तुझ्या हातची चव हाने खाने चाखली, आता मेडिकल स्टोर सुद्धा आलेला आहे. पण ह्या सगळ्या प्रवासात शून्याने तुझी कुठेच पाठ सोडली नाही किंवा
0: मला असं वाटतं की शून्यानी पाठ सोडली नाही हे मला माहिती नाही, पण मी शून्याला मात्र कवटाळून घेतलं एवढं मात्र नक्की. कारण जेव्हा जेव्हा शून्य आपल्या आयुष्यात येतो ना, तेव्हा आपण त्याला घाबरतो, म्हणून आपल्याला पुन्हा शून्य मधनं उभं राहणं कठीण असतं. पण जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काही आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, त्यामुळे मी त्याला घट्ट मिठी मारलेली आहे आता. आणि आता तोही मला खूप घाबरतो आणि मग तो शून्य असं म्हणतो की ह्याच्या बरोबर आता मला छानपैकीच आयुष्य घालायचंय. कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे तो शून्यावरती जरी आला तरी पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहिती आहे. म्हणून माझ्यासाठी तो शून्य खूप महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं मी त्या शून्याला घाबरत नाही तर मी त्या शून्यावर प्रेम करतो, कारण तो शून्य पुन्हा मला उभं करतो आणि तो शून्य मला ती ताकद मिळवून देतो.
1: नक्कीच. आणि जेव्हा तुम्ही असं ठरवलं, आनंद लिमय, जयश्री देसाई, तुम्ही तिघांनी, की या पुस्तकाला शीर्षक काय द्यायचं, तेव्हा एका क्षणाची तुम्हाला काही विचार करावा लागला नाही, हे अगदी सर्वानुमते ठरलं. काय झालं त्या प्रसंगात?
0: म्हणजे आनंद लिमय काकांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला, कारण कोणताही प्रकाशक पुस्तक एखाद्यावरती करणार तर त्याची काय कॉस्ट असते किंवा काय गोष्टी असतात ह्या प्रत्येकाला माहिती आहेत, पण त्यांनी माझ्या स्टोरीवरती विश्वास ठेवला, माझ्यावर विश्वास ठेवला. लेखिकेला त्यांनी जेव्हा अपॉइंट केलं, म्हणजे जयश्री देसाई जेव्हा आल्या, ती लेखिका मला लाभणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं, त्यामुळे त्या दोघांची टीम मला खूप प्रेमळ तर होतीच पण तेवढीच ताकदवान होती. आणि त्या गोष्टींमध्ये जेव्हा मी माझा प्रवास म्हटलं तसं की सांगत उलगडत जात होतो, तेव्हा असं ठरलं होतं की माझ्यावर पुस्तक होणार आहे. आत्मचरित्र हे रूपांतर वगैरे काही माहिती नव्हतं, पण जसं जसं स्टोरी पुढे होत गेली तसं जयश्रीताईंनी लिमय काकांना सांगितलं की हे आत्मचरित्र फॉर्ममध्येच आपल्याला करावं लागेल. म्हणजे इतकं स्पोर्टिंगली आणि हेल्दी कॉन्व्हर्सेशन होतं. तसंच पुस्तकाच्या नावाच्या बद्दल झालं की जेव्हा जयश्री देसाईंनी हे पुस्तकाचं नाव सुचवलं, तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की तुषार हे नाव तुला कसं वाटतंय. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की माझ्या अनेक गोष्टींमध्ये शून्य हा शब्द येतोच, त्यामुळे तोच शब्द घेऊन मी हे म्हटलं की शून्य बघितलेला माणूस, तू बघितलायस आणि हा पुढेही बघत राहणार आहे, कारण त्यांनी त्याला स्वीकारलंय. हा त्यांचा मुद्दा खूप छान होता. लिमय काकांचं तर म्हणणं अगदी सिम्पल होतं की हो किती शून्य येऊ देत, आम्हाला माहिती आहे की तुषार पुढे कसा जाणार, त्यामुळे शून्य बघितलेला माणूस हे अप्रोप्रिएट त्यांना वाटलं, त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे ते पुस्तकाचं शीर्षक ठरलं जे सगळ्यांना आवडलं.
1: अगदी खरं आहे. आणि आम्ही तुला दरवेळेला बघत असतो ते म्हणजे एक सेलिब्रिटी शेफ म्हणून, तुझ्याकडनं बऱ्याच रेसिपीज आम्ही जाणून घेतलेल्या आहेत, त्या कशा करायच्या, नेमकी फोडणी कधी द्यावी. पण आता तर तू स्वतः एक परीक्षक म्हणून अनेक ठिकाणी जातोस, तर तेव्हा काय काय मजेदार किस्से घडतात बरं, त्याबद्दल आम्हाला सांगणार.
0: म्हणजे काय होतं माहितीये का, की अनेक ठिकाणी म्हणजे मला लकीली एक चांगला पार्ट झाला की जेव्हा मी या कुकिंग क्षेत्रामध्ये आलो, मी म्हटलं तसं की मी आईचा पदर कधी सोडलाच नाही, त्यामुळे माझं IHM इन्स्टिट्यूटच माझी आई होती आणि तिचं स्वयंपाकघर होतं. आईच्या नंतर मी सगळा स्वयंपाक शिकलो होतो आईकडनं, म्हणून आईच्या पश्चात मी माझ्या आजीच्या मदतीने सगळा स्वयंपाक घरी करत होतो. सणवार आले की त्या त्याप्रमाणे ते पदार्थ मला माहिती होते. त्यानंतरचा एक काळ असा होता की वडिलांनी दुसरं लग्न केलं, पण त्याही वडिलांच्या दुसऱ्या बायकोने घर चालवण्यासाठी डबे वगैरे केले तेव्हा अनेक पदार्थ मी तिचेही बघत होतो की तिच्या त्या हाताला चव होती.

0: त्यामुळे माझं स्वयंपाकघरे कधी सुटलंच नव्हतं. काकींकडे जेव्हा आलो तेव्हाही तसंच झालं की त्यांनी मला माझी आवड ओळखून त्यांनी मला त्यांचं स्वयंपाकघर हातात दिलं. पण तेवढंच नाही तर त्यांनी जेव्हा मी टीव्हीचा पहिला शो केला आणि त्यावेळेला सहकुटुंब सहपरिवार म्हणून आम्ही सारे खवय्येला आलो त्यावेळेला मात्र काकींबरोबर मला पहिला एपिसोड करायला मिळाला. आणि आज 14 वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये आहे. अनेक वेगवेगळ्या रेसिपीज इनोव्हेट केल्या, वेगवेगळ्या चॅनल्सवर आलो, वेगवेगळ्या ठिकाणी लिखाण केलं आणि पहिला जो परीक्षक म्हणून मला मान लाभला तो मिनल मोहाडीकरांनी माझं नाव सजेस्ट केलं होतं गोवन फेस्टिवलमध्ये. आणि तिकडे प्रमुख पाहुण्या आशालता वाबगावकर होत्या आणि मी तर खूपच नवखा होतो त्यावेळेला. आणि मला आनंद होता की अरे बाप रे, मी स्टेजवर आशालता वाबगावकरांना बघतोय आणि मी त्यांच्या बरोबर जाऊन त्या खुर्चीवर बसणार, हा आनंद खूप वेगळा असतो. आणि तिकडे गेलो त्या आशालताईंनी सांगितलं की अरे बाळा, मी ना तुला बऱ्याच कार्यक्रमांमध्ये टीव्हीवर पाहिलंय, तुझं बोलणं खूप छान आहे, तुझ्या पद्धतीने पदार्थ बनवतोस, मला खूप आवडलं. मी ना दरवर्षी इथे येते तर यावर्षी तू एक काम कर, हे सगळे पदार्थ तू चाक आणि मला येऊन सांग की तुला कोणते आवडलेत, मग त्याच्यातले मी शॉर्टलिस्ट करून तू कोणते केलेस ना फायनल ते योग्य आहेत की नाही ते मी तुला सांगेन. मला अजून आनंद वाटला. पण अशी गोष्ट झाली की मला गोवन फेस्टिवल वगैरे नाव मोठं होतं पण तिकडे पदार्थ काय येणार आहेत माहिती नव्हते. त्यामुळे तिकडे गेलो जजिंगला आणि नंतर बघितलं सगळे नॉनव्हेज पदार्थ होते आणि मी नॉनव्हेज खात नाही म्हटल्यावरती मला प्रश्न पडला. पण मी आईमुळे, आई रोज नॉनव्हेज घरी करायची आणि राजवंशजींमुळे त्यांच्याकडे वाढलो म्हणून मी कधी नॉनव्हेज खाल्लंच नाही. पण आईनी बनवलेले पदार्थ मी उत्तम पद्धतीने बनवायचो. मला रात्री अपरात्री कोणी उठवलं आणि सांगितलं नॉनव्हेज बनव तर मी इझिली बनवू शकतो, इतकी ती सवय लागली होती. हे पदार्थ गेले, जजिंग केले आणि त्यांना जेव्हा सांगितले हे असे शॉर्टलिस्ट आहेत, त्या गेल्या, त्यांनी बघितलं आणि त्यांनी स्टेजवरती येऊन सांगितलं काय तुझं परीक्षण अचूक आहे रे, किती छान. मला अभिमान वाटला की ज्या मुलांनी ह्या क्षेत्रामध्ये काहीही प्रशिक्षण न घेता त्याच्या आवडीनी आणि ह्या गोष्टींनी आज तो टीव्हीवर फक्त येत नाही तर त्यांनी पदार्थ चाखून पण छान सांगितले की यांना बक्षिसं मिळाली पाहिजेत. सो तो आनंद जो मला मिळाला ना पहिल्याच वेळेला की येस, ह्या क्षेत्रात मी काहीतरी करू शकतो. त्यानंतर उत्तरामोनेंचा महाराष्ट्र दौरा असेल, श्रावण महोत्सव असेल, अशा अनेक वेगवेगळ्या पाककला स्पर्धांना मी गेलो आणि मला असं वाटतं की मी एवढ्या पाककलांमध्ये गेलोय ना की एका ठिकाणी तर 550 पदार्थ होते, त्या सगळ्यांना आम्हाला बक्षीस मिळेल न मिळेलचा प्रश्न नव्हता. तुषार देशमुखांनी आमचे पदार्थ चाखलेच पाहिजेत
1: असा एक अट्टहास त्यांचा. पण हे तुमची कसोटी लागते का एक शेफ म्हणून किंवा एक प्रशिक्षक म्हणून?
0: प्रश्नच नाहीये. तुम्ही विचार करा, तुम्ही ताटामध्ये जे काही वाढलेलं असतं ते प्रॉपरली आपण जेवतो पण एवढे 500 पदार्थ एक एक घास जरी खाल्ला तरी त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स वेगवेगळे, काही तेलकट, काही तुपकट, काही तिखट, काही गोड, अशा सगळ्याचा समतोल. की एवढं सगळं जजिंग करताना एक धमाल मात्र अशी असते की काही महिला स्पोर्टिंगली घेतात की ठीक आहे आम्हाला बक्षीस नाही मिळालं नाही मिळालं पण आम्हाला तुम्ही जे आहे ते छान समजवलं. आणि काही ठिकाणी आम्हाला का नाही बक्षीस मिळालं म्हणून ज्या भांडतात ना, मग त्यावेळेला आम्हाला त्यांची उत्तरं द्यावी लागतात आणि मग ती उत्तरं ऐकून जेव्हा ते स्पोर्टिंगली घेतात तेव्हा ती पाककला स्पर्धा हेल्दी होते. म्हणूनच पाककले स्पर्धेप्रमाणे माझं आयुष्य रिलेट करतो की तिकडे आंबट, गोड, तिखट ह्या चवीचं मी चाकतो जेवण, तसंच माझं आयुष्य हे आंबट, गोड, तिखट अशा प्रवासांमधून उलगडलेलं आहे
1: निश्चितच. तुषार, तुझ्या या जीवन प्रवासाबद्दल आम्ही आज जाणून घेत असताना अनेक व्यक्ती तुझ्या आयुष्यात आल्या, अनेक प्रसंगांना तुला तोंड द्यावं लागलं, तुझी संघर्षाची जिद्दीची कहाणी ऐकताना तू प्रत्येक गोष्टीकडे कशा दृष्टिकोनातून बघत गेलास आणि प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घेतलीस, सकारात्मक घेतलीस आणि तसंच तू टिपकागदाप्रमाणे सगळं ते टिपत गेलास आणि त्यातून तुला एक नवं काहीतरी उभं करण्याची एक उमेद मिळाली प्रत्येक क्षणाला जी तुझ्या आईने तुझ्यामध्ये रुजवली होती आणि तू आईचा विश्वास सार्थ ठरवला की तू काही ना काहीतरी आयुष्यात नक्की करून दाखवशील आणि ते तू करून दाखवलंस. आणि आज हे पुस्तक वाचताना खरंच मन भरून येतं. आज तू इथे आलास आणि तुझ्या या कहाणीबद्दल आम्हाला सांगितलंस त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी तुझे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. आणि प्रत्येक वेळेला मला खूप छान वाटतं की आकाशवाणी ही आम्हाला संधी देतेच, कारण अनेकदा मला असं वाटतं श्रोत्यांनी आजपर्यंत माझ्या रेसिपीज ऐकलेल्या आहेत, अनेक वेगवेगळे स्टोरीज ऐकल्यात, पण आज पुस्तकाच्या माध्यमातून एक नवीन शेफ तुषार त्यांना उलगडेल त्याबद्दल तुम्ही पण मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार.

श्रोते हो, शून्यातून उभारी तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत स्मृतिवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा.
1: श्रोते हो नमस्कार. विसरशील खास मला असं न होता शब्द शब्द जपून ठेव आणि ते प्रत्यक्षात करून पहा अशा प्रकारच्या काही युक्त्या आपल्याला सांगताहेत अलकनंदा पाध्ये. अलकनंदा ते नमस्कार.
2: नमस्कार.
1: मागच्या भागामध्ये तुम्ही आम्हाला हातासाठीचे काही व्यायाम जे मेंदूला सुद्धा कार्यरत ठेवतील असे सांगितलेत, तर आज आम्हाला तुम्ही काय सांगणार आहात?
2: आपण मागच्या भागात हातांचे काही काही सोपे सोपे व्यवसाय काय करता येतील त्याच्याबद्दल बोललो. तर आता मुळात काय माहितीये का की मेंदूला आपल्या संवेदना जी आहे ती आपल्या पंचेंद्रियांकडून जात असते, बरोबर. म्हणजे कान, नाक, जीभ, त्वचा आणि
1: डोळे.
2: तर ह्या सगळ्यातनं जे ज्ञान आपल्याला मिळत असतं ते या सगळ्या
1: गोष्टी
2: मेंदूपर्यंत पोहोचत असतात. मला आता इथे शेरलॉक होम्स आठवण झाली.
1: बरं.
2: तर शेरलॉक होम्स हे जे आपलं डिटेक्टिव्ह पात्र आहेत ते आपल्या सहकार्यांना नेहमी म्हणायचे, डोंट जस्ट हिअर, लिसन इट. डोंट जस्ट सी बट ऑब्झर्व इट. डोंट जस्ट स्मेल बट इन्स्पेक्ट. डोंट जस्ट टच बट फील द टच. अँड डोंट जस्ट ईट बट रिलिश द टेस्ट. म्हणजे काय तर आता बघा, ह्याच्यातनंच तुम्हाला साधं उदाहरण देते की आपण कानाने ऐकतो, पण कानाने ऐकतो किती प्रकारचे आवाज ऐकत असतो त्याच्यावरती लक्ष. हा आवाज बासरीचा आवाज आहे, हा बाहेरच्या गाडीचा हॉर्नचा कर्कश आवाज आहे, किंवा हा लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आहे, कि हा आशाताईंचा स्वर आहे. हे वेगळे वेगळे जे प्रकार आहेत ते त्यामुळे त्याच्यावर लक्ष द्या की काय आहे नक्की. हा जो मेंदूला आपण मेसेज पोचवतोय तो खूप महत्वाचा आहे की मी काय ऐकलं. त्याच पद्धतीने डोंट जस्ट सी, ऑब्झर्व. काही जी वस्तू आहे, वस्तू सुद्धा किती अनेक प्रकारच्या, की साधं आंब्याचं उदाहरण आता जर तुम्ही दिलं तर आधी कैरी, मग तयार आंबा, त्याचे बदललेले रंग, हे जे तुम्हाला अनेक गोष्टी प्रत्येक दिसतात, किंवा स्मेल, वासाचे किती प्रकार आहेत आपल्याकडे, की वेगवेगळ्या प्रकारचे, उदबत्तीचा वास.

0: वास असेल, खाण्याचे पदार्थाचा वास वेगळा, दुर्गंधी वेगळी, वेगळे वेगळे, असे जे अनेक प्रकार जे आहेत, ह्या सगळ्यासाठी तुमची पंचेंद्रिय तुम्ही सतत सजग ठेवा.
1: हा, म्हणजे कुठचीही गोष्ट करताना जाणीवपूर्वक
0: करा. अगदी बरोबर. म्हणजे नुसतं तोंडात टाकलंय, काय टाकलंय, तर आपण त्याची चव घेतो की नाही हे अमुक आहे, हे खूप छान आहे, चकली कुरकुरीत आहे, चिवट आहे, की नुसती कडक आहे, ह्यातला फरक आहे. कुरकुरीत, चुरचुरीत, कडक, हा जो फरक आहे, तर ते आपण नेहमी सजग ठेवायचं. तर एखादी गोष्ट जेव्हा आपण लक्षपूर्वक ऐकतो, वाचतो, तर ती आपल्या स्मरणक्रियेची पहिली पायरी असते.
1: बरं,
0: आता बघा, आपण लहानपणी म्हटलेली पर्वचा सगळ्यांनी, ती आपल्या बऱ्यापैकी स्मरणात आहे.
1: हो, ती स्तोत्र सहज
0: अगदी सगळी आठवतात. तिथे एकाग्रता होती, सातत्य होतं, त्यामुळे आपली स्मरणक्रिया ती पक्की होत गेली. आता प्राचीन काळी तर आपल्याकडे माहितीये की मौखिक परंपराच होती. जोपर्यंत लेखनाचा शोध लागला नव्हता, तोपर्यंत मौखिक परंपरा होती. आपल्या ऋषीमुनींनी आत्मसात केलेलं ज्ञान त्यांनी शिष्यांपर्यंत श्रुती परंपरेतूनच पुढे गेलेलं आहे ना.
1: बरोबर.
0: पण दुर्दैवाने आज आता व्हॉट्सअप उघडल्यावर मिनिटागणिक असंख्य संदेश, फोटो, रील्सचा धबधबा कोसळतो आणि त्यात बरेचदा त्यातली माहिती काही फारशी उपयुक्त असते असंही नाही. वाचन सुद्धा कसं असतं, त्यातले 50 मेसेजेस असतात, पण ते सुद्धा वरवरचंच वाचन असतं सगळं. 10 मिनिटांनंतर त्यातलं बरंचसं आपण विसरूनही जात. तर त्यावर उपाय म्हणून मग आपण आपल्या या सत्रामध्ये सहज सोपे, खरं तर काहीसे विस्मरणात गेलेले अनेक प्रकारचे जाणीवपूर्वक पठण करतो.
1: बरं, अच्छा.
0: म्हणजे अगदी चक्क शाळेत म्हटले गेलेले 2 पासून 30 पर्यंतचे पाढे सुद्धा
1: अगदी
0: आणि म्हणजे तुम्ही कधी त्या तिथे सत्रात येऊन बघितलं तर असे मोठी ज्येष्ठ मंडळी तेव्हा तिथे पाढे म्हणत असतात. आणि कारण अजूनही मला खात्री आहे की कुणाला जर आता 27 आणि 29 पाढा म्हणायला सांगितलं तर कठीण आहे की नाही. तर तिथे या प्रकारची म्हणजे जे असतं ना ते रिवाईव्ह करतो. आपली मेमरी आपण तिथे रिवाईव्ह करायचा प्रयत्न करत असतो. पर्याय म्हणून नुकसान तर काहीच नाही आहे ना.
1: बरोबर,
0: हरकत नाही. तसंच पावकी नेमकी, मनाचे श्लोक, हे असे छोटं छोटं काहीतरी पाठ करायचं. ते करताना आपला मेंदू ताजातवाना होत राहतो दर वेळेला. तर त्यामुळे हे असे सगळे प्रयत्न चालू असतात जे आपले श्रोते सुद्धा हे करू शकतात. घर बसल्या या सगळ्या गोष्टी करू शकतात. कारण जेव्हा आपण म्हणत असतो आपला आवाज आपलेच कान ऐकतात आणि त्या कानामार्फत आपल्या मेंदूपर्यंत ते सगळं पोहोचत असत.
1: छान आहे. म्हणजे पूर्वीच्या ह्या पद्धती ज्या
0: होत्या खूपच छान आहेत आणि आपण त्याचा परत नव्याने उजळणी करायचा तो प्रयत्न करतो.
1: म्हणजे आजोबांनी सुद्धा आपल्या नातवाबरोबर विद्यार्थी व्हायला हरकत,
0: काहीच हरकत नाही. आणि माझ्या सत्रात येणारे बरेचसे हे विद्यार्थी अत्यंत हौशी आहे, अगदी मनापासून सगळं हे प्रयत्न करत असतात. तसंच रोज माझं सजेशन आहे सगळ्यांना की 10 मिनिटं दिवसा माझी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करा. म्हणजे काय, तर काहीतरी शिका किंवा कोडी सोडवा, शब्दकोडी, सुडोकू वगैरे प्रकार तर असतातच, पण त्याच्याशिवाय कधीतरी छोटीशी रांगोळी काढा, एखादं चित्र काढा, ओरिगामीचे सोपे सोपे प्रकार करा, पुष्परचना करा, क्विलिंग करा, अनेक गोष्टी करता येतील ज्याच्यामध्ये मोटर स्किल्स आपल्या हाताची वापरली जातात, बोटांची.
1: म्हणजे अगदी ते आपल्याकडे पूर्वी मणी मोती वापरून
0: अगदी मण्यांची, आजकाल परत आपण बघतोय सगळीकडे मोती आर्ट मध्ये, मग ती मण्यांची तोरणं वगैरे जे जे काय असतं तेही करू शकता. काहीतरी रोज दिसा माझी करत राहायचं.
1: बरं,
0: तसं तुम्हाला एक लिहिण्याच्या वरनं सांगायचं एक आणखीन वेगळं, की जसं मी म्हटलं की डाव्या हाताने लिहायचा प्रयत्न करा, तर फक्त डावा हाताने लिहिणं आहेच, त्याच्याबरोबर तुम्हाला आणखीन एक काय करता येईल, मिरर इमेज.
1: हा,
0: म्हणजे आरशात जी तुम्हाला दिसत आहे की आता आपण जसा ओ असा काढतोय तो आरशात कसा दिसेल, हा, तर ती इमेज काढायचा प्रयत्न करा. वेगळ्या वेगळ्या प्रकाराने आपल्याच डोक्याला आपण सतत काहीतरी वेगळी चालना द्यायची आहे. किंवा एकाच वेळेला दोन्ही हातामध्ये पेन धरायचं, हा, आणि एका बिंदूपासून, म्हणजे पूर्वी आपण फ्री हँड जे करत होतो ना, त्या पद्धतीने तुम्हाला काही चित्र काढता येतात का, काही जे करता येईल ते करून बघा.
1: मुक्त हस्त चित्र
0: फ्री हँड कसंही करा, अगदी सिमेट्री नाही येणार कदाचित, काही हरकत नाही, पण जेव्हा तुम्ही हे दोन हातांनी कामं करताय तेव्हा तुमचा मेंदू अत्यंत सजग राहून अटेंटिव्ह असतो.
1: किती छान,
0: तेच आपल्याला हवं आहे का. त्यामुळे हे मिरर इमेजचे प्रकार म्हणा. उलट्या बाजूनी म्हणजे हा सुद्धा

0: एक प्रयोग मी आमच्या इथे केलेला आहे की पेपर उलटा ठेवायचा आणि उलट्या बाजूनी वाचायचं.
1: अच्छा,
0: तोही एक प्रकार. हे सगळे तुम्हाला कितीही तुमची कल्पना जेवढी ताणता येते तेवढी, पण हेतू फक्त एकच असेल की या दृष्टीने आपल्या मेंदूला आपल्याला सतत सजग ठेवायचं. तर हे त्या लिहिण्याबद्दल जे सांगितलं तसंच, कुणाला समजा यातलं नाही, काहीतरी चार ओळी सुचली ती लिहा, दोन ओळी काहीतरी लिहा.
1: सृजनात्मक आहे
0: सृजनात्मक म्हणजे अख्खं जे आहे की तुम्ही पुष्परचना करा, चित्र काढा, काहीतरी. आजकाल तुम्हाला युट्यूबवरती मंडाला आणि वाली आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात, अगदी आरामात घर बसल्या शिकायला मिळतात. तेही करून बघा, एक वही करा त्याच्यासाठी. चारोळी लिहिणार असाल तर त्याची करा, काय अनुभव बघितला तो लिहून काढा. फिरायला जात असाल तर ते आज या रस्त्याने जाईन, उद्या त्या रस्त्याने जाईन, वेगवेगळ्या वाटाने. ते मी रस्त्यातनं जाताना बिल्डिंगच्या पाट्या, दुकानांच्या पाट्या त्या वाचायच्या, मग घरी येऊन आठवायचं की कुठल्या कुठल्या पाट्या होत्या. ते मेंदूला आठवून बघायचं की पहिलं दुकान कुठलं होतं, दुसरं दुकान कुठलं होतं, हे आठवत आठवत अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अनेक गोष्टी. झाडं दिसली तर हे झाड कुठलं आहे त्याची माहिती काढायचा प्रयत्न करा. अशा अनेक गोष्टींचा निरीक्षण तुम्हाला करता येईल की जे मगाशी मी म्हटलं की डोंट जस्ट लुक, ऑब्झर्व. तर हे जे सगळे प्रकार आहेत, थोडक्यात काही ना काही प्रकाराने मेंदूला स्टिम्युलेट आपण करायचं आहे, व्यग्र ठेवायचं आहे,
1: मेंदूला उत्तेजित करायचं आणि मग त्या माध्यमातून आपोआपच तो सुद्धा अधिक कार्यरत होईल.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: आणि हे लोकांसाठी काही उपक्रम शोधता शोधता मला वाटतं अलकनंदाताई स्वतः सुद्धा खूप विचार करतात आणि त्यातून ते नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांना.
0: अगदी अगदी, म्हणजे ती आता मला ही सवय झाली आहे. सकाळी उठल्यापासून मला काहीतरी दिसत असतं आणि मग काहीतरी सुस्त, मग मी ते लगेच कागदावर थोडस उतरवते की आपल्याला हे घ्यायचंय, आता आपण ह्याच्यावर व्यवसाय तयार केला, तर असं माझ्याही डोक्याला, त्यामुळे सतत खाद्य मिळत असतं.
1: खूप छान. श्रोते हो, अलकनंदा पाध्ये पुढच्या भागातही आपल्या सोबत असतील आणि आणखी काही नवीन ऍक्टिव्हिटीज आपल्या मेंदूला चालना देणाऱ्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज इथेच थांबूया. नमस्कार.
2: श्रोते हो, स्मृतीवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा चौथा आणि अखेरचा भाग आपण पुढच्या सोमवारी 10 ऑगस्टला ऐकणार आहोत. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी। बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू। कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार। आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रुजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 3रा आठवडा आजपासून सुरू झाला, मात्र जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं। भारतानं राष्ट्रकुल स्पर्धेत 39 पदकं जिंकून 4थं स्थान पटकावलं, तसंच दिव्यांग खेळाडूंनीही 7 पदकं जिंकली। ही कामगिरी देशासाठी अभिमानास्पद असल्याचं राधाकृष्णन यावेळी म्हणाले। त्यानंतर अध्यक्षांनी 0 प्रहराची घोषणा केली, मात्र यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली। गदारोळातच काही सदस्यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले। या दरम्यान गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। याच मुद्द्यावरून आज लोकसभेचं कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं। त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, मात्र विरोधकांनी आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला। त्यावर विरोधकांनी कामकाजात जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याची टीका सभापतींनी केली।
1: सदन चर्चा संवाद के लिए, अपने विचार अभिव्यक्ति रखने के लिए, अपने मत रखने के लिए, अगर असहमति है तो भी सदन के अंदर अपने मत विचार से अभिव्यक्त की जाती है। इसलिए मेरा आपसे आग्रह है सदन को चलाने में सहयोग प्रदान करें। नियोजित तरीके से सदन बाधित करना लोकतंत्र के लिए उचित नहीं है।
0: सर्व सदस्यांनी आपापल्या जागेवर परत जावं असं आवाहनही त्यांनी केलं, मात्र तरीही घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिर देणगी अपहाराबाबत उत्तर द्यावं अशीही मागणी त्यांनी केली। संसद भवन परिसरात आज इंडिया आघाडीच्या संसद सदस्यांची बैठक झाली, त्यानंतर खरगे यांनी समाज माध्यम संदेशाद्वारे ही मागणी केली। नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कठोर पोलीस कारवाई आणि राम मंदिर देणगीच्या कथित अपहाराच्या मुद्द्यावर सरकारला संसदेत घेरण्याचा निर्धार इंडिया आघाडीनं व्यक्त केला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान त्या कटक, भुवनेश्वर, ब्रह्मपूर आणि गंजाम जिल्ह्यातील तप्तपाणी इथं आयोजित विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि अधिकृत कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील। आज कटक इथं जगद्गुरू कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे। उद्या त्या दक्षिण ओडिशाचा दौरा करतील। बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे। बिहारमध्ये बाकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर 6,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत। त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे नीरज कुमार पिछाडीवर आहेत। गुजरातमध्ये मंजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे सत्येंद्रभाई पटेल 24,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे भिखाबाई राबरी पिछाडीवर आहेत। मध्यप्रदेशात दतिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग आणि भाजपचे आशुतोष तिवारी यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे। कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार असून 20 नवे मंत्री आज संध्याकाळी लोकभवन इथं शपथ घेणार आहेत। PM नागेंद्रस्वामी, शिवराज तंगडगी, रुद्रप्पा लमाणी, KS बसवंतप्पा, BZ जमीर अहमद खान यांच्यासह इतर 15 जणांचा यात समावेश असल्याचं अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या पत्रकात

म्हटलं आहे. डी के शिवकुमार यांनी 3 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा 13 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रुजभूषण शरणसिंह यांची दिल्ली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पवार यांनी आज हा निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. दिल्लीचे माजी आमदार नरेश बाल्यान यांना मकोका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. न्यायमूर्ती न्यायाधीश मनोज जैन यांनी बाल्यान यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्व रस्त्यांच्या बाजूला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील हे सुनिश्चित करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं निरीक्षण न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. परराष्ट्र मंत्रालयानं राजनैतिक माध्यमांचा वापर करून 25 जुलै रोजी काळ्या समुद्रात ड्रोन हल्ल्यात सापडलेल्या मालवाहू जहाजावरच्या बेपत्ता भारतीय खलाशाचा शोध घेण्यासाठी पावलं उचलावीत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. बेपत्ता खलाशाच्या भावानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं हे निर्देश दिले. इराणमधले भारताचे राजदूत म्हणून विश्वेश नेगी यांची नियुक्ती झाली आहे. नेगी सध्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. रशियाच्या विविध भागांमध्ये लष्करी ऊर्जा आणि नागरी पायाभूत सुविधांवर युक्रेननं केलेल्या हल्ल्यात किमान 8 जण ठार झाले. रशियाच्या हवाई संरक्षण प्रणालीने हल्ल्यादरम्यान 635 ड्रोन नष्ट केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं दिली. ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 39 पदकं जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. जिंकलेल्या 13 सुवर्णपदकांपैकी 8 पदकं महिला खेळाडूंनी मिळवल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. या पदक विजेत्या खेळाडूंसोबत भारतीय पथकातल्या प्रत्येक सदस्याचंही त्यांनी अभिनंदन केलं आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू देशाचं नाव उंचावतील असा विश्वासही मुर्मू यांनी व्यक्त केला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनीही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय भारोत्तोलकांनी केलेल्या दमदार कामगिरीचं कौतुक केलं आहे. भारोत्तोलन प्रकारात भारताने 1 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकलं आहे. ग्लासगो इथं 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं काल एका दिमाखदार समारंभात झाली. या स्पर्धेत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह भारतानं गुणतालिकेत 4थं स्थान पटकावलं आहे. 24व्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताच्या संघाकडे सोपवण्यात आला. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पीटी उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. एकापेक्षा जास्त वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवणारा ऑस्ट्रेलियानंतरचा भारत हा दुसरा देश ठरणार आहे. उत्तराखंडमध्ये बहुतांश भागात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. राज्यातल्या नद्यांची पाणी पातळी वाढली असून लहान मोठ्या मिळून 81 रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. डोंगराळ भागात दाट धुकं पसरलं असून 5 दिवस राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. हिमाचल प्रदेशातल्या 7 जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत फ्लॅश फ्लडचा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर फारसा नसला तरी अनेक ठिकाणी धुकं पसरलं आहे. राज्यातले अनेक रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. येत्या रविवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर राहील असा हवामान शास्त्र विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी.
बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशात

0: आपल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू, कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात हिवरे बाजारच्या आदर्श ग्रामविकास प्रारूपाची राजधानीमध्ये घेतली दखल, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये महत्वपूर्ण सामंजस्य करार आणि जिल्ह्यातील उत्तर भागात जोरदार पाऊस, अन्यत्र दमदार पावसाची प्रतीक्षा, यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि हिवरे बाजार ग्रामस्थांच्या एकजुटीच्या बळावर उभ्या राहिलेल्या आदर्श ग्रामविकास मॉडेलची दखल आता देशाच्या राजधानीतही घेण्यात आली आहे. दिल्लीतील ऐतिहासिक कुतुब मिनार इथं सादर करण्यात येणाऱ्या अत्याधुनिक लेझर शोमध्ये भारतातील समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणाऱ्या चेंज मेकर्स तसंच प्रेरणादायी व्यक्ती, संस्था आणि गावांच्या कार्याची माहिती पर्यटकांना दाखवली जाते. या प्रतिष्ठित चित्रफितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरे बाजार गावाचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी राहुरीचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये नुकतेच महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. या संयुक्त उपक्रमाअंतर्गत शेतीमध्ये कृषी रोबोटिक्स आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जाईल. याशिवाय पाण्याचा कार्यक्षम वापर आणि जलव्यवस्थापनाच्या आधुनिक मॉडेल्सवर संस्था एकत्र काम करतील. निवडक गावांमध्ये विविध तांत्रिक उपक्रम राबवून त्यांना आदर्श गाव म्हणून विकसित केलं जाईल. महात्मा फुले कृषी विद्यापीठानं पुण्यातील MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, संगमनेरचं अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोपरगावचं संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या संस्थांशी सामंजस्य करार केला आहे. जिल्ह्यात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या BBF यंत्रानं महेश मुसमाडे यांच्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. कृषी दिन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा होणं हे महत्वाचं पाऊल आहे. या माध्यमातून विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार होत आहे असं कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर भागातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरण 95% भरलं असून प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आलं आहे. याच भागातील निळवंडे धरणही 95% अधिक भरलं आहे. अहिल्यानगर शहराला पाणी पुरवठा करणारं मुळा धरणही 60% अधिक भरलं आहे. भंडारदरा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पावसामुळे प्रवरा नदी दुथडी भरून वाहत आहे. हे पाणी जायकवाडी धरणात जात असल्यानं या धरणातील पाणी साठा वाढत आहे. जिल्ह्यातील उर्वरित भागात मात्र अजूनही दमदार पावसाची गरज आहे. शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या आहेत, मात्र अजूनही पावसाची आवश्यकता आहे. गेल्या महिन्यात आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या विविध संतांच्या पालख्या आणि दिंड्यांनी जिल्ह्यातील रस्ते फुलून गेले होते. हिंदू मुस्लिम एकात्मतेचं प्रतीक असलेले संत श्रेष्ठ शेख महम्मद महाराज यांच्या दिंडीचंही प्रस्थान झालं. नेवासे इथल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पैस मंदिरापासून ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या दिंडीला सुरुवात झाली. या पालखी सोहळ्यात नेवासा, शेवगाव तसंच गंगापूर तालुक्यातील 27 दिंड्यांमधील 15,000 अधिक वारकरी सहभागी झाले होते. पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर इथं संत निळोबाराय महाराज पालखीचं राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. संत निळोबाराय महाराजांच्या अभंगांचा वारसा जतन करणाऱ्या अभंग गाथा ग्रंथाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. संत निळोबाराय महाराजांच्या पालखीसोबत राज्यातील विविध भागातून 71 दिंड्या सहभागी झाल्या होत्या. जिल्ह्यातील ताहाराबाद इथले संतकवी महिपती महाराज यांच्या दिंडीचंही प्रस्थान झालं. जिल्ह्यातील या दिंडी पालख्यांसह श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि नेवासे इथल्या पैस मंदिरापासून निघालेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर महाराज या दोन भावंडांच्या दिंड्यांची भेट नगरकरांना अनुभवायला मिळाली. श्रीरामपूरमध्ये किरकोळ

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ केला. लोकसभेचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत नंतर 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. लोकसभेत विरोधकांनी कामकाजात जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याची टीका सभापतींनी केली.
1: सदन चर्चा संवाद के लिए अपने विचार अभिव्यक्ति रखने के लिए अपने मत रखने के लिए

0: असहमति है तो भी सदन के अंदर अपने मत विचार से अभिव्यक्त की जाती है। इसलिए मेरा आपसे आग्रह है, सदन को चलाने में सहयोग प्रदान करें, नियोजित तरीके से सदन बाधित करना लोकतंत्र के लिए उचित नहीं है।
1: विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं। तसंच सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आलं। त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं। राज्यसभेतही गदारोळ झाल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। राज्यसभेत अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तर लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिर देणगी अपहाराबाबत उत्तर द्यावं अशीही मागणी त्यांनी केली। संसद भवन परिसरात आज इंडिया आघाडीच्या संसद सदस्यांची बैठक झाली, त्यानंतर खरगे यांनी समाज माध्यम संदेशाद्वारे ही मागणी केली। काँग्रेस जनता पार्टीनं आंदोलन मागे घेण्यासाठी हे FIR मागे घेण्याचं वचन केंद्र सरकारनं दिलेलं असलं तरी विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायचा निर्णय त्या त्या राज्यांनी घ्यायचा आहे असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं। तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देशही न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते। मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हे शब्द मोघम असल्यानं क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो हेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं। त्यावर फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं। विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथक नेमावं की निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी याबाबत न्यायालय विचार करत असल्याचं पीठानं सांगितलं। तसंच पॅलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं। आता पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे। नीट परीक्षेनंतर MBBS आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी उद्यापासून सुरू होईल आणि यावर्षीसाठीचं शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू होईल। वैद्यकीय अभ्यासक्रम समुपदेशन समितीनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांकरता समुपदेशनाची पहिली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत होईल। या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असेल। समुपदेशनाची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी 10 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान होईल। राष्ट्रीय परीक्षा संस्थेचं मिंटो रोड इथलं मुख्यालय, ओखला इथली स्थानिक कार्यालयं तसंच इतर आस्थापनांमध्ये 24 तास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यासाठी 7.5 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे। निविदा भरण्यासाठी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे। बिहारमध्ये बांकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर 6,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत। त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपाचे नीरज कुमार पिछाडीवर आहेत। गुजरातमध्ये मंजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे सत्येंद्रभाई पटेल 24,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे भिकाभाई राबरी पिछाडीवर आहेत। मध्यप्रदेशात दतिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग आणि भाजपाचे आशुतोष तिवारी यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे। लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांची दिल्ली न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे। दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्याय

0: पंचायत दंडाधिकारी अश्विनी पवार यांनी आज हा निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. सहा महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार सहा महिलांपैकी महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली आहे. दिल्ली न्यायालयानं या प्रकरणात दिलेल्या निर्णयाविरोधात महिला कुस्तीपटू अपील करणार आहेत अशी माहिती कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी दिली. ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीच्या समर्थनार्थ आजपासून भंडारा इथून मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारने तातडीनं ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 9 ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यातून ही यात्रा जाणार असून चंद्रपूर इथं या यात्रेचा समारोप होणार आहे. स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वर्षा निवासस्थानी नानासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. भारताच्या UPI अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस या आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रणालीमार्फत यंदा जुलै महिन्यात 29,88,000 कोटी रुपयांचे सुमारे 23 अब्जांपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार झाले आहेत. UPIच्या मासिक व्यवहारातली ही सर्वात मोठी संख्या आहे. देशातल्या डिजिटल व्यवहार परिसंस्थेसाठी हा एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावर म्हटलं आहे. ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 39 पदकं जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. जिंकलेल्या 13 सुवर्णपदकांपैकी 8 पदकं महिला खेळाडूंनी मिळवल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं काल एका दिमाखदार समारंभात झाली. या स्पर्धेत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह भारतानं गुणतालिकेत 4थं स्थान पटकावलं आहे. 24व्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताच्या संघाकडे सोपवण्यात आला. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा PT उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. एकापेक्षा जास्त वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवणारा ऑस्ट्रेलियानंतरचा भारत हा दुसरा देश ठरणार आहे. पुणे परिसरातील खडकवासला, वरसगाव आणि पानशेत ही धरणं 100% भरली असून धरणांमधून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पवना धरण जवळपास पूर्ण भरलं असून मुळशी आणि टेमघर धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: लैक्टोफॉर्मिन नाम का एक तत्व होता है जो बच्चों की आंतों में लोह तत्व को बांध लेता है, जिसके कारण आंतों में रोगाणु फिर पनप नहीं पाते हैं. और माँ के दूध में सभी तरह के पोषक तत्व होते हैं, जैसे एंटीबॉडीज, हार्मोन्स और एंटीफंगल और रोग प्रतिरोधक शक्ति, और साथ में कई अलग अलग तरह के तत्व मौजूद होते हैं जो नवजात के बेहतर विकास और स्वास्थ्य के लिए बहुत ज़्यादा ज़रूरी है. इसलिए एक शिशु के लिए सर्वोत्तम ये आहार है. स्तनपान से शिशु के बौद्धिक क्षमता में भी वृद्धि होती है, साथ ही माँ और शिशु के लिए एक इमोशनल बॉन्ड यानी कि भावनात्मक रिश्ता भी प्रगाढ़ होता है.
2: और जैसे कि हमने पहले ही बताया कि इस दूध में वसा है, प्रोटीन है, मिठास है, ये सभी चीज़ें होती हैं. बहुत सारे लोग को ये लगता होगा, और कई बार जो बच्चियां हैं जो पहली बार गर्भ धारण करती हैं, माँ बनती हैं, तो उन्हें भी मन में शायद ये लगता होगा कि भाई सिर्फ दूध पीना

0: सेहत नामा।
1: अभी एक छोटा सा अंतराल।

FM 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया वंश या चित्रपटातील लता मंगेशकर आणि SP बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया विश्वात्मा या चित्रपटातील विजू शहा यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. गायला आहे साधना सरगम यांनी.

आत्ताच आपण ताल या चित्रपटासाठी AR रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. गायलं होतं सोनू निगम आणि सहकाऱ्यांनी. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातील समीर यांचं गीत, चित्रपट सिर्फ तुम.

श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोतेहो, आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता घर शिवार या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल मित्र कीटक सिरफिड माशीची ओळख याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन अश्विनी पाटेकर यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता घर शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. सुरुवातीला कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मंडळी, आज आपण एका अशा प्रवासाला निघालोय जिथे नकाशावरची ठिकाणं ही फक्त ठिकाणं नाहीयेत, तर ती आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा साक्षीदार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही नेमकं काय म्हणतीये. सांगणार, त्याआधी आजच्या कार्यक्रमाचं नाव काय आहे ते जाणून घेऊ. ते म्हणजे जर शहर बोलू लागलं तर. काय आहे ना, शहरातले रस्ते, एखादा बस स्टॉप, जुना कॅफे, चौकातलं झाड, रेल्वे स्टेशन, समुद्रकिनारा, बाग, ही सगळी ठिकाणं जणू आपल्या आयुष्यातील शांत श्रोते असतात. आपण बोललो नाही तरी ती ऐकतात, आपण विसरतो पण ती विसरत नाहीत. प्रत्येक शहराचं एक हृदय असतं, ते धडधडत राहतं हजारो माणसांच्या पावलांनी. सकाळी कामासाठी धावणारे लोक, शाळेच्या गणवेशातली मुलं, हातात पुस्तक घेऊन कॉलेजला जाणारे विद्यार्थी, चहाच्या टपरीवर गप्पा मारणारे मित्र, घाईघाईत धावणारी कर्मचारी मंडळी, संध्याकाळी फेरफटका मारणारी वृद्ध मंडळी,

प्रत्येक जण या शहराच्या कथेतला एक छोटासा भाग असतो. आता तुम्ही मला सांगा की तुम्ही विचार केलाय का की आपण रोज ज्या रस्त्यावरून जातो तो रस्ता जर बोलू शकला असता तर किती गोष्टी त्याने सांगितल्या असत्या. कोणीतरी पहिल्यांदा सायकल चालवायला शिकलंय, कोणीतरी पहिल्यांदा नोकरीला गेलं असेल, कोणीतरी पहिल्यांदा प्रेम व्यक्त केलं असेल, तर कोणीतरी शेवटचा निरोप दिला असेल. त्या रस्त्यानं आनंदही पाहिलाय आणि दुःखही. आपल्याकडे अनेक रस्ते आहेत ज्यांचा इतिहास 100 ते 200 वर्षांपेक्षाही जुना आहे. जुन्या बाजारपेठा, वाडे, सार्वजनिक चौक, घाट, किल्ले आणि गल्लीबोळ यांनी काळाच्या अनेक घटना पाहिल्या आहेत. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी याच रस्त्यांवरनं मोर्चे काढलेत. अनेक सामाजिक चळवळी इथूनच सुरू झाल्यात. त्यामुळे शहरातील प्रत्येक सार्वजनिक जागा ही इतिहासाचीही साक्षीदार आहे. बरं, आता ना ह्या प्रत्येक ठिकाणाबद्दल थोडं थोडं जाणून घेऊ. सगळ्यात पहिलं बस स्टॉप. बस स्टॉप किती साधं नाव आहे, पण किती असाधारण गोष्टी त्याच्या आसपास घडताना दिसतात. कुणीतरी पहिल्यांदा कॉलेजला जाण्याची भीती मनात घेऊन उभं असतं, कुणी मुलाखतीसाठी जात असतं, तर कुणी घरी परतण्याची घाई करत असतं, तर कुणीतरी एखाद्या व्यक्तीची वाट पाहत असतं. बस येते, लोक चढतात, उतरतात आणि कथा पुढे सरकते. कितीतरी मैत्रीची सुरुवात बस स्टॉपवर झालेली असते, अगदी साध्या प्रश्नात ना, बस आली का, किंवा ह्या ह्या नंबरची बस गेली का हो, आणि या प्रश्नातून आयुष्यभराचं नातं तयार झालेलं असतं. काही कथा तिथे संपल्याही असतील, पण त्या जागेला सगळं आठवत असतं. आता हे झालं बसचं, पण शहरातले कॅफे, या कॅफेचंही काही वेगळं नाही आहे. कॅफे म्हणजे केवळ चहा किंवा कॉफी पिण्याचं ठिकाण नाही, अनेक कल्पना इथे जन्म घेतात. विद्यार्थी अभ्यास करतात, लेखक वहीत पहिलं वाक्य लिहितात, कलाकार नवीन स्वप्न रंगवतात, तर उद्योजक व्यवसायाच्या योजना आखतात. मित्र अनेक वर्षांनी इथे येऊन भेटतात, वाढदिवस साजरे करतात, कधी शांतपणे एखादा निरोपही दिला जातो. इथे इथल्या एक कप कॉफीच्या सुगंधात कितीतरी भावना विरघळलेल्या असतात, आणि त्या भावना फक्त त्या टेबलला माहीत असतात. आपल्याकडे बरेच जुने कॅफे आहेत ज्यात साहित्यिक, पत्रकार, कलाकार, समाजसुधारक यांच्या चर्चा रंगत असायच्या. विचारांची देवाणघेवाण ही समाजाच्या विकासासाठी किती महत्वाची असते याची साक्ष ही ठिकाणं आजही देतात. काही जागा ना आपल्या आयुष्यात इतक्या सहज येतात की त्याचं महत्व आपल्याला खूप उशिरा समजतं. म्हणजे एखादं पुस्तकाचं जुनं दुकान, तिथे कदाचित तुम्ही पहिलं पुस्तक विकत घेतलं असेल, एखाद्या जुन्या पुस्तकाच्या पानातून सापडलेली चिठ्ठी अजूनही आठवत असेल. पुस्तकांच्या सुगंधात कितीतरी स्वप्न लपलेली असतात. किंवा एखादी सार्वजनिक बाग घ्या. लहानपणी झोपाळ्यावर खेळणारी मुलं, सकाळी योग करणारे ज्येष्ठ नागरिक, धावणारे युवक आणि संध्याकाळी निवांत बसलेली कुटुंब, प्रत्येक दिवस नवा असतो पण जागा तीच. आपल्या शहरांमध्ये सार्वजनिक बागा आणि खुल्या जागा या नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सामाजिक संवादासाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. शहरी नियोजनात अशा जागांना विशेष स्थान दिलं जातं. आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे रेल्वे स्टेशन. हो, रेल्वे स्टेशन आपल्या सगळ्यांसाठीच खूप जवळचं आहे आणि खूप महत्वाचंही. रेल्वे स्टेशन हे जणू भावनांचं मोठं व्यासपीठ आहे. तिथे प्रत्येक मिनिटाला कोणीतरी भेटत असतं, कोणीतरी दूर जात असतं. स्वागताच्या मिठ्या, निरोपाचे अश्रू, उत्सुकतेनं भरलेले चेहरे, नव्या शहराचं स्वप्न घेऊन आलेले प्रवासी, स्टेशन प्रत्येक क्षणी नव्या कथांनी भरलेलं असतं.

मित्रांनो, शहरात काही जागा अशाही असतात ज्या कोणाच्याच मालकीच्या नसतात, पण त्या प्रत्येकाच्या असतात. एखादा चौक, एखादं जुनं वडाचं झाड, एखादा पाणपोईचा कोपरा किंवा एखादी भिंत. रोज वेगवेगळे चेहरे तिथे दिसतात, पण जागा तीच राहते. काही जण वर्तमानपत्र वाचत बसतात तर काही मोबाईलवर बोलत असतात.

काही फक्त शांतपणे आजूबाजूचं जग पाहतात. अशा जागा शहराच्या सामाजिक जीवनाचा महत्वाचा भाग असतात. आपल्याकडे चौक, सार्वजनिक मैदानं आणि बाजारपेठा ही केवळ व्यापाराची केंद्र नसून सांस्कृतिक देवाणघेवाणीचीही ठिकाण राहिली आहेत. सण उत्सव, मिरवणुका, लोककला, सामाजिक उपक्रम आणि नागरिकांचा सहभाग यामुळे या जागा जिवंत राहतात. आज सोशल मीडियावर हजारो फोटो अपलोड होतात. या कॅफेत आलो होतो, या रस्त्यावर फिरले होते, या ठिकाणी सूर्यास्त पाहिला होता, अशा अनेक आठवणी आपण जपतो. पण त्या फोटोच्या मागे असलेला क्षण कॅमेऱ्यापेक्षा त्या जागेला जास्त आठवत असतो. फोटोमध्ये हसू दिसतं, पण त्या हसण्यामागची गोष्ट त्या जागेनं अनुभवलेली असते. समुद्रासमोर बसलं की अनेकदा माणूस स्वतःशी बोलायला लागतो. लाटा काही उत्तर देत नाहीत, पण मन मात्र हलकं होतं. मुंबईचा मरीन ड्राईव्ह असो, चौपाटी असो किंवा कोकणातील शांत समुद्रकिनारे, प्रत्येक किनाऱ्यानं लाखो संवाद ऐकलेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चहाच्या टपऱ्यांनाही यात कमी लेखता येणार नाही, कारण एक चहाचा छोटा कप आणि त्याभोवती रंगलेल्या जगभराच्या गप्पा. क्रिकेट, पाऊस, राजकारण, चित्रपट, नोकरी, अभ्यास, घर, भविष्य, प्रत्येक विषय तिथे येतो. अनेक मैत्री तर या टपरीवरच घट्ट झाल्यात. की काही वेळा एखादं ठिकाण हे आपण मुद्दाम निवडतो, कारण तिथे शांतता मिळते. काही ठिकाणी गेल्यावर मन हलकं होतं, तर काही ठिकाणी गेल्यावर जुन्या आठवणी जाग्या होतात. यालाच प्लेस मेमरी किंवा सेन्स ऑफ प्लेस असं म्हणतात. म्हणजेच काही जागा आपल्या भावनांशी कायमच्या जोडल्या जातात. मंडळी, आज शहरं वेगानं बदलतायत. जुन्या इमारतींच्या जागी नवीन इमारती उभ्या राहतायत. काही कॅफे बंद होत आहेत, तर काही बस मार्ग बदलतायत. काही जुन्या वाड्यांच्या जागी आधुनिक संकुलं उभी राहतायत. विकास आवश्यक आहे, पण त्याचबरोबर शहराच्या सांस्कृतिक आठवणी जपणंही तितकंच महत्वाचं आहे. कारण शहर म्हणजे केवळ इमारतींचा समूह नाही, शहर म्हणजे माणसं, त्यांचे अनुभव, त्यांचा संघर्ष, त्यांची स्वप्न आणि त्यांचं स्मितहास्य. मंडळी, इतिहास हा फक्त संग्रहालयात नसतो, तो आपल्या रोजच्या रस्त्यांवर चालत असतो. म्हणूनच वारसा वास्तू, जुन्या बाजारपेठा, सार्वजनिक उद्यानं आणि ऐतिहासिक परिसर यांचं संवर्धन करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आजच्या वेगवान जीवनात आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इतक्या घाईनं जातो की आजूबाजूच्या जागांकडे पाहायलाही वेळ मिळत नाही. पण एकदा जरा थांबून पहा, तुमचा शाळेचा रस्ता अजूनही तिथेच आहे, पहिल्यांदा सायकल चालवलेला चौक अजूनही तसाच आहे, पहिल्या पगारानंतर कुटुंबासोबत जिथे गेला होता ते उपहारगृहही अजूनही तसंच आहे, पहिल्या मुलाखतीपूर्वी जिथे उभं राहून स्वतःला धीर दिला होता तो बस स्टॉपही अजूनही दररोज शेकडो लोकांची वाट पाहतो. काळ बदलतो, माणसं बदलतात, मोबाईल बदलतात, वाहनही बदलतात, पण काही जागा ह्या आपल्या आठवणी जपून ठेवतात. शहराचं खरं सौंदर्य त्यांच्या उंची इमारतीत नसतंच, ते त्यांच्या कथांमध्ये असतं. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या शहरात फिराल, तेव्हा फक्त रस्ता पाहू नका, त्याची गोष्ट ऐकण्याचा प्रयत्न करा. एखाद्या कॅफेत शांतपणे बसा, बसस्टॉपवर 2 मिनिटं आजूबाजूचं निरीक्षण करा, जुन्या झाडाखाली उभं राहा, सार्वजनिक उद्यानात मुलांचं हसणं ऐका. कदाचित त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, हे शहर आपल्याला ओळखतं. आपण कुठे हसलो, कुठे रडलो, कुठे हरवलो आणि पुन्हा स्वतःला कुठे सापडलो, हे सगळं या शहराला माहिती आहे. आणि म्हणूनच प्रत्येक शहर फक्त राहण्याची जागा नसते, ते आपल्या आयुष्यात शांत, विश्वासू आणि कायमचं स्मरण पुस्तक असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे,
पण घड्या खुणावतायत आणि त्यामुळे थांबा

तर मंडळी, कार्यक्रमाचा वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. तोपर्यंत नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता माहेरीवरून संध्याकाळचे 6 वाजतात. आता हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:05 झाली आहेत. ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:10 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात बेगम परवीन सुलताना यांनी गायलेला राग नंदकंस. सुगम संगीताचा कार्यक्रम 6:30. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. घर शिवार हा कार्यक्रम 7:30. कार्यक्रमात मित्र कीटक सिरफेड माशीची ओळख याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन अश्विनी पाटेकर यांचं, सादरकर्ते किशोर पवार. 8:15 लोकरंग या कार्यक्रमात भीमाई बनसोडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली भीमगीतं. 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम 9:00. 10:00 हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमात फोनद्वारे संवाद साधला आहे सुवर्णमाला कांबळे यांनी. तांत्रिक सहाय्य जीवन क्षीरसागर आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. श्रोतेहो, ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

आता ऐकूया उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची उद्याची पहिली सभा सुरू होईल 5:50. मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम 6:05. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात सोयाबीन पिवळी पडण्याची कारणे आणि उपाय, संकलन आणि निवेदन अश्विनी पाटेकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 6:55. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दरम्यान 8:15 लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम 10:00. कार्यक्रमात क्रांतीनायक मंगल पांडे यांच्याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन सुषमा लोंढे यांचं.

गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30 11 मिश्र संगीत. गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 11:30 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर दुपारी 1 ते 5 विविध भारतीय मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 5:30 युवावाणी मुंबई केंद्रावरून. महफिले गझल 6:10 स्वयंसिद्ध हा कार्यक्रम 6:30 कार्यक्रमात दत्तक प्रक्रिया शंका आणि निरसन याविषयी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विभावरी योगेश खुने यांची श्वेता माळी यांनी घेतलेली मुलाखत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी मुंबई केंद्रावरून. लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम 8:15 कार्यक्रमात तेरणा आराधी मंडळ तेरणा नगर ढोकी तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेली देवीची गाणी. 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम 9:10 संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून. श्रोतेहो याशिवाय आमच्या नियोजित वेळी दिल्या जाणाऱ्या मराठी हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सायंकाळचे 6:10 झाली आहेत.
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
2: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या 4थ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश.
1: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
2: संपर्क 83 850 555.
3: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक, मेकॅनिकल, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग.
2: 10वी नंतर प्रथम वर्षाला, 12वी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश. मुलींसाठी तर मोफत शिक्षण.
1: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBCना 50% सवलत. हॉस्टेल, मेस ची सोय. मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य.
2: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर.
0: प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया बेगम परवीन सुलताना यांनी गायलेला राग नंद कंस.

आत्ताच आपण बेगम परवीन सुलताना यांनी गायलेला राग नंदकंस ऐकलात. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: दहा लाखांची लॉटरी मला.
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळं मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
0: प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया केदार पंडित यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश कुलकर्णी यांचं गीत. गायला हे शंकर महादेवन यांनी.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: ऐकूया मिलिंद इंगळे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं कवी सौमित्र यांचं गीत

0: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
1: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश.
2: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
1: संपर्क 83 800 50 555.
3: ऐकूया अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं.

0: इंदिरा इंस्टीट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनियरिंग पॉलिटेक्निक मेकॅनिकल कम्प्युटर सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग.
1: दहावी नंतर प्रथम वर्षाला, बारावी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश. मुलींसाठी तर मोफत शिक्षण.
0: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBCना 50% सवलत. हॉस्टेल मेस ची सोय. मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य.
1: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर.

आत्ताच आपण अवधूत गुप्ते यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत ऐकलं. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत.

श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोतेहो, आज रात्री ठीक 10 वाजता हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रमात श्रोत्यांशी फोनद्वारे संवाद साधला आहे सुवर्णमाला कांबळे यांनी. तांत्रिक सहाय्य दत्तात्रय कुंभार आणि जीवन क्षीरसागर. सादर करते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज रात्री ठीक 10 वाजता हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: सूर्यघर कम प्रीमियम ज्यादा बोनस.

0: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
1: बुद्धू नवी कार जिंकण्याची संधी, वाव, बाबांना सरप्राइज देईन, फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत।
2: हां बुद्धू,
1: काय
2: अशा पॉपअप्स पासून सावध रहा, स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात।
3: तुला कळलं ना, रिलॅक्स।
1: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता।
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना,
1: कूल रहा।

0: सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
2: मी काका सुमूर्ति शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन विधेयकं मंजूर. विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. पदपथावरचं अतिक्रमण हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. मुंबई महापालिकेकडून विशेष अभियान. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी भंडाऱ्यातून मंडल यात्रेला सुरुवात. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ घातल्यानं फारसं कामकाज होऊ शकलं नाही. या गोंधळातच सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर झालं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं. एमएसएमई क्षेत्रातल्या उद्योजकांच्या बिलांचं जलद पेमेंट व्हावं यासाठीच्या विधेयकाला राज्यसभेनं आज मंजुरी दिली. वाद लवकर निकाली काढणं, तडजोडीनं रकमेची वसुली करणं, अवसायनाच्या संदर्भातल्या समस्या सोडवणं यासारख्या तरतुदी यात आहेत. विद्यार्थी आंदोलकांविरोधात दाखल झालेले FIR बंद करण्यात किंवा मागे घेण्यात केंद्र आणि राज्यांना कोणतीही कायदेशीर अडथळा नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायच्या वचनावर सरकार ठाम आहे, पण FIR मागे घ्यायची तरतूद फौजदारी कायद्यात नाही, त्यामुळे क्लोजर रिपोर्ट दाखल करणं, गुन्हा मागे घेण्यासाठी अर्ज करणं किंवा संबंधित न्यायालयापुढे खटला रद्दबातल ठरवणं हा योग्य कायदेशीर मार्ग आहे असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पीठाला सांगितलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देशही न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हे शब्द मोघम असल्यानं क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो हेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. विद्यार्थी आंदोलनांदरम्यान पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष पथक नेमावं की एका निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी याबाबत न्यायालय विचार करत असल्याचं पीठानं सांगितलं. तसंच पेलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा

याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. आता पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व रस्त्यांच्या कडेला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील हे सुनिश्चित करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं सांगितलं. वाहनांसाठीचे रस्ते आणि पदपथ हे वेगवेगळे ठरवून द्यावेत आणि या पदपथांवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना संबंधित विभागांना द्याव्यात असं न्यायालयानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं. मुंबईकरांचा प्रवास सोपा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका पादचारी प्रथम अभियान राबवण्यात येत असून पहिल्या टप्प्यात 320 किलोमीटर लांबीच्या पदपथांवरचं अतिक्रमण हटवलं जाणार आहे. पदपथांवर बांधकामाचं साहित्य, राडारोडा, बेवारस किंवा अयोग्य पद्धतीनं उभी केलेली वाहनं, कचऱ्याचे ढीग यामुळे नागरिकांना चालायला अडथळे येतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विशेषतः शाळा, रुग्णालयं, रेल्वे, मेट्रो, बसस्थानकं, बाजारपेठा तसंच वर्दळीच्या ठिकाणच्या पदपथांवरची सगळी अतिक्रमणं तातडीनं हटवावीत आणि हे पदपथ पादचाऱ्यांसाठी सुरक्षित करावेत असं महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितलं. नवीन पदपथांचं बांधकाम केवळ निर्धारित मानक डिझाईननुसार आणि M40 दर्जाच्या काँक्रीटनंच करावं, कोणत्याही परिस्थितीत पेवर ब्लॉक किंवा स्टॅम्प काँक्रीटचा वापर करू नये असं भिडे यांनी स्पष्ट केलं. प्रशासकीय विभागांच्या सर्व सहाय्यक आयुक्तांनी विभागस्तरावर या कामाचा दैनंदिन तर उपायुक्तांनी दर आठवड्याला एकदा परिमंडळ निहाय आढावा घेऊन त्याचा अहवाल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांना सादर करावा असंही त्यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीत सांगितलं. या आदेशांचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. अनुदानित खतांसोबत इतर उत्पादनं सक्तीनं विकणं हा अन्यायकारक प्रकार असून अशा लिंकिंगला राज्य शासनानं आधीच बंदी घातली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केलं. शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार केवळ आवश्यक असलेली कृषी निविष्ठा खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे असं ते म्हणाले. शेतकऱ्यांनी खतांच्या खरेदी आणि विक्रीदरम्यान कोणत्याही प्रकारचं टॅगिंग किंवा लिंकिंग होत असेल तर टोल फ्री क्रमांक 1-800-233-4000 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 9822-44-6655 वर तत्काळ तक्रार नोंदवावी असं आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओबीसी समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीच्या समर्थनार्थ आजपासून भंडारा इथून मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारनं तातडीनं ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मंडळ आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींकरता स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 9 ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार असून चंद्रपूर इथं यात्रेचा समारोप होणार आहे. E20 अर्थात पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याच्या धोरणाच्या विरोधात प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपुरात आंदोलन केलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल इथल्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची 3 दिवसांची बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. 5 ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा या समितीच्या बैठकीत घेतले निर्णय जाहीर करणार आहेत. यंदा रेपो दर जैसे थे ठेवले जातील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जागतिक अस्थिरता आणि महागाईची भीती कायम असल्यामुळे स्थानिक पातळीवरची भारताची कामगिरी चांगली असली तरीही रिझर्व्ह बँक सावध पवित्रा घेईल अशी शक्यता आहे. राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागांच्या अधिक गतिमान आणि सुलभ कार्यपद्धतीच्या दृष्टीनं एअर इंडिया इमारतीचं नूतनीकरण केलं जाणार आहे. नूतनीकरण करताना लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विविध शासकीय विभागांमधल्या कोणत्या विभागांचं स्थलांतर

0: झाल्यानंतर एअर इंडियाच्या नूतनीकृत इमारतीत करणं प्रशासकीय आणि नागरिकांच्या दृष्टीनं सोयीचं ठरेल हे पाहावं असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातल्या मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी चालू आर्थिक वर्षात 39,86,74,000 रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करायला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय ग्रामविकास विभागानं आज जारी केला. या अतिरिक्त राज्य हिश्श्याचा लाभ 161,373 जणांना मिळणार आहे. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांची दिल्ली न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पनवर यांनी आज निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. दिल्ली न्यायालयानं या प्रकरणात दिलेल्या निर्णयाविरोधात महिला कुस्तीपटू अपील करणार आहेत अशी माहिती कुस्तीपटू विनेश फोगट यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ, 2 विधेयकं मंजूर. विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. पदपथावरचं अतिक्रमण हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. मुंबई महापालिकेकडून विशेष अभियान. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी भंडाऱ्यातून मंडल यात्रेला सुरुवात. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा
3: फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
3: का?
1: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
3: ओ थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
4: RBI सांगते आहे, स्मार्ट बना.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका स्मृती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जगाच्या उद्योग, व्यापार, आर्थिक उलाढाल आणि पर्यटन या सर्वच क्षेत्रात युरोपियन महासंघाला मोठं महत्व आहे. या समूहातील एक असलेल्या स्पेनच्या सिउटा शहरात स्थलांतर करण्याच्या उद्देशाने अचानक एक मोठा लोंढा आला. या लोंढ्यामुळे स्पेनमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यावर तातडीने कारवाई करत स्पेनने मोरोक्कोच्या सीमा बंद केल्या. समाज माध्यमावर पसरलेल्या अफवेमुळे हजारो पुरुष, महिला आणि लहान मुलांनी मोरोक्कोच्या सीमेकडून स्पेनमध्ये प्रवेश केला. या अचानक आलेल्या लोंढ्याची कारणं, त्यामुळे स्पेन आणि युरोपियन महासंघासमोर निर्माण झालेली आव्हानं, स्पेन आणि मोरोक्को या देशांमधले संबंध, संपूर्ण युरोपियन देशांसाठी असलेल्या शेंगेन करार यावर झालेला परिणाम याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. श्रोते हो, स्पेनमधील स्यूटा शहराच्या सीमेवर अचानक आफ्रिकन स्थलांतरितांचा मोठा लोंढा आला. ही परिस्थिती नक्की कशी उद्भवली, स्पेनमधल्या कोणत्या घडामोडींचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि स्पेनच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक सीमेबद्दल अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार आसिफ बागवान.
1: स्पेनमधील स्थलांतर संकट किंवा मायग्रेशन क्रायसिस ज्याला म्हणतात, त्याचे अनेक कंगोरे आपल्याला उलगडून सांगावे लागतील. पण सर्वप्रथम या संघर्षाचे भौगोलिक स्थान जाणून घ्यायला पाहिजे. स्पेन हा युरोपीय देश आहे आणि मोरोक्को हा आफ्रिकन खंडातला देश आहे. पण भौगोलिक दृष्ट्या या दोन्ही देशांच्या सीमांमध्ये फक्त जिब्राल्टरची समृद्ध भूमी. आता जे स्थलांतरित संकट ओढवलं आहे ते शहर म्हणजे सिउटा हे नकाशावर आफ्रिकन खंडाशी जोडले.

दिसेल. त्याला स्वायत्त प्रशासनाचा दर्जाही आहे, पण प्रत्यक्षात त्याचं नियंत्रण स्पेन करतं. त्यामुळे आफ्रिकेशी जोडला असला तरी सियोटा हा युरोपीय महासंघाचा महत्वाचा भाग आहे आणि सध्याचं जे स्थलांतर संकट ओढवलं आहे त्याच्या मागचा सर्वात मोठा मुद्दा हाच आहे. आफ्रिकन देशांमध्ये गरिबी, दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, अराजक हे प्रश्न नेहमीचेच आहेत. उलट युरोपीय देशांकडे समृद्धी, संधी या दृष्टीने पाहिलं जातं. त्यामुळे मोरोक्कोतून सियोटा आणि मेलोला जे एक स्पेनच्या ताब्यातलं आणखीन एक शहर आहे जे 2100 किलोमीटरवर आहे सियोटातून, त्या दोन शहरांमध्ये शिरायचं आणि तिथून युरोपीय देशांमध्ये प्रवेश करायचा असा अनधिकृत स्थलांतरणाचा प्रकार सातत्याने सुरूच असतो. याआधी मोरोक्को मधलं फंदिक नावाचं एक शहर आहे, किनाऱ्यावरचं शहर आहे, त्या शहरातून समुद्रमार्गे

0: नावाचं एक शहर आहे, किनाऱ्यावरचं शहर आहे. त्या शहरातून समुद्र मार्गे पोहून सियोटा गाठण्याचे प्रकार अनेकदा झालेले आहेत. आणि अशा वेळी जे येतात पोहून स्थलांतरित, त्यांना स्पॅनिश गार्ड्स लगेच ताब्यात घेतात आणि त्यांची मोरोक्कोमध्ये परत पाठवणी करतात. क्वचित कधी कधी संघर्ष उद्भवला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते. पण आताचं जे संकट आहे त्याचं उगमस्थान म्हटलं तर स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे म्हणजे जुलै महिन्यात एक निकाल दिला ते आहे. या न्यायालयाने काय निकाल दिला, अशा प्रकारे जे स्थलांतरित स्पेनमध्ये येतात कुठूनही म्हणजे स्पेनच्या सीमेमध्ये प्रवेश करणारे स्थलांतरित यांची पूर्ण चौकशी तपास आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय त्यांना पाठवू नका असे आदेश स्पेनच्या सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात 8 जुलैच्या दरम्यान दिले. आता झालं काय की या गोष्टीकडे मोरोक्को किंवा जे स्थलांतरित भाग आहेत स्पेनमध्ये आणि युरोपात स्थलांतर करू इच्छिणारे भाग आहेत त्या भागांमध्ये अशी एक अफवा पसरली सोशल मीडियाच्या माध्यमातून की सुप्रीम कोर्टाचा हा निकाल म्हणजे स्थलांतरितांना एक प्रकारचा आश्रय आहे. त्यामुळे मोरोक्कोमध्ये अगदी सोशल मीडियाच्या पोस्ट व्हायरल झाल्या ज्याच्यात मोरोक्को मधून सियोटा कसं गाठायचं आणि सियोटा मधून स्पेन मध्ये प्रवेश कसा करायचा, तिथून युरोपात कसं जायचं, असे सांगणारे चक्क व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या पोस्ट व्हायरल करण्यात आल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांचे जथ्थेच्या जथ्थे मोरोक्कोतून सियोटा मार्गे स्पेन कडे जाण्यासाठी रवाना झाले. गेल्या आठवड्यात जे आपल्याला एकाच वेळी 50-60 हजार लोक धावत स्पेनच्या या सियोटा शहरात घुसण्याचा प्रयत्न करतायत असे जे व्हिडिओ दिसले त्याचं कारण हे आहे. आता खरं म्हटलं तर सियोटा शहराची जर लोकसंख्या बघितली ती साधारणतः 1 लाखभर आहे, म्हणजे त्या दिवशी या शहराच्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होती. अर्थातच त्यातले बरेचसे म्हणजे शेकडो लोक हे पोहून म्हणजे साधारणतः एक फंदिक पासून सियोटा हे अंतर 5-1 किलोमीटरचं सागरी अंतर आहे आणि तेवढा प्रवास करून 4-4, 5-5 तास पोहून हे स्थलांतरित त्या सियोटा मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. यावरून आपली त्यांची अगतिकता किंवा त्यांची ओढ आपल्याला लक्षात येईल. आणि या प्रयत्नात अनेकांनी प्राण गमावले, काही जणांना सैनिकांच्या गोळीबारात मृत्यू पत्करावा लागला आणि हे क्रायसिस गंभीर स्वरूप धारण करू पाहत आहे.
1: श्रोते हो, या घटनेमागे आणि एकूणच स्थलांतरणाबाबतीत मोरोक्कोची भूमिका, स्पेनच्या प्रधानमंत्र्यांचं धोरण आणि समाज माध्यमांमधली अफवा आणि चित्रफिती याविषयी माहिती देताना आसिफ बागवान म्हणाले,
2: दुसरी महत्वाची गोष्ट यातून आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे 50-60 हजार लोक एकाच वेळी एकाच दिवशी स्वयंप्रेरणेने आपला देश सोडून पलायन करतील असं काही घडत नाही. निश्चितच समाज माध्यमातून प्रसारित जो मजकूर झाला, ज्या चित्रपटी व्हायरल झाल्या, त्या चित्रपटींची यामध्ये मोठी भूमिका आहे. स्पेनच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाबद्दल जे काही उलटसुलट अर्थ पसरवले गेले किंवा स्पेनच्या भूमिकेबद्दल लोकांमध्ये जे काही सांगितलं गेलं त्या गोष्टीने लोक प्रेरित झाले असतील, परंतु अशा शेकडो लोकांना आफ्रिकेतून युरोपामध्ये घुसवू पाहणाऱ्या किंवा नेणाऱ्या स्थलांतरित माफियांचं मोठं रॅकेट किंवा मोठं जाळं हे तिथे सक्रिय असल्याचं आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतं. दुसरा आणखीन एक यातला भाग म्हणजे स्पेनच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर गेल्या काही वर्षांपासून स्पेनने स्थलांतरितांबाबत जी मवाळ किंवा उदरमतवादी म्हणू आपण भूमिका घेतली आहे ती पण या क्रायसिसला ट्रिगर करणारी ठरली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेट्रो सांचेस हे स्थलांतरितांबाबत मवाळ आहेत असा आरोप विरोधी पक्षातले तेथील नेते आहेत ते नेहमीच करत असतात. आणि अलीकडेच सांचेस यांनी एक घोषणा केली होती की स्पेनमध्ये कागदपत्र नसलेले स्थलांतरितांना कायदेशीर दर्जा मिळवून देण्यात येईल आणि त्यांनी त्यासाठी मर्यादा ठेवली 5 लाखांची. आता 5 लाख लोकांना ज्यांच्याकडे कागदपत्र नाही त्यांना कायदेशीर स्पेनचं नागरिकत्व मिळणार हे ऐकल्यावर साहजिकच आहे 10 लाख लोकांनी त्यासाठी अर्ज केले. आणि अर्थातच असं काहीतरी स्पेनमध्ये घडू पाहत आहे हे कळल्यानंतर बाहेरून येणाऱ्यांना निश्चितच प्रेरणा मिळाली असेल. त्यामुळे स्पेनचं मवाळ जे धोरण आहे ते पण याला कारणीभूत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
1: श्रोते हो, या अचानक आलेल्या स्थलांतरितांच्या लोंढ्यामुळे स्पेनला काही देशांच्या सीमा बंद कराव्या लागल्या आहेत. हे संकट केवळ एका देशापुढचं नव्हतं. या संदर्भात युरोपियन संघामध्ये निर्माण झालेल्या स्थितीबाबत आसिफ बागवान म्हणाले,
2: हे फक्त स्पेन समोर उभं राहिलेलं संकट नाहीये तर अवघ्या युरोपात आता या सगळ्या स्थलांतरामुळे चिंता व्यक्त होऊ लागलेली आहे. ज्या प्रकारे हजारो लोक स्पेनच्या सीमेत शिरले त्याच्यामुळे युरोपियन महासंघामध्ये जी राष्ट्र आहेत 27 राष्ट्रांपैकी 22 राष्ट्रांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं आणि अशा प्रकारे अनियंत्रित सीमांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. युरोपियन महासंघाचं अध्यक्षपद सध्या आयर्लंडकडे आहे.

0: लंडनने तातडीने सर्व सदस्य राष्ट्रांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग घेतली आणि या मीटिंगमध्येही स्थलांतराचाच मुद्दा महत्वाचा ऐरणीवर राहिला. तसं बघायला गेलं तर ब्रिटन फ्रान्स ही जी मोठी राष्ट्र आहेत त्यांनी स्पेनला पाठिंबा दर्शवलाय, पोर्तुगालही त्याच्यामध्ये आहे, परंतु इटली आणि जर्मनी या महत्वाच्या राष्ट्रांनी या संदर्भात कडक भूमिका घेतली. इटलीने तर स्पेनच्या सर्व सीमा, स्पेनला लागून असलेल्या आपल्या सर्व सीमा लोकांसाठी बंद करून टाकलेल्या आहेत. जर्मनीने आपल्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त केलेला आहे आणि इटलीने इथपर्यंतच नाहीये तर इटलीने शेंगेन करारातून बाहेर पडण्याचा इशारा या निमित्ताने दिलाय.
1: श्रोते हो, युरोपियन महासंघामध्ये शेंगेन कराराला अनन्यसाधारण महत्व आहे, त्यामुळे या देशांमधील आवागमन अधिक सोपं होतं. या देशांमध्ये व्यापार आणि इतर देवाणघेवाण सहज सोपी होते. स्पेनमधील या स्थितीमुळे आता संपूर्ण शेंगेन कराराविषयीच एक नवं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याविषयी आसिफ बागवान म्हणाले.
0: शेंगेन व्यवस्था म्हणजे काय? तर युरोपमधल्या अनेक देशांमध्ये अंतर्गत सीमा तपासणी हटवून मुक्त प्रवासाची परवानगी देणारी ही व्यवस्था आहे. 1985 मध्ये लक्झेंबर्ग मधल्या शेंगेन गावात हा करार झाला म्हणून त्याला शेंगेन करार म्हणतात. तर या करारानुसार जी काही सदस्य राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमधल्या लोकांना, नागरिकांना पासपोर्ट तपासणीशिवाय एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सहज जाता येतं. अर्थात बाह्य सीमा म्हणजे या राष्ट्रांच्या बाहेरून येणाऱ्यांसाठी मात्र या सीमा तशा ओपन नसतात. तिकडे एक समान व्हिसा धोरण आहे, गुन्हेगार विरोधी माहितीची देवाणघेवाण होते, सीमा सुरक्षा एकत्रितपणे केली जाते आणि बाह्य सीमांवर पण एकत्रित नियंत्रण ठेवलं जातं. त्यामुळे शेंगेन करार हा युरोपच्या एकूण सुरक्षेसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. जवळपास 29 देश या करारात सहभागी आहेत, त्यातले बहुतेक सगळे युरोपीय महासंघातले आहेत, पण स्वित्झर्लंड, नॉर्वे, आयर्लंड आणि लिश्टेनस्टाईन हे देशही या कराराचा भाग आहेत. त्यामुळे एक मोठा करार या स्थलांतर संकटाच्या निमित्ताने स्वतःच संकटात सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो.
1: श्रोते हो, भौतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या अनेक युरोपियन देशांमधील रोजगाराची आणि अधिक चांगल्या जीवनाची संधी अनेकांना खुणावत असते. इथल्या जीवनमानाच्या आकर्षणापोटी गेल्या अनेक वर्षांपासून या भागात स्थलांतर होत आहे. समाज माध्यमांच्या युगात स्पेनमधील मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतराचा प्रयत्न हे याच जुन्या घटनेचं एक नवं स्वरूप आहे. त्यावर आता युरोपियन महासंघ कसा तोडगा काढतो हे पाहावं लागेल. श्रोतेहो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: FM 103.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 7:28 झाली आहेत.
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
2: ओलांडला तिने उंबरठा, घेतली उंच भरारी, मिळाली तिच्या कर्तृत्वाला

0: यशाची उभारी ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा। मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी धाराशिव केंद्रावर स्वयंसिद्धा।
1: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची ऐकायला विसरू नका। कृषी कार्यक्रम घर शिवार, कृषीवाणी आणि किसानवाणी
2: ऐकत रहा, आपलीच धाराशिव आकाशवाणी।
3: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। सायंकाळचे 7:30 वाजले आहेत।
4: प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींचा कार्यक्रम घर शिवार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार।

नमस्कार मंडळी. मंडळी, घर शिवार या कृषी कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी अश्विनी पाटेकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 12, श्रावण शक 1948, अर्थातच 3 ऑगस्ट 2026. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मित्र कीटक सिरफीड माशीची ओळख या विषयीची माहिती. शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतात अनेक प्रकारचे कीटक आढळतात. त्यापैकी काही कीटक पिकांचं नुकसान करतात, तर काही कीटक हे नुकसान करणाऱ्या किडींचा नाश करून आपल्याला मदत करतात. अशा उपयुक्त कीटकांना मित्र कीटक असे म्हणतात. मित्र कीटक हे निसर्गाने दिलेलं एक मोफत कीड नियंत्रणाचं साधन आहे. हे कीटक पिकांवरील मावा, तुडतुडे, पांढरी माशी, अळी, मिलीबग आणि इतर अनेक हानिकारक किडींना खातात किंवा त्यांची संख्या कमी करण्यास शेतकऱ्याला मदत करतात. त्यामुळं रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो, उत्पादन खर्च कमी होतो आणि पर्यावरणाचंही रक्षण होतं. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात अशाच एका आपण मित्र कीटकाची ओळख पाहूया, ती म्हणजे सिरफीड माशी. शेतकरी बंधूंनो, पिकांवरील मावा किडींचं नैसर्गिकरित्या नियंत्रण करणाऱ्या उपयुक्त मित्र कीटकांमध्ये सिरफीड माशीचं महत्व अनन्यसाधारण आहे. तिची अळी मोठ्या प्रमाणात माव्याचं भक्षण करून कीड आटोक्यात ठेवते, तर प्रौढ माशी फुलांवरील मधुरस आणि परागकणांवर उपजीविका करत परागीभवनालाही हातभार लावते. त्यामुळं रासायनिक कीटकनाशकांवरील अवलंबित्व कमी करून शाश्वत शेतीसाठी सिरफीड माशीचं संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. तर शेतकरी बंधूंनो, या मित्र कीटकाची आपण ओळख कशी करायची? तर या मित्र कीटकाची अंडी सुरुवातीला पांढऱ्या रंगाची असून नंतर पिवळसर पांढरी होतात. लांबट अंडाकृती असून पृष्ठभागावर सूक्ष्म जाळीसारखी रचना असते. प्रामुख्यानं माव्याच्या वसाहतीजवळ अंडी एकेकटी घातली जातात. नवजात अळ्या पारदर्शक असतात. वाढीनुसार त्यांचा रंग पिवळसर पांढरा ते हलका हिरवट होतो. अळ्यांना पाय नसतात. शरीराचा पुढील भाग टोकदार आणि मागील भाग रुंद असतो. चित्री बंधूंनो, नवीन कोश हिरव्या रंगाचा असून पुढे हिरवट तपकिरी होतो. कोशाचा पुढील भाग रुंद आणि गोलाकार तर मागील भाग अरुंद असतो. मागील बाजूस चरबीची रेषा स्पष्ट दिसते. प्रौढ माशीचा वक्ष काळ्या रंगाचा असून बाजूंना अरुंद पिवळे पट्टे असतात. पंख पारदर्शक असतात. उदर गडद तपकिरी ते चमकदार काळे असून पाठीवर पिवळे ठिपके दिसतात, तर खालच्या बाजूस केसरी रंग आढळतो. शेतकरी बंधूंनो, सिरफीड माशी या मित्र कीटकाची भक्षण करण्याची पद्धत आणि जीवनक्रम कसा आहे ते पाहूया. प्रौढ सिरफीड माशी माव्याचं भक्षण न करता फुलांवरील मधुरस आणि परागकणांवर उपजीविका करून परागीभवनास मदत करते. ती माव्याच्या वसाहतीजवळ एक एक अंडे घालते. 2 ते 4 दिवसांत अळी बाहेर पडते. अळी माव्याला तोंडाने पकडून त्याच्या शरीरातील रस आणि मऊ उती शोषते. त्यामुळे मावा मृत पावतो. त्याचे केवळ कोरडे कवच उरते. एक अळी आपल्या जीवनकाळात

200 ते 400 मावा भक्षण करते. अळीच्या 3 अवस्था 7 ते 12 दिवसांत पूर्ण होतात. त्यानंतर पानांवर 8 ते 10 दिवस कोशा अवस्थेत राहून त्यातून प्रौढ माशी बाहेर पडते. ही माशी 14 ते 17 दिवस जगते. अशा प्रकारे प्रौढ शिरफीड माशीचा जीवनक्रम हा 36 ते 41 दिवसांत पूर्ण होतो. शेतकरी बंधूंनो, या शिरफीड माशीचं संवर्धन प्रत्येक शेतकऱ्यानं केलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं रासायनिक कीटकांचा अनावश्यक आणि अवाजवी वापर टाळावा. कीड आर्थिक नुकसानीच्या पातळीवर गेल्यावरच निवडक मित्र कीटकांना सुरक्षित कीटकनाशकांचा वापर करावा. शेताच्या बांधावर किंवा आंतरपिकांमध्ये झेंडू, धने, बडीशेप, शेपू, सूर्यफूल, तीळ, मोहरी यासारख्या फुलझाडांची लागवड करावी. त्यामुळे प्रौढ माशांना परागकण मधुरस उपलब्ध होऊन त्यांची संख्या वाढते. एकात्मिक कीड व्यवस्थापन या तत्वाचा अवलंब केल्यास शिरफीड माशीसारख्या उपयुक्त मित्र कीटकांचं संवर्धन होऊन मावा किडीचे नैसर्गिकरित्या नियंत्रण साधता येते. म्हणूनच शेतकरी बंधूंनो, मित्र कीटकांचं संरक्षण ही प्रत्येक शेतकऱ्याची जबाबदारी आहे. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कीटकनाशकांची फवारणी गरज असेल तेव्हाच करावी. विनाकारण किंवा जास्त प्रमाणात फवारणी केल्यास हानिकारक किडींबरोबरच मित्र कीटकांचाही नाश होतो. कीड आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच फवारणी करावी. शक्यतो निवडक कीटकनाशकांचा वापर करावा, जेणेकरून मित्र कीटकांचं नुकसान कमी होईल. फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावी. यावेळी अनेक मित्र कीटक कमी सक्रिय असतात आणि त्यांचे संरक्षण पण होते. शेतात विविध प्रकारच्या फुलझाडांची लागवड केल्यास मित्र कीटकांना अन्न आणि निवारा मिळतो. एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे IPM चा अवलंब करणे अत्यंत महत्वाचं आहे. यामध्ये फेरोमोन सापळे, पिवळे चिकट सापळे, प्रकाश सापळे, जैविक उपाय आणि मित्र कीटकांचं संवर्धन यांचा समावेश असतो. शेतकरी बंधूंनो, लक्षात ठेवा, प्रत्येक कीटक हा शत्रू नसतो. अनेक कीटक आपल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी रात्र दिवस काम करत असतात. त्यामुळं शेतात कोणताही कीटक दिसला की लगेच फवारणी करण्याऐवजी तो मित्र कीटक आहे की अपायकारक कीटक आहे याची ओळख करून घ्या. मित्र कीटकांचं संरक्षण केलं तर रासायनिक कीटकनाशकांचा खर्च कमी होईल, शेती अधिक शाश्वत बनेल, पर्यावरणाचं संरक्षण होईल आणि सुरक्षित अन्न उत्पादनालाही चालना मिळेल. चला तर मग आपल्या शेतात या छोट्या पण मोठं काम करणाऱ्या मित्रांचं संरक्षण करूया आणि निसर्गाशी मैत्री करून समृद्ध शेतीचा मार्ग स्वीकारूया. शेतकरी बंधूंनो, आताच आपण ऐकले शिरफीड माशीची ओळख या विषयीची माहिती. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक भक्तिगीत.

कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतकरीबंधूंनो, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत, जनावरांवर जर जखम झाली असेल आणि त्यात जर अळ्या पडल्या असेल तर त्याची काळजी कशी घ्यायची याविषयीची माहिती. मंडळी, जनावरांवर मोठी जखम, त्यातून येणारं घाण पाणी आणि दुर्गंध, त्याचबरोबर हतबल जनावर, हे सगळं जेव्हा एका जनावरांमध्ये दिसतं आणि त्याच्या जवळ गेल्यावर आपल्याला लक्षात येतं की जखमेमध्ये वळवळणारे किडे आणि अळी आहेत. या जखमा मुख्यतः जनावर चरताना किंवा एकमेकांमध्ये झुंज झाल्यास होण्याची शक्यता असते. केसाळ प्राण्यांमध्ये आणि त्याचबरोबर जखमेचं टोक छोटं असल्यास जखम पटकन लक्षात येत नाही. दैनंदिन पशु सांभाळताना खूप वेळा जखम होणं आणि एखाद्या जागी ओलसरपणा राहिल्यास त्या भागावर माशा घुंगवू लागतात. या माशा प्रामुख्यानं आलेल्या स्त्रावामुळे जखमेतील रक्त पू आणि त्याचबरोबर रक्त मिश्रित पू याकडे आकर्षित होतात. शेतकरी बंधूंनो, या माशीचा प्रादुर्भाव कसा होतो तर माशीच्या जीवनचक्रातले काही हे जनावरांच्या अंगावर तर काही बाहेर होतात. यामध्ये सुरुवातीला माशीची पांढरी अंडी जनावरांच्या अंगावरील जखमेवर आणि त्याचबरोबर स्त्रावाजवळ जमा करतात. त्यामधून किडे अळी तयार होणं, या अळ्या जखमेमधील खराब झालेल्या पेशींवर जगतात. माशीच्या जीवनचक्रातील एक भाग म्हणजे तयार होणारी अळी असते. या अळ्या अन्नाकरिता खोलवर जात राहतात. वेळीच उपचार न झाल्यास जखम अजून खूप मोठी आणि खोल करतात. पुढे जाऊन गुंतागुंत होऊन जनावर दगावण्याची शक्यता सुद्धा असते. बरं शेतकरी बंधूंनो, ह्या अळ्या पडण्याची कारणे कोणकोणती आहेत? तर उष्ण आणि दमट भागांमध्ये जखमांवर कीड लवकर वाढते, त्यामुळं या भागात हे जास्त आढळून येतात. माशा लघवीमुळे ओली झालेली त्वचा, केस, चिकटलेलं शेण, डोळ्यांची घाण, जखमा, ओली लोकर याकडे लवकर आकर्षित होतात. या माशा त्या भागावर अंडे घालतात, त्यामुळं त्या अंड्यांमधून बाहेर आलेले किडे खोलवर जाण्यास सुरुवात करतात. त्यामुळं केसाळ प्राण्यांमध्ये हे जास्त प्रमाण दिसून येतं. केसाळ प्राण्यांमध्ये केसाच्या खाली झालेली जखम दिसून येत नाही. अशा जनावरांमध्ये येणारं रक्त आणि पू यामुळे माशा आकर्षित होतात आणि जखमेमध्ये कीड पडते. शेतकरी बंधूंनो, याची लक्षणे कोणकोणती आहेत? जनावरास जखमीच्या जागी खाज सुटते, त्यामुळे

0: जनावर अंग घासत, त्याचबरोबर जनावर अस्वस्थ सुद्धा होतं बरं. सुरुवातीच्या काळात छोटी लाल असलेली गाठ दिसते, ती हळूहळू वाढत जाते. त्याच्या टोकाला नंतर एक छिद्र दिसतं, त्यामधून पिवळसर पाणी येतं, त्यालाच आपण पू असं म्हणतो. यामध्ये किडींची टोके सुद्धा दिसतात. जखमेमधून खूप घाण असा वास येतो. अळ्या खूप खोलवर गेलेल्या असल्यास जखमेमधून रक्त सुद्धा येतं. साधारणतः या जखमा जनावरे चाटू शकत नाही अशा जागीच होतात. मोठ्या जखमेमध्ये किडे वळवळ करताना सुद्धा आपल्याला दिसून येतात. शेतकरी बंधूंनो, यावर उपचार म्हणजे जखमेच्या सभोवतालची जागा नेहमी स्वच्छ करून घ्यावी, केस काढून घ्यावेत, जखमेमधून किडे बाहेर काढण्याचे प्रयत्न करावेत, जखमेमध्ये टर्पेंटाईन किंवा क्लोरोफॉर्म टाकावं, त्याचबरोबर कापसाचा बोळा टर्पेंटाईन आणि क्लोरोफॉर्ममध्ये पडवून यामध्ये किमान 2 ते 3 तास ठेवावा, त्यामुळं किडे जखमेमधून बाहेर पडण्यास सुरुवात होते. नाक तसंच चेहऱ्याच्या जखमेमध्ये कीड पडल्यास क्लोरोफॉर्म ऐवजी टर्पेंटाईन वापरावं. कीड पूर्णपणे जखमेमधून बाहेर पडल्यास जखम पूर्णपणे डेटाडीन आणि पोटॅशियम परमॅग्नेट यासारख्या जंतुनाशक औषधाने धुवून घ्यावी. जखमेवर जंतुनाशक, त्याचबरोबर जखमेच्या सभोवताली माशा बसू नये म्हणून विविध प्रकारचे स्प्रे मारावेत. पशुवैद्यकांच्या सल्ल्यानं प्रतिजैविके वजनमापानुसार वापरावीत. तुळस, तमालपत्र आणि निलगिरी तेल जखमेच्या भोवती लावावं. घरगुती प्रथमोपचार म्हणून 50 मिली खोबरेल तेल आणि 20 ग्रॅम कापूर, त्याचबरोबर 100 ग्रॅम हळद मिसळून मलम तयार करावा आणि त्या जखमेवर लावावा. शेतकरी बंधूंनो, त्याचबरोबर आपल्याला काही काळजी घ्यावी लागेल. जखम झाल्यास वेळोवेळी स्वच्छता करून माशा बसणार नाही याची काळजी घ्यावी. लोकर आणि त्याचबरोबर केस ओले झाले असल्यास कोरडे ठेवावे, त्यामुळं जखम ओली राहणार नाही आणि त्याचबरोबर माशा सुद्धा त्या जखमेवर बसणार नाही याची काळजी घ्यावी. मंडळी, आताच आपण ऐकले, जनावरांना जर जखम झाली असेल आणि त्यात जर अळ्या पडल्या असतील तर त्याची काळजी कशी घ्यायची याविषयीची माहिती. आपण ऐकत आहात घर शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरोग्य बळीराजाचं हे सदर. यामध्ये आज मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा आणि ही माहिती आपल्याला सांगत आहेत डॉक्टर स्मिता शहापूरकर.
1: श्रोतहो नमस्कार. आपल्याकडे पौगंडावस्थेतील मुलं आणि मुली यांचं भाव विश्व वेगळं असतं. शरीर वेगळ्या स्ट्रक्चरमध्ये जात असतं, त्याच्यात बदल होत असतात, भावनिक बदल होत असतात आणि त्याचवेळी शैक्षणिक करिअर जे आहे ते अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन बसतं. त्यांच्या डोळ्यात ताणतणावाचा दिसतो, तो पालकांना वाचता येतो का? तुमचा अनुभव काय?
2: खूप योग्य सांगितलं तुम्ही की एकीकडे शरीरात बदल होत असतात ते खूप वेगळे बदल होत असतात. म्हणजे मुलांना मुलांचं शरीर प्राप्त होत असतं पुरुषाचं आणि मुलींना स्त्रीचं शरीर प्राप्त होत असतं हळूहळू. त्यातनं अनेक भावनिक आंदोलनही होत असतात आणि त्याच वेळेला शिक्षणाचा ताण असतो, कारण त्याच वेळेला पुढच्या काही वर्षांमध्ये करिअर निवडायचं असतं. तर पालकांना ही बाजू, शारीरिक बाजू लक्षात नाही येत आणि त्याचा ताण पण निर्माण होतो, विशेषतः मुलींच्या बाबतीमध्ये. जेव्हा त्यांना मासिक पाळी येते त्यावेळेला धरणीकंप झाल्यासारखं घरात वागतात लोक, की काहीतरी आता कसं होणार आपल्या मुलीचं,
1: चिंता वाढते सगळ्या.
2: हा, म्हणजे काही कारण नसतं त्यांना ते खरं म्हणजे. आणि ते त्यांच्या एकीकडे डोक्यात घोळत असताना तिचं 10वी आलेलं असतं जवळ, मुलाचंही 10वी आलेलं असतं. आणि 10वी आणि 12वी म्हणजेच करिअर आणि आयुष्याला वळण देणारं एक मोठी घटना आहे, टर्निंग पॉईंट आहे, असा गैरसमज लोकांमध्ये असतो, तो सगळ्या पालकांमध्ये असतोच. आणि त्यापोटी ते जे वागतात त्यातनं प्रचंड ताण निर्माण होतात या दोन्ही गोष्टींमधनं. आणि त्या मुलांवरती त्याचा ताण पडत असतो, मुलांच्या डोळ्यामध्ये ते उमटत असतं, त्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं ते दिसत असतं. दररोज 24 तास मुलं आईवडिलांसोबत राहतात, त्याच्यामुळे त्यांच्या नजरेला येत नाही, तिसऱ्या थर्ड पर्सनला ते ओळखू येतं की ताण आहे खूप मुलांवरती, ओळखू येतं. नुसतं डोळ्यातच नाही, त्यांच्या देहबोलीमध्ये सुद्धा. खूप वेळेला मुलांना जर संवाद साधता आला नाही, मुलांच्या मनात काय घडतंय ह्याचा जर वेध घेतला नाही पालकांनी, तर त्यावेळेला मुलांना ते सांगता येत नाही, बोलता येत नाही, शेअर करता येत नाही.

0: नाही. आपल्याकडे शेअरिंग, पालक आणि मुलांमध्ये शेअरिंग नावाची गोष्टच नाही आहे, फार कमी आहे.
1: हो,
0: त्याच्यामुळे फक्त आज्ञाधारकपणे वागायचं एवढंच मुलांना फक्त आपल्याकडे शिकवलेलं असतं. तुला काय कळतंय, जग आम्ही पाहिलेलं आहे, अशा आविर्भावात आई वडील असतात. त्याच्यामुळे जर सांगता आलं नाही काय घडतं आहे ते, तर मग शारीरिक व्याधीच्या स्वरूपामध्ये ती मुलं काहीतरी सांगायला, मग डोकं दुखतं आहे, दम लागतो आहे, छातीत दुखतं आहे, पोट दुखतं आहे, कंबर दुखते, असं काहीतरी सांगत राहतात मुलं. आणि मग सारखं डॉक्टरांकडे, ह्या डॉक्टरांकडे, त्या डॉक्टरांकडे असं घेऊन जाणं पालक सुरू करतात. मग ती फाईल जेव्हा समोर येते की अनेक डॉक्टरांचे कागद त्याला लागलेले आहेत आणि कधी डोकं दुखतं आहे, कधी पोट दुखतं आहे असं म्हणून ते त्या मुलाला किंवा मुलीला दाखवत आहेत, तेव्हाच लक्षात येतं की अरे हे सगळं टेन्शनचं आहे, सगळं स्ट्रेसमुळे होतं आहे. पालक त्यावेळेला मान्य करत नाहीत, त्यांना समजावून सांगताना अर्धा अर्धा तास एक एक तास सांगावं लागतं. पण मुलांना ते पटकन, मुलांच्या डोळ्यामध्ये लगेच दिसतं की माझं डायग्नोसिस या डॉक्टरांनी केलंय, दिसतं समोर.
2: मंडळी, आरोग्य बळीराजाच्या या सदरांतर्गत आताच आपण ऐकलीत मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन या विषयीच्या माहितीचा भाग दुसरा. आणि ही माहिती आपल्याला सांगत होत्या डॉक्टर स्मिता शहापूरकर. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 4 ऑगस्ट 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, उद्या 2 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं राहील. मंडळी, आकाशाची स्थिती ढगाळ असेल. सकाळची सापेक्ष आर्द्रता 84% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 79% एवढी राहील. आणि मंडळी, उद्या 12 तासी 17 किलोमीटर वेगानं नैऋत्य दिशेला वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर मंडळी, हा आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 4 ऑगस्ट 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, कार्यक्रमाच्या समारोपाला ऐकूया हे भक्तिगीत.

बरे तर मंडळी, या भक्तिगीतासोबतच मी आपली रेडिओ भगिनी अश्विनी पाटेकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील घर शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोतेहो, आज रात्री ठीक 10 वाजता हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमात श्रोत्यांशी फोनद्वारे संवाद साधला आहे सुवर्णमाला कांबळे यांनी, तांत्रिक सहाय्य दत्तात्रय कुंभार आणि जीवन क्षीरसागर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज रात्री ठीक 10 वाजता हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

बहू आले बहू गेले, सांगा स्मरणात कोण राहिले। आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जी

जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे।

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
2: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
1: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
2: संपर्क 83 798 64 555.
3: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
4: इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक, मेकॅनिकल, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग.
2: 10वी नंतर प्रथम वर्षाला, 12वी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश. मुलींसाठी तर मोफत शिक्षण.
4: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBCना 50% सवलत. हॉस्टेल, मेस ची सोय. मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य.
2: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर.
0: श्रोते हो, आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपण ऐकूया संगीताची साथ, तबल्यावरचे हात,
5: गायकांचा सुरेल आवाज, अगदीच आपल्या आवडत्या गीत बहार या कार्यक्रमात.
0: ऐकायला विसरू नका दररोज सकाळी ठीक 11:30 वाजता
5: विविध स्वरांनी झुळझुळणाऱ्या कर्णमधुर लहरींवर, अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावर.
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
2: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या 4थ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड, उद्याचं उज्ज्वल यश.
1: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
2: संपर्क 83 800 50 555.

0: भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर, अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन विधेयकं मंजूर. विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी. गुजरातमध्ये भाजपा तर मध्य प्रदेशात काँग्रेसनं जागा राखली. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ घातल्यानं फारसं कामकाज होऊ शकलं नाही. या गोंधळातच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आलं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंग यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं. एमएसएमई क्षेत्रातल्या उद्योजकांच्या बिलांचं जलद पेमेंट व्हावं यासाठीच्या विधेयकाला राज्यसभेनं आज मंजुरी दिली. वाद लवकर निकाली काढणं, तडजोडीनं रकमेची वसुली करणं, अवसायनाच्या संदर्भातल्या समस्या सोडवणं यासारख्या तरतुदी यात आहेत. युपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये कुठलेही बदल करण्याचा किंवा त्या जागी दुसरी योजना आणण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभेत एका लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत केवळ 1,18,195 अधिकारी कर्मचाऱ्यांनी युपीएससाठी नोंदणी केल्याचं त्यांनी सांगितलं. एनपीएस धारकांना युपीएससाठी नोंदणी करता येते आणि युपीएसमध्ये मूळ वेतनाच्या निवृत्तीवेतन मिळेल याची खात्री दिली जाते. विद्यार्थी आंदोलकांविरोधात दाखल झालेले एफआयआर बंद करण्यात किंवा मागे घेण्यात केंद्र आणि राज्यांना कोणतीही कायदेशीर अडचण नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायच्या वचनावर सरकार ठाम आहे, पण एफआयआर मागे घ्यायची तरतूद फौजदारी कायद्यात नाही, त्यामुळे क्लोजर रिपोर्ट दाखल करणं, गुन्हा मागे घेण्यासाठी अर्ज करणं किंवा संबंधित न्यायालयापुढे खटला रद्दबातल ठरवणं हा योग्य कायदेशीर मार्ग आहे असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पीठाला सांगितलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देश न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हे शब्द मोघम असल्यानं क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो हे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. विद्यार्थी आंदोलनांदरम्यान पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथक नेमावं की निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी याबाबत न्यायालय विचार करत असल्याचं पीठानं सांगितलं. तसंच पेलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. आता पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व रस्त्यांच्या कडेला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील याची खात्री करावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला केली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं सांगितलं. वाहनांसाठीचे रस्ते आणि पदपथ हे वेगवेगळे ठरवून द्यावेत आणि

या पदपथांवर आक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना संबंधित विभागांना द्याव्यात असं न्यायालयानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं. पायाभूत सुविधा मोफत देण्यावरून मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी काळजी व्यक्त केली आहे. गोष्टी फुकट दिल्या की त्यांची किंमत नागरिकांना कळत नाही आणि त्या वाया जातात असं ते चेन्नईत एका कार्यक्रमात म्हणाले. गोष्टी फुकट दिल्या असं वरून दिसत असलं तरी कोणीतरी त्याची किंमत चुकवत असतो. कधी तो करदाता असतो किंवा अन्य प्रकरणांमध्ये फुकट दिल्या जाणाऱ्या गोष्टींची देखभाल ठेवली जात नसल्यानं त्या खराब होतात हे त्यांनी लक्षात आणून दिलं. जुलै महिन्यात पालघर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं आर्थिक मदत जाहीर केली आहे. पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी प्रत्येकी 1.5 लाख रुपये तर 50% नुकसान झालेल्या घरांना 50,000 रुपये 25% जास्त नुकसान झालेल्या घरांना 25,000 रुपये दिले जाणार आहेत. पूर्णपणे नष्ट झालेल्या झोपड्यांनाही मदतीचा लाभ मिळणार आहे. पुरामुळे कपडे आणि घरातल्या अत्यावश्यक वस्तूंचं नुकसान झालेल्या कुटुंबांना कपड्यांसाठी 10,000 रुपये आणि घरगुती साहित्याच्या नुकसानीसाठी आणखी 10,000 रुपयांची मदत मिळणार आहे. दुबट्या जनावरांच्या नुकसानीसाठी 40,000 रुपये तर इतर जनावरांसाठी 20-32,000 रुपये मदत दिली जाईल. मासेमारीच्या बोटी आणि जाळ्यांच्या अंशतः किंवा पूर्ण नुकसानीसाठी मच्छीमारांना भरपाईही दिली जाणार आहे. इतर व्यावसायिकांना प्रत्यक्ष नुकसानीच्या 75% आर्थिक मदत मिळेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि जनसुराज पक्षानं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. बिहारमध्ये बांकीपूर मतदारसंघात जनसुराज पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार नीरज कुमार यांचा 19,324 मतांनी पराभव केला. भाजपाचे अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. 1995 पासून ही जागा भाजपाकडे होती. जनसुराजचे उमेदवार अभिषेक बंटी यांनी शेवटच्या क्षणी कौटुंबिक कारणामुळे निवडणूक लढायला नकार दिल्यानं प्रशांत किशोर यांनी अर्ज भरला होता. गुजरातमध्ये मंझलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे सत्येंद्रभाई पटेल विजयी झाले. पटेल यांनी काँग्रेसचे उमेदवार भिखाबाई राबरी यांचा 30,000 जास्त मताधिक्यानं पराभव केला. मध्य प्रदेशात दातिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग विजयी झाले असून त्यांनी भाजपचे उमेदवार आशुतोष तिवारी यांचा 6,000 जास्त मताधिक्यानं पराभव केला. कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला आणि लोकभवन इथं 19 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. PM नागेंद्रस्वामी, शिवराज तंगडगी, रुद्रप्पा लमाणी, KS बसवंतप्पा, BZ जमीर अहमद खान यांच्यासह इतर 14 जणांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रिपद न दिल्यामुळे काँग्रेसचे इंडीचे आमदार यशवंतराय गौडा पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. सागरचे आमदार बेलूर गोपाल कृष्ण यांनीही नाराजी दाखवून राजीनामा द्यायचा विचार व्यक्त केला. गायत्री शांतेगौडा यांचं नाव काँग्रेस कार्यकारिणीच्या पत्रात होतं मात्र त्यांनी आज शपथ घेतली नाही. त्यामुळे सध्या कर्नाटकच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नातेवाईकाच्या कंपन्यांना कंत्राट दिल्याच्या प्रकरणाच्या तपासात राज्य सरकार सहकार्य करत नसल्याचा दावा CBI केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं राज्याचे मुख्य सचिव आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांकडून उत्तर मागितलं आहे. या दोघांनी 24 ऑगस्टच्या आधी न्यायालयासमोर हजर राहावं आणि राज्य सरकार तपासात सहकार्य का करत नाही याचं उत्तर द्यावं असं न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सांगितलं. महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांची दिल्लीच्या राऊज अॅव्हेन्यू न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी दिली.
ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट करणाऱ्या भारतीय भारोत्तोलकांचं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज अभिनंदन केलं. भारोत्तोलन

0: प्रकारात भारताने एक सुवर्ण, सहा रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकलं आहे. या कामगिरीबद्दल सुवर्ण पदक विजेती मीराबाई चानू हिला 30 लाख रुपये, रौप्य पदक विजेत्यांना 20 लाख रुपये तर कांस्य पदक विजेत्यांना 10 लाख रुपयांची रोख पारितोषिकं मांडवीय यांनी प्रदान केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. 2 विधेयकं मंजूर. विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागं घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी. गुजरातमध्ये भाजपा तर मध्य प्रदेशात काँग्रेसनं जागा राखली. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ट्यून केला आहे FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी धाराशिव केंद्र. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
5: श्रोतेहो, प्रसारित करत आहोत भीमाई बनसोडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली भीम गीत. गायिका आहेत भीमाई विजयकुमार बनसोडे. संगीत साथसंगत ढोलकी सिद्धार्थ नवनाथ सावंत. खंजिरी सुनील तुकाराम बनसोडे. हार्मोनियम भीमाई विजयकुमार बनसोडे. सहकलाकार संजय भगवान थोरात, कुशिनारा विजय बनसोडे आणि संघा विजय बनसोडे. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

आत्ताच आपण भीमाई बनसोडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली भीमगीत ऐकलीत. लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:30 होत आहेत. सुरुवातीला संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून, 8:45 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आणि 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. सुरुवातीला संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ऐसी बेमिसाल कहानियाँ आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर। विविध भारती, आपका जीवन संगी।
1: श्रोते हो, आपण ट्यून केला आहे FM 101.3 MHz वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी धाराशिव केंद्र। रात्रीचे 10 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम।
2: नमस्कार श्रोते हो, हॅलो आपकी पसंद या फोन इन कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण सुवर्णमाला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य केलं आहे दत्तात्रय कुंभार आणि जीवन क्षीरसागर यांनी। या सदाबहार कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार।

0: हेलो, आपकी पसंद।
1: हेलो।
0: हेलो, नमस्कार।
1: हाँ नमस्कार। मी मुरलीधर ढोले, वडोदा पानाजी तालुका मुक्ताई नगर जिल्हा जळगाव खान्देश। ताई माझा आज प्रथमच माझा धाराशिवला फोन लागला।
0: अच्छा, कार्यक्रमात स्वागत आहे।
1: ताई आज हिंदी आहे की मराठी?
0: कुठले तुमच्या आवडीचे तुम्ही गीत सुचवू शकता?
1: कुठली? बर, तर मला एक मराठी गाणं ऐकायचंय।
0: बर, कुठलं?
1: चित्रपट आहे निखारे, गीत गीतकार आहे फमू शिंदे आणि गीताची मुलं आहे आभाळाला सपान सक्के प्रीतीचं पडतं।
0: अच्छा, छान असं गाणं आपण सुचवलेलं आहे।
1: माझे मित्र आहे, सांगू का काय नाव?
0: हो, सांगा ना।
1: तुकाराम जाधव, अनंत भुते, मारुती भोसले, एस नावकर, जानकीराम काटोके, मारुती आणि संतोष वसाने आणि सर्व माझे ऐकणारे सर्व मित्र।
0: अच्छा, कार्यक्रमात हा तुमचा पहिलाच फोन लागलाय, तर कसे वाटतं तुम्हाला फोन करून?
1: ताई मला एकदम खुशी झाली आणि आनंद झाला म्हणजे कारण आम्ही प्रयत्न करतो पण प्रयत्नाचं फळ मिळतो। दर आठवड्याला फोन लावतो दाखवते, आज अचानक म्हणजे आमचा फोन लागला आणि आम्हाला आनंद झाला आणि तुम्ही फोन घेतला त्याबद्दल आम्ही खूपच आम्ही आनंदी आहोत।
0: बरं, आकाशवाणी धाराशिव केंद्र कधीपासून ऐकताय?
1: आता तरी मला जवळजवळ 44 वर्ष झाले।
0: हो का? बर बर।
1: 1982 पासून मी श्रोता आहो आणि सर्व आपल्या महाराष्ट्रातल्या आकाशवाणी आणि अलग राज्याच्या म्हणजे यूपी, बिहार, गुजरात, झारखंड हे सर्व म्हणजे प्रत्येक आकाशवाणी FM मी ऐकत असतो दररोज।
0: बर बर।
1: मला हा छंद आहे सुरुवातीपासून, मला दुसरा छंद नाही। म्हणजे आकाशवाणी पासून कसं माणसाला प्रेरणा मिळतो आणि ज्ञानवर्धक माहिती भेटते आकाशवाणीतून।
0: बरोबर आहे खरंच। आणि आकाशवाणीचं हे ब्रीदवाक्यच आहे की ज्ञान, माहिती आणि मनोरंजन।
1: मनोरंजन भी होतो आणि ज्ञान माहिती भेटते आणि आपल्याला जे कानावर आपल्या वार्ता येते ते आपण पुढे दुसऱ्याला बी आपण त्याचे शेअर करू शकतो।
0: खरंच आहे। तर आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम कसे वाटतात मग तुम्हाला?
1: कार्यक्रमाचा एकदम आता आनंद घेतो आम्ही आणि मित्रांना बी हे गाणं आम्ही रेकॉर्ड करून म्हणजे समजा ज्यांनी ऐकलं नाही त्याला आम्ही व्हॉइस कॉल मधून पाठवून देतो ताई।
0: अच्छा, बर बर बर, चांगला छंद आहे आपला।
1: हो, म्हणजे त्यांनी नाही ऐकलं समजा तरी मी त्याला पाठवतो की तू नाही ऐकलं, व्हॉइस कॉल करून मग त्याला पाठवून देतो।
0: अरे वा, बर। आणखीन काय करत असतं आपण?
1: काही माझं डाळ्या फुटाने मुरमुऱ्याचा व्यवसाय।
0: बर बर, ठीक आहे। असेच आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकत राहत। आजच्या कार्यक्रमात आपल्याला निखारे या चित्रपटातील महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत ऐकायचं। ठीक आहे, फोन केला त्याबद्दल धन्यवाद। ऐकूयात आपल्या पसंतीचं हे गीत।
1: धन्यवाद।
2: आभाळाला सपान सखे हे आभाळ।

0: हेलो, आपकी पसंद।
1: हेलो, नमस्कार नमस्कार मैडम।
0: नमस्कार, कौन बोलते हैं?
1: मी किल्ले धारूर जिल्ला बीडून आपला रेडिओ मित्र सय्यद जलाल भाई बोलतो मैडम।
0: अच्छा, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, बोला। नमस्कार।
1: धन्यवाद मैडम, खूप दिवसांनी आपल्याशी संवाद होत आहे मैडम। आपल्याशी बोलून फार आनंद आनंद होत आहे मैडम।
0: आम्हाला देखील तुमच्यासारख्या श्रोत्यांशी बोलून खूप आनंद होतो, आणि तुम्ही ज्या प्रतिक्रिया आम्हाला कळवता त्या देखील ऐकून खूप छान वाटतं।
1: बिलकुल बिलकुल मैडम, आपले कार्यक्रम खूपच बहारदार आणि ज्ञानवर्धक असतात मैडम।
0: अच्छा,
1: हो काय म्हणता, पाऊस पाणी आपल्या धाराशिव मध्ये
0: आहे सध्या? आहे, म्हणजे आज थोडासा पाऊस कमी झालाय, पण आणखीन पावसाची खूप प्रतीक्षा आहे आम्हाला।
1: तसंच काहीसा वातावरण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये मॅडम, गेल्या हप्त्यात चांगला पाऊस झाला मॅडम।
0: हो,
1: या दोन दिवसामध्ये पाऊसच नाही मॅडम।
0: हो बरोबर आहे ना।
1: हो
0: आणखीन हो,
1: पण पाऊस नाहीये ना।
0: बरोबर आहे, म्हणावा तेवढा पाऊस पडला नाही आणखीन।
1: नाही नाही अजून मॅडम, जे आपला बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, पाऊसच नाही मॅडम।
0: हो बरोबर आहे ना,
1: फार कमी कमी पाऊस आहे पण कमी आहे एकदम।
0: बरोबर आहे, तुम्हाला काय वाटतं बरं, काय कारण असेल याचं?
1: काय ह्याला तर आपल्या आपण आपल्या हातामध्ये मॅडम सगळे, कारण काय आपण वृक्षाची जास्त तोड केलेली मॅडम, पर्यावरण बरोबर नाही आहे मॅडम। प्रत्येकाने एक झाड लावावं मॅडम,
0: बरोबर,
1: जेणेकरून चांगला पाऊस येईल। हो, आणि पाणी आळवा पाणी जिरवा, एक मुख्य कारण आहे मॅडम।
0: अगदी
1: जसं बी आलं तर आपण पाणी आळवायला पाहिजे मॅडम,
0: बरोबर
1: आहे, लावायला पाहिजे मॅडम।
0: खरंच आहे, पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे, पाणी जिरवलं पाहिजे, पाण्याचा पुनर्वापर करता आला पाहिजे। हो की नाही?
1: बिलकुल मॅडम।
0: आणखीन काय करत असतं आपण?
1: माझं किल्ले धारूर मध्ये फुटवेअरचा शॉप आहे मॅडम।
0: अच्छा बर, आणि धाराशिव केंद्र कधीपासून ऐकताय मग?
1: मी कमीत कमी मला 40 वर्ष झाले मॅडम।
0: बर,
1: हो बिलकुल मॅडम।
0: बर, मग कसं वाटतं तुम्हाला पूर्वीचे कार्यक्रम आणि आताच्या कार्यक्रमांविषयी?
1: खूप बदल झाले मॅडम, आता जे कार्यक्रम आले ना चांगले आहे मॅडम, एकदम मस्त आहे। पूर्वी बी छान होते, चांगले होते, ज्ञानवर्धक होते, त्यापेक्षा चांगले आता मॅडम आहे।
0: बर, आणि मग तुम्हाला
1: छान होतात मॅडम
0: कार्यक्रम? आवडतात का गाणी आवडतात तुम्हाला?
1: हो गाणी आवडतात जास्त करून।
0: बर, कुठल्या प्रकारची?
1: जुनी गाणी आवडतात मॅडम।
0: बर, बऱ्यापैकी लोक जुनी गाणी ऐकायलाच आवडतात असं म्हणतात।
1: त्याच्यामध्ये त्या गाण्यामध्ये अर्थ होत असतो मॅडम, संगीत चांगलं असतं त्याचं, त्याचे गीत चांगले असतात मॅडम।
0: बर,
1: आणि आवाज एकदम मस्त, मोहम्मद रफी, लता मंगेशकरजी, आशा भोसले, किशोर कुमार, काय आवाज आहे मॅडम त्यांची।
0: बरोबर आहे, खरंच त्यांच्या आवाजाची तुलना आपण करू शकत नाही।
1: मधुर
0: खरंच। मग तुमच्या आवडीचे गायक कोण आहेत?
1: माझं मोहम्मद रफी खास करून।
0: बर,
1: त्यानंतर लता मंगेशकर जी।
0: अच्छा ठीक आहे, मग आजच्या कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकायला आवडेल आपल्याला?
1: तर गाणे ऐकण्यापूर्वी एक शेर अर्ज करतो खास आपल्यासाठी मॅडम। आपकी दोस्ती सुरों का साज है, आपकी दोस्ती सुरों का साज है, आप जैसे दोस्त पर हमें नाज है, आप जैसे दोस्त पर हमें नाज है। अब चाहे कुछ भी हो जाए जिंदगी में, अब चाहे कुछ भी हो जाए जिंदगी में, दोस्ती वैसे ही रहेगी जैसे आज है, दोस्ती वैसे ही रहेगी जैसे आज है।
0: अरे वा, खूपच छान, आणि खरंच आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं नातं
1: बिलकुल
0: तुम्ही वर्णन केलं असं म्हणायला हरकत नाही। खरंच हे नातं असंच अनंत काळासाठी राहो, हे आज आपण सदिच्छा व्यक्त करूयात।
1: बिलकुल बिलकुल मॅडम, बिलकुल
0: ठीक आहे। आजच्या कार्यक्रमात
1: चित्रपटाचं नाव आहे मॅडम प्रेम रोग, गायक आहेत लता मंगेशकर, संगीत आहे लक्ष्मीकांत तारे यांचं, आणि गीताचे बोल आहेत मॅडम, ये गलिया ये चौबारा यहाँ आना ना दोबारा,
0: हम तो भय परदेसी।
1: खूप सुंदर चित्रपट आहे आणि त्याच्यामधले गीत बी फार एकदम सुंदर छान आहेत मॅडम।
0: खूपच छान गाणं पण आपण सुचवले आणि छान असे बातचीत देखील आमच्या सोबत केल्यात। ऐकूयात आपल्या पसंतीचं प्रेम रोग या चित्रपटातील हे गीत। धन्यवाद
1: धन्यवाद, आपले बी खूप खूप मनापासून धन्यवाद मॅडम।

0: हॅलो, आपकी पसंद.
1: माझं नाव इंदिरा नगर वैरागोरून पाकबर शेख बोलत आहे.
0: अच्छा, कार्यक्रमात स्वागत आहे. बोला, काय करत असता आपण?
1: आपलं पण धन्यवाद आपलं स्वागत केल्याबद्दल. मी सर्व एपीएम कार्यक्रम ऐकणाऱ्या रसिका श्रोत्यांना अकबर शेख सप्रेम नमस्कार आणि सलाम आदाब म्हणत आहे. माझा पिशव्याचा एपार आहे.
0: बर.
1: 1993 पासून माझा पिशव्याचा एपार आहे. डब्याच्या पिशव्या, कलरच्या पिशव्या, वायरच्या पिशव्या, पांढऱ्या पिशव्या, बॉक्सच्या पिशव्या, अशा प्रत्येक 100 नमुन्याच्या पिशव्या माझ्याकडे असतात.
0: अच्छा, स्वतः शिवून तुम्ही विकत असता?
1: हा, म्हणजे मी 100% आणलं आहे. मला दिसत नाही तरी मी सुई मध्ये दोरा वळतोय, पंखे फिट करतोय, लाइट फिटिंग करतोय.
0: बर.
1: आणि ज्याचं एफएम बंद पडलंय त्याचं मी एफएम सुद्धा स्वतः रेडिओ रिपेअर करतोय.
0: अरे वा, खूपच छान. आणि मग रेडिओ तर तुम्ही निश्चितच ऐकत असणार. मग
1: आणि ते सर्व केंद्राचे कार्यक्रम आपल्याला जास्त आवडते ती. आणि ज्याचं बिघडलं त्याचं मी नीट करतो म्हणल्यानंतर मला तर जास्त ऐकायचा छंद आहे.
0: पण कसं करता बरं तुम्ही? आता तुम्ही सांगितलं की 100% अंध आहात, आणि मग कसं तुम्ही दुरुस्त करता?
1: मी मला हाताने नाही दिसलं, मला डोक्यानं जास्त बघायची सवय आहे ना. म्हणजे 6 महिन्याचा कोर्स केलेला आहे मी.
0: बर बर.
1: आणि पहिले रा केलं होतं त्यावेळेस आपल्याकडे सगळे गल्लीतली इष्टू बी रिपेअर येत होते. ती पण रिपेअर करतोय मी, पिन करतो इष्टू मधी.
0: बर.
1: माझी मिसेस आहे मुन्ना बी शेख, माझी मुलगी आयशा शेख आहे, पुन्हा अफसाना शेख आहे, उमर शेख, अबू बकर शेख आणि आल्फिया शेख, सर्व माझे शेख परिवार आहेत.
0: अच्छा, या सगळ्यांसोबत कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला आजच्या कार्यक्रमात?
1: आम्हाला गाणं ऐकायचंय आज. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आहे ते वादा कर ले साजना, तेरे बिन मैं न रहू, मेरे बिन तू न रहू के जुदा. एक गाना ऐकायचं आहे.

0: अच्छा, पाठीमागून वहिनी काहीतरी बोलत आहेत, त्यांना काय म्हणायचंय का?
1: हा वहिनी बोलायचं, बोल जरा. हा हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार ताई, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. काय म्हणत होतात आपण?
1: आपल्याला घ्या, ते आमचे मिस्टर आहे ना,
0: हा
1: मग त्यांना रेडोचा बहुत हे आहे, लाड आहे, ते नाद आहे रेडोचा त्यांना. ते माझ्या लग्नाच्या आधीपासून त्यांना दिसत नाहीये. माझी मुलं शाळा शिकलेले आहे.
0: बर.
1: आता एक मुलगा माझा खूप शाळा शिकलेला आहे, 15वी शाळा झालेली आहे माझ्या मुलाची. ते समजे कार्यक्रम ऐकत आहे आमचे, रोज ऐकत आहो आम्ही.
0: बर बर, ठीक आहे. कुठला कार्यक्रम तुम्हाला आवडतो?
1: मला समजेचा कार्यक्रम आवडतो तुम्हाला.
0: तर
1: गीत गुंजन, परत ईद भारती, सखी सहेली, हे समजा आवडतात मला.
0: ठीक आहे ताई, तुमच्याशी बोलून छान वाटलं. ऐकूयात तुमच्या पसंतीचं वादा करले साजना, हे छान असं गाणं. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हेलो, आपकी पसंद. नमस्कार.
1: काय
0: अच्छा, तुमच्या विषयी सांगण्यात तुमचं नाव नाही कळालं.
1: अरुण काळे म्हणजे एळगुड तालुका जिल्हा कोल्हापूर.
0: येळगडूवरून बोलताय का आपण?
1: हा एळगुडवरून.
0: आमच्या नियमित श्रोता आहात तुम्ही.
1: हा बरोबर आहे, आपल्या पत्रांचा कार्यक्रम असते तुम्ही.
0: हो, बरोबर आहे.
1: त्यामुळे आता परत तुमचा संवाद झाला, त्याबद्दल धन्यवाद.
0: बर, कार्यक्रमाविषयी सांगा ना, कार्यक्रम कुठला आवडतो तुम्हाला?
1: मला हिंदी पत्रकारितांचा कार्यक्रम, परत मराठी पत्रकारिता.

0: हिंदी पत्रकारितांचा कार्यक्रम, परत मराठी पत्रकारितांचा कार्यक्रम, आणि परत भरपूर असे कार्यक्रम मी ऐकतोय थोडं थोडं थोडं. इकडे पण कोल्हापूर, मी कोल्हापूर जिल्ह्यात आहे ना, त्यामुळे कोल्हापूरचं पण ऐकते कार्यक्रम मोबाईलच्या ऍडवर.
1: अच्छा, पाऊस वगैरे कसा आहे सध्या कोल्हापूरला?
0: हा थोडा आहे, जास्त एवढा नाही म्हणावं तेवढा.
1: बरं,
0: तरी पण पाणी आहे थोडा, नदीला आले पाणी इकडे पंचगंगेला.
1: बर,
0: कृष्णाला तिकडे सांगली जिल्ह्यात आलाय, कृष्णाला.
1: बरोबर आहे. आणि खरं तर कोल्हापूर हा तुमचा जिल्हा निसर्गरम्य असा आहे.
0: हो हो, या एकदा कोल्हापूर जिल्ह्याला.
1: बर, काय चालू असतं मग सध्या?
0: इथं काय पॉवर मध्ये काम करतो मी.
1: ठीक आहे, ठीक. कुठलं गाणं ऐकायचं तुम्हाला?
0: मुक्तामधलं गाणं लावत आहे.
1: आज ज्येष्ठ मराठी कवी गीतकार नादू महानोर यांचा स्मृती दिन आहे, तर छान असं गाणं आपण सुचवलंय, ऐकूयात मग तुमच्या आवडीचं मुक्ता या चित्रपटातील हे गाणं.
0: धन्यवाद.

0: हेलो, आपकी पसंद
1: हेलो, आपकी पसंद।
0: कार्यक्रमात स्वागत आहे. बोला.
1: हा मॅडम, बराच दिवस झालं फोन ट्राय करतोय, लावायचा लागतच नव्हता, आज लागलाय।
0: बर, बोला ना, कसं वाटतंय मग फोन करून आज?
1: मग पहिल्यांदाच फोन आला माझा, आयुष्यातला रिटायरमेंट आहे।
0: हा
1: हा, मला गाणं ऐकायचं होतं, ज्योतिषी ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा गंगा बहाते चलो।
0: बर, हा चित्रपट किती वेळेस पाहिला मग आपण?
1: दोन तीन वेळा पाहिलं।

0: बर
1: जुनी गीत चांगली ऐकतो मॅडम, परत परत ऐकावीशी वाटतात.
0: जुने गाणी कशामुळे ऐकावी वाटतात आपल्याला?
1: जुने ते सोनं असतं मॅडम, पुराण्या जमान्याचे आम्ही माणसं, संगीत बी जुनं चांगलं आहे नायकापेक्षा.
0: बरोबर आहे. आणि हे गाणे कर्ण मधुर आहे, तसे कानाला ऐकायला छान वाटतात हो की नाही?
1: हो हो मॅडम, बरोबर.
0: बर, मग आणखीन काय करत असता आपण?
1: सध्या बसून आहे मॅडम, मी रिटायरमेंट आहे, रेल्वेत काम आलो होतो.
0: हा, काय करत होता आपण?
1: रेल्वे वर्कशॉप मध्ये.
0: अच्छा, मग सध्या निवांत आहात म्हणायचं?
1: आता गुडघ्याचं कंप्रेसर चालू झालेलं आहे.
0: बर, आणि आकाशवाणी धाराशिव केंद्राचा कुठला कार्यक्रम आवडतो आपल्याला?
1: मला गाण्याचा पूर्ण कार्यक्रम मी ऐकत असतो.
0: बर,
1: हालो आपके प्रसंत असू द्या, पत्रगीत असू द्या, लोकसंगीत असू द्या, ताड्यात वाटत.
0: बर,
1: मला संगीत ऐकायला खूप आवडतं.
0: अच्छा, असेच आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकत राहा, ऐकूया तुमच्या पसंतीचं. देखील फोन केला, धन्यवाद.

0: हेलो, आपकी पसंद.
1: हाँ नमस्कार मैडम।
0: नमस्कार. बोला,
1: भोसले बोलतो मैडम।
0: नाव सांगा ना पूर्ण आपलं.
1: हाँ भास्कर भोसले बँक ऑन निधाराशिव।
0: अच्छा, बोला.
1: हाँ गाणं ऐकायचं आपलं मॅडम।
0: कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
1: शोर पिक्चर मधलं मनोज कुमारचा चित्रपट आहे के प्यार का नगमा।
0: शोर या चित्रपटातील एक प्यार का नगमा हे गीत ऐकायचंय आपल्याला.
1: हाँ
0: काय करत असतं आपण?
1: मॅडम मी रिटायर कर्मचारी पोलीस खात्यात होतो।
0: अच्छा, कधी रिटायर झालात पण?
1: आता 3.5 वर्ष झालं मॅडम।
0: बर बर बर. आणि पोलीस खातं म्हटलं की एक वेगळाच त्याचा खाक्या असतो, हो की नाही?
1: हो मॅडम 24 24 घंटे ताण आता जरा फरक झाला मॅडम।

0: त्याच्यामध्ये दिवड्या वगैरे राहतात.
1: बरोबर. आणि एक शिस्त असते आपल्याला, त्या शिस्तीमध्ये वागावं लागतं.
0: हो मॅडम, त्यात आम्हाला टेन्शन असतं. पहिलं मनुष्यबळ कमी होतं, संख्या कमी होती, दिवट्या तास राहायच्या.
1: बरोबर आहे ना.
0: आता बदल झाला मॅडम सगळा.
1: बरं, मग आता निवांत झाल्यानंतर आता कसं वाटतं?
0: आता काय नाही मॅडम, निवांत सकाळी फिरायला वॉकिंगला जाणे, थोडीफार शेताकडे जाणे.
1: बरं. आणि रेडिओ ऐकत असता मग आकाशवाणी धाराशिव?
0: रेडिओ मॅडम पहिल्यापासून छंद आहे मॅडम. जेव्हा आपलं आकाशवाणी ओपनिंग झालं त्यावेळेस तिथं पोलीस प्रोटेक्शन होतं का आपल्या आकाशवाणी केंद्राला, तिथं दिवट्या पॉईंट केले.
1: अरे वा, छान अशी आठवण आहे म्हणायचं आपल्याला आकाशवाणी.
0: मॅडम तिथं कसं आता पुन्हा नंतर ते सिक्युरिटीकडे गेलं, पोलीस फोर्स काढून घेतला. पहिले तिथे ड्युट्या वगैरे केल्या आम्ही, मनोरंजनचा भाग होता तिथे, ड्युटीला बी गाणे वगैरे ऐकायचं ड्युटी.
1: बर बर. मग आपल्याला आकाशवाणीचे कार्यक्रम आवडतात का गाणी आवडतात?
0: मॅडम मी किसान वाणी आरोग्याचे हे जे कार्यक्रम ऐकतो ना मॅडम, मी गाणी तर ऐकतो सोडून द्या. आरोग्याविषयी कोणी डॉक्टरची मुलाखत वगैरे असली ते सगळं ऐकतो मॅडम.
1: बरोबर. अच्छा, फायदा होतो का मग?
0: फायदा होतो ना मॅडम. आरोग्याशी चांगला सल्ल्याचा कार्यक्रम असतो ते पण ऐकतो मी.
1: म्हणजेच तुम्हाला माहिती सोबत मनोरंजन पण भेटतं?
0: हा भेटतं मॅडम.
1: बर, सगळं व्यवस्थित आहे आता सध्या?
0: हा व्यवस्थित आहे मॅडम. काय नाही, सकाळी वॉकिंगला जाणे, थोडंफार शेतात आहे तिथे शेती आहे बघणे, मागे पुढे तेवढं वॉकिंग भोवती जाणं येणं करणे, बसणे मॅडम.
1: बर बर बर, ठीक आहे. असंच मग आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकत राहा आणि फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या पसंतीचं शोर या चित्रपटातील हे गीत.

0: हेलो।
1: हेलो, आपकी पसंद
0: धाराशिव केंद्र।
1: हो? बोला, नमस्कार।
0: मी राजाराम चव्हाण चांदनी चौक सांगलीहून बोलतोय। मला एक गाणं ऐकायचं होतं,
1: कुठलं गाणं ऐकायचंय?
0: मंगेश पाडगावकर यांचं, श्रावणात घन निळा बरसला।
1: बर, आपण छान असं गाणं निवडून आणलेलं आहे आजच्या हॅलो की पसंत या कार्यक्रमात ऐकण्यासाठी।
0: घरच्यांची नावं घ्यायची होती।
1: हा बोला।
0: सक्षम श्रेणी चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लता राजाराम चव्हाण, चांदणी चौक, सांगली।
1: अच्छा, बर, आणखीन सांगा ना, काय करत असत आपण?
0: मी घरीच असतो सध्या, पेंटिंग काम करत होतो, आता बंद केले काम।
1: बर, वातावरण कसं आहे तिकडे? पाऊस वगैरे आहे?
0: पावसाचं आहे वातावरण।
1: अच्छा, मग आणखीन आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकत असता आपण?
0: कार्यक्रम ऐकत असतो, हॅलो आपकी पसंद, मराठी गीते, आपली आवड।
1: बर,
0: अतिशय छान कार्यक्रम असतात धाराशिव वर।
1: सध्या पावसाचं वातावरण आहे आणि त्या अनुषंगाने आपण सुंदर असं गाणं सुचवलेलं आहे, ऐकूयात मग आपल्या पसंतीचं हे छान असं गाणं। फोन केलात, धन्यवाद।
0: रामकृष्ण हरी।

0: बरस।
1: श्रोते हो, आपण ऐकलात हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम। तांत्रिक सहाय्य केलं होतं दत्तात्रय कुंभार आणि जीवन क्षीरसागर यांनी। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार। श्रोते हो, पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत मी सुवर्णमाला आता आपला निरोप घेत आहे। नमस्कार। आताच आपण हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील त्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

धन्यवाद आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम रात्री ठीक 11 वाजता पण ऐकणार आहात. दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आम्ही इथे संक्षेपित करू.